0: territories.
1: स्ट्रेस प्रजाति

1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौरदिनांक 4 श्रावण शके 1948 अर्थात 26 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 50 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आहे कारगिल विजय दिवस. या कारगिल युद्धातील सर्व शहीद शूरवीरांना आमचं विनम्र अभिवादन. श्रोतेहो, सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली रवींद्र भट रचित ही भूपाळी, संगीतकार सुधीर फडके.

आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ असं आहे आणि आत्मज्ञानाच्याच प्राप्तीने अहंकाराचा नाश होतो. आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे. स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील गोरे आणि सहकलाकार यांनी गायलेली ही संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीतकार पंडित अवधूत बाम.

श्रोतेहो, परमेश्वर हा नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य सिद्धीस जात नाही. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा मराठे यांनी गायलेली संत कान्होपात्रा यांची ही रचना. संगीतकार डॉक्टर धनंजय दैठणकर.

श्रोत्यो, थोरांचे सद्गुण घेणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असते. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया कुमुद भागवत आणि सहकलाकार यांनी गायलेली राम मोरे यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक.

एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेली शबाब अलवालपुरी यांची ही हिंदी भजन रचना. संगीतकार रघुनाथ.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली ग.दि. माडगूळकर यांची ही देशभक्तीपर गीत रचना.

0: समूहस्वरातलं या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यातील फॉल्स गीड आजार याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण हे वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या माशा आणि डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यामध्ये काही माशा या चावा घेणाऱ्या असतात, तर काही शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अंडी घालून उपद्रव करणाऱ्या असतात. या माशांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये उपद्रव करणाऱ्या विविध माशांपैकी नाकामध्ये बाधा करणाऱ्या इस्ट्रस ओव्हिस या प्रजातीच्या माशांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्या मेंढ्यांमध्ये आजार निर्माण होतो. इस्ट्रस प्रजातीच्या मादी माशा शेळी मेंढीच्या शरीरावर न बसता किंवा न चावता तोंडाच्या समोर हवेत उडताना काही सेंटीमीटर अंतरावरून नाकामध्ये किंवा काही वेळा डोळ्यामध्ये सुद्धा पहिल्या अवस्थेतील अळ्या सोडतात. या अळ्या नाकामध्ये पुढे पुढे संक्रमण करतात. नाकाच्या सायनसमध्ये पोहोचल्यावर अळ्यांची दुसरी व तिसरी अवस्था यांची वाढ त्यावेळच्या हवामानाप्रमाणे काही आठवडे ते काही महिन्यांमध्ये होते. जेव्हा वातावरण उष्ण बनायला सुरुवात होते तेव्हा तिसऱ्या अवस्थेतील अळ्या नाकातून बाहेर पडायला सुरुवात होते. या अळ्या नाकातून बाहेर पडल्यानंतर साधारणपणे चौथ्या आठवड्यात प्रौढ माशी होतात आणि पुन्हा फलनानंतर मादी माशा नव्यानं पहिल्या अवस्थेतील अळ्या नवीन शेळ्या मेंढ्यांच्या नाकामध्ये सोडायला सुरुवात करतात. नाकामध्ये गेलेल्या अळ्या मोठ्या कालावधीपर्यंत वास्तव्य करतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बाधा जनावरांना होऊ शकते. या माशांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्या मेंढ्यांच्या नाकातून रक्तमिश्रित किंवा पूमिश्रित स्त्राव बाहेर येतो. अळ्यांच्या नाकातील हालचालीमुळे आणि चाव्यामुळे बाधित शेळ्या मेंढ्यांना शिंका येतात, त्याचबरोबर खोकलाही येतो. शिंकताना बाहेर पडलेल्या स्त्रावाबरोबर पिवळसर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या अळ्याही मिळतात. शिंका आणि खोकल्यानं बेजार होऊन श्वसनाला त्रास होतो, त्यामुळे बाधित पशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादकता कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन बाधित पशूंमध्ये श्वसन संस्था आणि इतर आजारांची लागण होते. नाकातील अळ्यांच्या चाव्यामुळं प्रादुर्भावामुळं तसंच तोंडासमोर घोंगावणाऱ्या माशांमुळं बाधित पशूंचं चरण्याकडे लक्ष लागत नाही, उपासमार वाढते आणि त्यामुळे शरीर यष्टी खालावते. काही वेळा नाकातील इस्ट्रस माशांच्या अळ्या विसंगतपणे नाकातून पुढे सायनसची हाडं त्याचप्रमाणे कवटीच्या हाडांना इजा करून मेंदूमध्ये सुद्धा प्रवेश करतात. या माशांच्या अळ्यांनी मेंदूस इजा केली तर अशा बाधित मेंढ्यांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येतात. मेंदूस झालेली इजा ही प्राणघातक ठरू शकते. अशा प्रकारच्या मेंदूच्या बाधेला फॉल्स गीड असं म्हणतात. या आजारामध्ये बाधित मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये चालताना तोल जाणं, अडखळत चालणं, चक्कर येणं, निर्जीव वस्तूवर डोकं आणि नाक घासणं आणि गोल गोल फिरणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून मंडळी, शेळ्या मेंढ्यांना चरावयाला सोडताना त्यांच्या भोवती माशांचा प्रादुर्भाव आहे की नाही याचं नेहमी निरीक्षण करावं. माशा तसंच इतरही काही परजीवींचा प्रादुर्भाव आढळून आला तर गोठा तसंच शेळ्या मेंढ्या असतील त्या परिसरात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषधांची फवारणी करून घ्यावी. कळपातील एक किंवा अधिक शेळ्या मेंढ्यांमध्ये नेझल बॉट माशांच्या प्रादुर्भावाची लक्षणं दिसून आली तर कळपातील इतर निरोगी शेळ्या मेंढ्यांकडे माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपचार पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत. तर मंडळी, अशा प्रकारे शेळ्या मेंढ्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात आढळणाऱ्या फॉल्स गीड या आजाराचा प्रादुर्भाव वेळीच

0: राखून आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपण आपल्या उत्पादनामध्ये सातत्य राखू शकू. बरं आहे मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात शेळ्या मेंढ्यातील फॉल्स गीड आजार याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: करायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का त्याबद्दल आज सांगा.
1: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्वाचं आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणे आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की आय व्ही एफ आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाएट मॉडिफिकेशन करायला हवंय. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका. वेट जास्ती असलं तर वेट लॉसकडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
0: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
1: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फेल्ड IUI किती आहे त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीजची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं, तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे. सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो, काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन्ड प्रोसिजर आहे म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे.
0: श्रोते हो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच अधिक माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. नमस्कार.
2: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत विराज आठले. सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
2: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 स्थापन झालेली एक संस्था आहे. त्याचे CEO हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दूल केळकर हे आहेत. 2017 पासून हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते. आणि ही फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की ह्या पक्ष्यांचं जे संख्या आहे तर ही कुठेतरी कमी होताना दिसते. आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड. या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराया आहेत. जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील. अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय. आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं. दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय. तर ह्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येत आहे. तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
1: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणाल की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
2: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला. आज आपल्याकडे सोलार बेस्ड CCTV कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो. याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात. जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खात आहेत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं की धनेशांना आपण जंगलाचे शेतकरी असं जे म्हणतो तर त्यांच्या विष्ठेमधनं ज्या काही बिया गोळा होतात त्याचा पण आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्याचा पण आपण अभ्यास करतोय. नेमकी कुठल्या प्रकारची फळं आहेत किंवा ती आपल्या भागात किती प्रमाणात अवेलेबल आहेत या सगळ्याचं पण आपल्याला हे कळतं. आणि हे सगळं अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ज्या ढोल्या आहेत किंवा काही अशा जागा आहेत की तिथे त्यांना खूप कमी प्रमाणात फळांची उपलब्धता आहे. याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रजाती आहेत ह्या प्रजाती जर का निसर्गामध्ये परत लावल्या तर त्याच्याद्वारे भविष्यात त्यांना कुठेतरी खाद्य

0: निर्मिती आणि ज्या काही ढोली आहेत या निर्माण होतील आणि त्याद्वारे मग त्यांच्या संवर्धनात आपण हातभार लावू शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेले आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले, आम्ही सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊया आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आज सकाळी 11 मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच हाच अनुवाद रात्री 8 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. उर्वरित कार्यक्रमात या रूपरेषानंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 7:45 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती, संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंद्री अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 बालजगत या कार्यक्रमात नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार, निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांची. सकाळी 10:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन राग बहादुरी तोडी. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात संघर्षाने आणि जिद्दीने 23 पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी ही रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. पुस्तक यात्रा या मालेत सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बलक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला धांडोळा. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विमल श्री संतोष यांचं गायन राग सावेरी. दरम्यान दुपारी 2:00

0: कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये 5:02 गीतसंध्या, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी, या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यटन, चला फिरायला जाऊया हा कार्यक्रम. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मीरा खालगावकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच 6:30 गंमत जम्मत, 7:15 वृत्तविशेष हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:30 आमचं ग्रामचं शेत, या कार्यक्रमात क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, करावा या पार भवसिंधू, या आख्यानविषयानुषंगानं हरिभक्ती परायण भगवंतराव सोळंके आणि सहकलाकार यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकाल. 7:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका रेडिओस्कोप आणि 10:30 अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये विदुषी वर्षा अग्रवाल यांचं संतूरवादन. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: चलो निकले गए.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
7: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण काल असं ऐकलं की प्रवासामध्ये जेव्हा सारूला ताप आला तेव्हा तिच्या शेजारी तिच्या पूर्वीपासून तिला भास होणारी दिसणारी बहीण खरं प्रत्यक्ष कालीमाताच होती। तिने तिचं डोकं मांडीवर घेतलं आणि सारूला झोप लागली। आता प्रवास दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर चालू झाला आणि एके दिवशी ते दक्षिणेश्वरला पोचले। तेव्हा जेव्हा सारूची आणि ठाकूरांची म्हणजे रामकृष्णांची जेव्हा भेट झाली तेव्हा तिने हे सगळं त्यांना सांगितलं। ते भरल्या गाळ्यानं म्हणले, अगं बघितलंस ना, तुझ्यासाठी तुझी आई कशी धावत आली ते। आता तुम्ही काय करा की माझ्या खोलीतच राहा, म्हणजे डॉक्टरांना आणून तुम्हाला औषध पाणी करणं सोयीचं होईल आणि सारखं कालीमातेला तुझ्याकडे काळजी घ्यायला यायला नको। त्या भेटीच्या आठवणीत सारू किती

0: कित्येक दिवस राहिले. असेच दिवस गेले, पुन्हा प्रवास सुरू झाला. एकटं मन वाटत होतं, कारण सहवास संपला होता, आजूबाजूला अंधार वाटत होता आणि अंधारामध्ये समोरचं दिसत नव्हतं, वाट अगदी अस्पष्ट होती. एवढ्यात काय झालं की समोरून कोणीतरी येतं आहे अशी चाहूल लागली. तिला असं भास झाला किंवा दिसलं की खांद्यावरती कुऱ्हाड टाकलेला एक धिप्पाड आणि अत्यन्न असा काळा कभिन्न पुरुष आणि त्याच्या मागोमाग एक बाई समोर उभी टाकली. क्षणभर शारदेच्या काळजात धस्स झालं, भीती वाटली. आणि या निबिड अरण्यामध्ये अशा काळोखामध्ये आपण एकाकी आणि समोर उभं दिसतंय ते साक्षात क्रौर्य आणि तांबरलेले डोळे त्या माणसाचे. त्याने डोळे वटारात दरडावून विचारलं, कोण ग तू, कुठे चाललीस? अचानक तिला ठाकूर आणि त्यांची कालीमाता स्मरली, त्यांची आठवण झाली. त्याबरोबर कसा का कोणास ठाऊक शारदेला धीर आला आणि गोड आवाजात ती म्हणाली, बाबा मी तुमची लेख शारदा, तिकडे दक्षिणेश्वरच्या काली मंदिरात तुमचे जावई असतात ना, त्यांना पुन्हा एकदा भेटायला चालले. तेव्हा त्या बाईने विचारलं, एकटीच चालली आहेस? बरोबर लोक होती, पण मी चालून चालून दमले म्हणून त्यांना पुढे व्हायला सांगितलं. बरं झालं तुम्ही दोघं भेटलात, घरची सोबत मिळाली, आता मला भीती वाटायचं काही कारण नाही. तिच्या शब्दागणी ती दोघं विरघळली. आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी एका मुलीनं त्यांना आपल्या जवळचं मानलं होतं, त्यांच्यावरती विश्वास टाकला होता. मनात जे काही प्रेम असतं ना, वात्सल्य असतं, त्याचा जरा या दोघांच्या उग्र माणसांच्या, म्हणजे ती बाई आणि तो माणूस, जरा व्हायला लागला. ती बाई प्रेमानं तिच्याजवळ आली, तिच्या कमरेवरचं गाठोडं घेत म्हणाली, आज नाही जाता यायचं तुला मुली. काय झालं, तू आज आम्हाला आईबाबा म्हणलीस ना, मग एक रात्रीचं तरी आम्ही तुझं माहेरपण करणार. चल आजची रात्र आमच्याबरोबर आमच्या झोपडीत राहा, उद्या सकाळी जेवून खाऊन तुला आंघोळ घालते आणि मग तुझी पाठवणी करते. चल पाहू आमच्याबरोबर. शेजारी जंगलात त्यांची झोपडी होती, सारू त्यांच्याबरोबर तिथे गेली, खूप थकली होती. त्या आईच्या मायेनं, तिने जी त्या आईनं जी चौघडी घातली पाटकी, तिच्या उभेत निर्धास्तपणानं शारदा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तिने त्याला आंघोळ घातली शारदेला, तिला खाऊ पिऊ घातलं आणि तिला पोचवायला दोघंजणं त्या जंगलाच्या सीमेपर्यंत आले. अखेर थांबले, डोळ्यात पाणी आलं दोघांच्या. त्यांनी विचारलं, पुन्हा येशील ना? हो येईन ना. का? आता तुम्ही दोघांनी दक्षिणेश्वरला मुलीकडे यायचं, तुम्हीच यायचं दक्षिणेश्वरला. तुमचे जावई आहेत ना, ते खूप मोठे आध्यात्मिक पुरुष आहेत, रामकृष्ण बाबा, त्यांना भेटायचं. खूप आनंद होईल त्यांना तुम्हाला पाहून, फार चांगले आहेत ते. तुम्ही याल ना, मी तुमची वाट पाहीन. ते दोघंजणं असरूंनी भिजले. ते म्हणाले, हो हो अगं पोरी, आम्ही नक्की येऊ, आम्हाला तरी कोण आहे दुसरं तुझ्याशिवाय. असे अनेक प्रसंग शारदा मातेच्या जीवनामध्ये, लहानपणी तिच्या तरुण अवस्थेमध्ये, तिच्या जीवन प्रवासामध्ये घडलेले आपल्याला दिसतात. हे सगळे दैवी अनुभव आहेत, हे सगळे अलौकिक अनुभव आहेत. हे अनुभव ऐकायला कदाचित तुटक तुटक वाटतील, पण या अनुभवांची एक जर साखळी गुंफली तर आपल्याला लक्षात येईल शारदेचा प्रवास आणि तिची जीवनगाथा.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
3: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
4: कठीण घोंगड घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की कठीण घोंगड घेऊन द्या.
5: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधर नाही इतका सुधारला रे?
6: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
5: रेडू आम खिशल
6: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल. हा
5: असं म्हणतोस
6: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
5: निपटायचं.
6: अक्षी रेडिओ गत
5: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हण ना.
4: अरे तुमच्यात सामील

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतरमंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही, असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागं घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे. भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. 27

0: चौसष्टावा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यात आज घडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर आहे. पिके तरली असली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत. ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित. आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे, नांदेड.
0: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता, स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य

0: महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, 26 जुलै 1999 भारताचा कारगिल युद्धात विजय झाला म्हणून 26 जुलै हा दिवस भारतात दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून अत्यंत आदराने साजरा केला जातो. 1999 याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानवरती ऐतिहासिक विजय मिळवून कारगिल युद्ध यशस्वीरित्या संपवलं होतं. आज जागतिक कांदळवन संवर्धन दिन आहे. बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथ आनंद यांना प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला 26 जुलै 1998 या दिवशी. सोलार एम्पल्स 2 हे पृथ्वीभोवती फिरणारं पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं विमान ठरलं 26 जुलै 2016 या दिवशी. स्पेस शटल प्रोग्राम STS-114 मिशन डिस्कवरी या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं 26 जुलै 2005 या दिवशी. आता जन्मदिन. भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म 26 जुलै 1865. ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म 26 जुलै 1893. संगीत क्षेत्रातलं एक गुणज्ञानी व्यक्तिमत्व मधुसूदन शंकर कानेटकर यांचा जन्म 26 जुलै 1916. आता स्मृतिदिन. मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचं निधन झालं 26 जुलै 2009 या दिवशी. तर हे होते आजचे दिनविशेष.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: बालजगत या

0: कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
1: कोण कोण आहे तिकडे?
2: अरे अथर्व घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
1: पण तू कोण आहेस?
2: मी भविष्यातला मुलगा।
1: भविष्यातला?
2: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात। अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
0: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: श्रोत हो, यानंतर म्हणजे 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

0: अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा हा विभाग विश्वकोश आणि ज्ञानकोश याबाबत काम करत असतो, परंतु याचबरोबर ज्ञान मंडळावर देखील ते कार्य करत असतात. तर ही ज्ञान मंडळ संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून आज आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅम.
0: सर, विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे, त्याच्यात अनेक नोंदी आहेत, तरीसुद्धा ज्ञान मंडळ स्थापन करण्याची गरज का भासली, आणि ज्ञान मंडळ म्हणजे नेमकं काय किंवा विश्वकोशाच्या नोंदींपासून ते वेगळं कसं आहे याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोश निर्मिती प्रक्रिया 60 सालापासून सुरू झाली हे सर्वश्रुत आहे, बरोबर. आणि त्याचा पहिला खंड हा 1976 साली प्रकाशित झाला. त्यानंतर जवळपास 39 वर्षानंतर 2015 साली 20वा खंड आला. पर्यायाने काय झालंय तर 20वा खंड 2015 साली आणि पहिला खंड 76 साली आला, त्यामुळे कालावधी हा खूप मोठा गेलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यातली माहिती ही काळाच्या ओघात अद्ययावत करणं गरजेचं ठरलं. 2015 साली नवीन मंडळ स्थापन झालं, त्याचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष त्या काळचे आणि ते मंडळ यांनी असं ठरवलं की आता ही माहिती अद्ययावत करणं गरजेचं आहे जी आपली 31 खंडाच्या अंतर्गत आलेली आहे. शिवाय काही गोष्टी नव्याने पण त्याच्यात लेखन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्यांनी ज्ञान मंडळ ही संकल्पना कार्यान्वित करण्याचं ठरवलेलं. म्हणजे काय करायचं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या त्या विषयाचे ज्ञान मंडळ, त्या त्या विषयात कार्य करणारे आपल्या महाराष्ट्रातली शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना त्याचं पालकत्व द्यायचं आणि त्या त्या विषयांचं तिथे निर्मितीचं काम करून घ्यायचं. असा तर तो सर्वसामान्य ज्ञानमंडळाचा विषय आहे. आता प्रत्येक विषयाची व्याप्ती ही कालाच्या ओघात किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या युगात, जागतिकरणाच्या युगात ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या प्रत्येक विषयाच्या. आता मला सांगायचं म्हणजे मानव विद्या कक्षेमध्ये आपल्या धर्म, तत्वज्ञान, इतिहास, पुरातत्व विद्या किंवा सामाजिक शास्त्र ज्याच्यात

0: अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र,
1: म्हणजे मानवाशी संबंध,
0: हा इतर सगळे विषय येतात. जवळपास आपण त्या काळी 60 विषय स्थापन करण्याचं संकल्पित होतं, पण त्यापैकी 45 आपण विषय स्थापले त्या त्या विद्यापीठात. आता उदाहरण घ्यायचं, धर्मतत्वज्ञान हे 2 विषय आहे, पण त्याचे काय केलंय आपण, मुंबई विद्यापीठाला भारतीय धर्म आणि तत्वज्ञान असा एक विषय दिला, जागतिक धर्म आणि तत्वज्ञान आणि आधुनिक तत्वज्ञान, म्हणजे 2 विषयाचे 3 विषय, म्हणजे व्याप्ती वाढली, त्या अनुषंगाने आपण ज्ञान मंडळ स्थापन केली. बरोबर, हा तो सगळा विषय आहे आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयात जे महत्वाचे कार्य करणारे अभ्यासक प्राध्यापक आहेत त्यांना त्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवलेली, असा जो कार्य ज्ञान मंडळ.
1: म्हणजे विश्वकोशामध्ये जसं मानवीय विद्या आणि विज्ञान तंत्रज्ञान असे 2 भाग होते, तसंच ज्ञान मंडळामध्ये पण आहेत, आणि ज्ञान मंडळाच्या नोंदी ज्या आहेत त्या आधुनिक आहेत.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: सर, मग असा हा जो विचार प्रवाह, नवीन संकल्पना आणि या सगळ्यांचाच उहापोह या मानवीय विद्यामध्ये आलेला आहे का?
0: हो, नक्कीच. आपण बघितलं तर इतिहास हा आपल्याला असा सर्वसाधारण एक नजरेतून बघितलं तर तो असा साधारण आपल्या एका टप्प्यात दिसतो इतिहास, पण आपण ज्ञानमंडळाच्या अनुषंगाने त्याचं जे वर्गीकरण केलं 4 उपविषयामध्ये, याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल सखोलता आणि माहिती किती मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यावी लागेल. पहिले आपल्याला 1 ते 20 खंडाचं जेव्हा आपण काम करायचं तेव्हा छपाईच्या माध्यमातून चालायचं, आणि आपल्याला तिथे प्रत्येक खंड हा सर्वसाधारणपणे 1000 पृष्ठांचा असायचा, त्यामुळे आपल्याला शब्दसंख्येची मर्यादा होती. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व हे काम ज्ञानमंडळाच्या सहाय्याने संकेतस्थळावर प्रकाशित करणार आहोत, त्यामुळे आपली व्याप्ती मोठी आहे आणि आपण त्या अनुषंगाने पावले पण उचललेली आहे. प्रत्येक विद्यापीठाला की शैक्षणिक संस्थेला त्या त्या विषयाचं काम सोपवलेलं आहे.
1: सर, ज्ञान मंडळांची जेव्हा स्थापना झाली तर त्यांची संरचना कशा प्रकारची असावं असं काहीतरी ठरवलं असेल ना, तर ती कशी रचना असेल किंवा त्याच्यामध्ये मग कोणते घटक असतात आणि ह्या घटकांची सुद्धा काही भूमिका असेल तर त्याविषयी जरा सांगा.
0: हो, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्या मदतीने आपण हे सगळं करतोय, याच्या अनुषंगाने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल आपण इथे करत आहोत. कामाचे विकेंद्रीकरण करत आहोत. आता विकेंद्रीकरण का हा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. छपाईचं काम चालायचं तेव्हा वाई हे मुख्य केंद्र होतं, तिथे निर्मितीचं काम चालायचं, पण आता आपण विकेंद्रीकरण करतो म्हणजे आपण सर्व शैक्षणिक संस्था किंवा त्या त्या विद्यापीठाशी आपण करार करून त्या त्या विषयाचं त्यांना काम सोपवलंय, म्हणजे फक्त आता हे वाई पुरतं नाही, संबंध महाराष्ट्र पुरतं हे काम चालेल. आता याची संरचना कशी आहे तर 2 स्तरावरची आहे, एक आपल्या विद्यापीठीय किंवा शैक्षणिक संस्थाच्या स्तरावरची आणि एक आपल्या विश्वकोश कार्यकारी मंडळ जे असतं त्याच्या स्तरावरची. आता त्याचं शैक्षणिक आणि विद्यापीठीय स्तरावरची संरचना अशी आहे, प्रमुख संपादक म्हणजे मंडळाचे अध्यक्ष, माननीय अध्यक्ष, विषयपालक हे मंडळाचे सदस्य असतात, त्याच्यानंतर पालक संस्था ज्याच्याशी आपण करार करतो त्या ज्ञान मंडळाच्या स्थापनेच्या बाबतीत, नंतर समन्वयक आणि तज्ज्ञ सल्लागार, नंतर लेखक, समीक्षक, वाचक, हे विद्यापीठीय स्तरावरचं, आणि विश्वकोश कार्यालय स्तरावरचं माननीय अध्यक्ष, प्रमुख संपादक, नंतर विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहायक आणि संपादकीय सहायक, असं ती संरचना आहे. आता यांचे प्रत्येकाची कामं वेगवेगळ्या टप्प्यावर वाटलेली आहे. विषयपालक काय करतात तर ते ज्ञान मंडळाला मार्गदर्शन करतात, कार्यशाळा, लेखक समीक्षकांची कार्यशाळा तिथे मार्गदर्शन करतात, आणि वेळोवेळी समन्वयकांना जिथे अडचणी आली त्याला सल्ला देतात. नंतर पालक संस्थेचं काय काम, तर आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध करून देणे, म्हणजे काय तर एक खोली, संगणक, इंटरनेट, एक टेबल वगैरे असं या, आणि लेखक समीक्षकांची जेव्हा कार्यशाळा घ्यायची असेल तेव्हा सेमिनार हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध करून दिले, आणि शिवाय जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र देणे. नंतर आले समन्वयक. हे समन्वयक फार महत्वाचे घटक, यांच्यावर आपल्या सगळ्या कार्याची जबाबदारी ठेवलेली. म्हणजे काय तर समन्वयक हे विषयाची व्याप्ती ठरवण्यापासून, नोंद यादी ठरवण्यापासून, लेखक समीक्षकांची यादी ठरवण्यापासून, तर लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, स्वतः तपासणे आणि नंतर शेवटी विश्वकोश कार्यालयाकडे पाठवणे प्रकाशित करण्यासाठी. त्यानंतर तज्ज्ञ सल्लागार आहे. हे तज्ज्ञ सल्लागारांचं मुख्य कार्य समन्वयकांना वेळोवेळी सल्ला देणे. नंतर लेखकांचं काम काय तर लेखन करणे, समीक्षकांचं समीक्षण करणे, भाषांतरकारांचं काम आहे भाषांतर करणे, करत असताना मात्र काही

0: ते पाळली पाहिजे.
1: हां, म्हणजे विविध नोंदींचं लेखन भाषांतर करणे असं हे कामाचं स्वरूप आहे. मग ह्या ज्या नोंदी आहेत ह्या सगळ्यांचा समन्वयक हा मुख्य कणा असतो.
0: बरोबर.
1: आणि त्यांच्यातर्फे ते काम केलं जातं.
0: हो.
1: आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटचा घटक वाचक.
0: हो.
1: ज्ञानमंडळाचा वाचक हा जो घटक आहे तो आधुनिक नोंदींचा उपयोग आपल्या वाचताना करून घेत असतो.
0: हो.
1: आता ही ज्ञानमंडळांची कार्यपद्धती ठरवण्यात आली असेल तर ती कशा प्रकारची असते?
0: ही कार्यपद्धती प्रामुख्याने आपण बघितलं तर तिथे लक्षात येईल की जवळपास समन्वय हा मुख्य घटक आहे. त्यातील बऱ्याच गोष्टी त्यांना स्वतःला करायच्या आहे इतरांच्या मदतीने. सल्लागार असतील, तज्ज्ञ मंडळ असतील, विषय पालक असतील, किंवा आता विश्वकोशातली जी संरचना होती, विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहाय्यक, संपादकीय सहाय्यक यांच्या मदतीने सुद्धा त्यांनी आपलं नोंद यादी तयार करणे, व्याप्ती ठरवणे, नोंद लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, समीक्षण सोपवणे, प्राप्त करून घेणे, या बऱ्याचशा टप्प्यावर त्यांना काम करायचं असतं. नवीन लेखक यादी जोडली, नवीन लेखक समीक्षक तयार झाले तर त्यांची कार्यशाळा घेणे, नोंद लेखन कसं केलं गेलं पाहिजे या संदर्भातली कार्यशाळा घेणे, बैठका घेणे आणि इतर आनुषंगिक कामे ह्या समन्वयक गटाला करायचं असतं.
1: गेडम सर, ज्ञान मंडळ स्थापन झाली तर त्याच्यामागे नक्की काहीतरी उद्दिष्ट असेल, तर त्यांना जे कामाचं उद्दिष्ट नेमून दिलं आणि त्याचा उपयोग असा तो समन्वय साधण्यात आला त्या वेळेला, तर ह्या ज्ञान मंडळांची उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत?
0: उद्दिष्टे बघा, 1 ते 20 खंड आपले प्रकाशित झाले
1: विश्वकोशाचे.
0: अर्थातच पहिलं उद्दिष्ट हेच होतं, हे जे छापील झालेले खंड आहे त्यातली आलेली माहिती ही अद्ययावत करणे आणि जी माहिती नव्याने टाकायची आहे ती नव्याने भर घालणे, हे पहिलं उद्दिष्ट. दुसरे उद्दिष्ट आहे, आपण आता आंतरजाळाचं किंवा इंटरनेटचं युग आहे, आपण इथं बसून आपण अमेरिकेची माहिती वगैरे घेतो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वाचकाला त्यांच्या निगडीनुसार अत्यंत जलद गतीने ती अद्ययावत माहिती देणे गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: त्यासाठी आपण हे ज्ञानमंडळ स्थापन केलंय. नंतर आहे या कामामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी, विषय पालक, पालक संस्था, समन्वयक, लेखक, समीक्षक, वाचक या सगळ्या घटकांचा एक वर्तुळ तयार झालेला आहे आणि यांना आपल्याला सोबत घेऊन हे काम करायचं आहे. त्यामुळे की नाही, ह्या व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग अर्थातच वाढवणे, नंतर त्यांच्या निमित्ताने आपण नोंद प्रक्रिया किंवा ज्ञान निर्मितीचं काम करून घेणे, मराठी भाषेचा, मराठी विश्वकोशाचा अगदी पाड्यापर्यंत, दुर्गम भागापर्यंत प्रचार प्रसार करणे, नंतर जे अध्यापन करणारे अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहेत, त्यांना संबंधित माहिती पोहोचवणे, नंतर स्पर्धा परीक्षा करणेवाले अभ्यास करणारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे,
1: हा फार त्यांना
0: उपयोग होणार, कारण हा फार महत्वाचा विषय आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो की त्यांना ह्या आपल्या अमूल्य ठेवांचा वापर कसा करावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात काही फायदा होत असेल तर तो त्यांच्यासाठी लाभदायक. नंतर आहे ज्यांना ज्यांना या एकाच विषयामध्ये रुची असेल त्या सर्वांचं एकाच व्यापक पातळीवर एक प्लॅटफॉर्म निर्माण करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय त्या तत्कालीन मंडळाने त्यांच्या अपेक्षेनुसार असा आहे की हे जर समजा वर्तुळ पूर्ण झालं आणि त्या वर्तुळाच्या माध्यमातून कामं अधिक जलद गतीने झाली तर भविष्यात त्या विषयाच्या संदर्भात मुक्त विद्यापीठ होईल अशी ती अपेक्षा, आणि हे फार महत्त्वाचं उद्दिष्ट तत्कालीन मंडळाने बघितलेलं. ज्ञान मंडळाच्या अंतर्गत प्रत्येक विषयाच्या ज्या ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत त्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर त्या सगळ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी तिथे अवश्य भेट देऊन त्याचा उपयोग करून घ्यावा.
1: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून विद्या व्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आज आपल्याकडे आले होते आणि त्यांनी ज्ञान मंडळ मानव्य विद्या या विषयावर आपल्याशी संवाद साधला. सर, आपण आज इथं आलात आणि खूप छान माहिती दिली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@

0: gmail.com यावर आमच्याशी नक्की संपर्क साधून आपली मतं सूचना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

Aquí. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा औषधमुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 52 वर्षाचे हे गृहस्थ आहेत ज्यांना डायबेटीसचा त्रास होता आणि त्या डायबेटीसच्या रिव्हर्सलसाठी त्यांनी डायटरी चेंजेस काही केलेले होते, पण जे डाएट त्यांनी घेतलं त्यातनं फायदा होण्याच्या ऐवजी त्यांना गॅसेस आणि आयबीएस सारखे त्रास सुरू झाले. तर खरंच डाएट आपल्याला फायद्यापेक्षा जास्त तोटा सुद्धा देऊ शकतं का, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आहे की डाएट हा सुद्धा शरीराचा फार महत्वाचा भाग आहे. आता यांच्या बाबतीत जर का बघायला गेलं, एकूण केस बघितली तर 15 वर्षापासून डायबेटीस होता आणि साधारण 2 वर्षापूर्वी त्यांना एंजिओप्लास्टी झाली. आता एंजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी 1-6 महिने वर्षभर जाऊ दिलं आणि आता कसं होतं की एंजिओप्लास्टी ज्या वेळेला त्यांची करणार होते त्यावेळेला शुगर थोडीशी अनकंट्रोल्ड होती, मग त्यांना इन्सुलिन चालू केलं. आणि बेसिकली कसं असतं की म्हणजे मेडिसिन जास्ती प्रमाणात असतील तर अशी शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढते, त्यामुळे प्रॉब्लेम असतो. त्यामुळे जनरली एंजिओप्लास्टी वगैरे आली की इन्सुलिन वर शिफ्ट करतात, गोळ्यांचं प्रमाण कमी केलं जातं. कारण गोळ्या जास्ती घेतल्या तर आणखीन प्रॉब्लेम होणार आहे. मग त्यामुळे इन्सुलिन वर शिफ्ट केलं जातं. मग त्यामुळे मग साधारण 1 वर्षभर त्यांनी जाऊ दिलं आणि नंतर मग विचार केला की जाऊ दे, इन्सुलिन किती काळ घ्यायचं, वय पण 52, म्हणून मग त्यांनी डायटरी चेंजेस केले. आता कसं झालं की हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणल्यानंतर त्यांना फॅट्स देता येणार नाही, चरबीचे पदार्थ देता येणार नाही. डायबिटीस कमी करायचं तर 0 कार्ब हल्ली कंडिशन आली. मग आता द्यायचं तर काय द्यायचं तर प्रोटीन. पण प्रोटीन नुसते खाऊन खरंच डायबिटीस कंट्रोल होतो का, हा सगळ्यात मोठा पार्ट आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: म्हणजे बेसिकली त्यांची प्रकृती बघायला गेलं तर पित्त प्रकृती होती. पित्त प्रकृतीच्या माणसांना फार प्रोटीन पचत नाहीत आणि हे जर का प्रोटीन नाही पचले तर मग ते आपल्या मोठ्या आतड्यात जातात. तिथे प्रोटोलायटिक बॅक्टेरिया असतात जे त्यांना गॅसेस मध्ये अमोनिया मध्ये कन्वर्ट करतात, बरोबर की नाही? आणि मग हा अमोनिया वास येतो त्याचा फार, बरोबर की नाही? आणि मग त्यामुळे त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम झाला. आणि बेसिकली कसं होतं की त्याच्यामुळे म्हणजे मोठ्या आतड्याचं इंटरनल लाइनिंग पण डॅमेज व्हायला लागतं. कारण अनडायजेस्टेड ते प्रोटीन सगळं तिथे आलेलं असतं, त्याच्यातून गॅसेस आणि बाकी सगळ्या गोष्टी क्रिएट होत असतात. आणि त्याच्यामुळे मग होतं कसं की तिथे जो काही मल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रॉपरली होत नाही आणि मग ते सगळं लिक्विफाईड होतं, अनडायजेस्टेड फूड असतं. आणि मग ते सारखं ते मोठ्या आतड्यात राहिलं की सारखं सारखं म्हणजे म्हणतो ना टॉयलेटला जाण्याची म्हणजे इच्छा व्हायला लागते, मग ते आयबीएस सारखा प्रकार होतो. त्यामुळे मग कसं आहे की आमच्याकडे ते आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला तो प्रॉप पार्ट पहिल्यांदा म्हणजे म्हणतो नाहीतरी आयुर्वेदामध्ये पोटापासूनच चालू केलं जातं. आणि पित्त प्रकृती आहे म्हणल्यानंतर आमच्याकडे पित्तज प्रमेह त्याला म्हणलं जातं, बरोबर की नाही? म्हणजे शरीरामध्ये हीट वाढलेली असते किंवा पित्त वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांची साखर पचवण्याची शरीराची कॅपॅसिटी नसते. तर ते पित्त जर का बॅलन्स केलं तर शरीरामध्ये साखर ऍब्सॉर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथे नुसतं फक्त खाण्यातूनच कार्बोहायड्रेट कमी करण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे तुम्ही शरीराची साखर पचवण्याची जर का ताकद वाढवली तर तुम्हाला डायबिटीस रिव्हर्स करता येतो. तर त्यामुळे सायंटिफिकली जर का डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये. आणि तुम्ही जेव्हा डायटरी चेंजेस वगैरे कोणाकडून घेत असतात तर त्यावेळेला त्याला बाबा त्या डाएट मधला कितीचा अनुभव आहे, बरोबर ना? तो करत त्यातला अधिकारी व्यक्ती आहे का? नाहीतर आजकाल 2-4 महिन्याचे कोर्सेस करून डायटिशियन होतात. त्यामुळे तुम्ही तुमची प्रकृती ज्याच्याकडे देत आहे तर त्या माणसाला किती नॉलेज आहे, किती त्यातले त्याच्याकडे म्हणजे अधिकारी आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग मात्र प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्य

0: आरोग्य शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा औषध मुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं हे गीत. संगीतकार श्रीधर फडके

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर लगेचच या संवादाचा मराठी अनुवाद आणि रात्री 8 वाजता या अनुवादाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. मन की बात आज सकाळी 11 वाजता अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. भावधारा कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं हे गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतल्या गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगचा ऐतिहासिक विजय. आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGC प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कोणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. आकाशवाणी दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट विलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27 कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना

श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य, सर्वोच्च बलिदान, कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 3 देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 युरोपीय देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं आणि परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली, तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं आजपासून 2 दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि अॅडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मिरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे. यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि ही पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत 9 बाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनाथ सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अनाथ सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनाहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनाहतनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनाहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फायूज आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. पहिल्यांच्या स्पर्धेत चीनविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगचा ऐतिहासिक विजय आणि

0: युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. संकलन आणि निवेदन अनघा योगेश मगदुम, सादरकर्ते विवेक वानखडे.
2: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका अनघा मगदुम, सादरकर्ते विवेक वानखडे.
3: श्रोते हो नमस्कार. अवतीभोवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदुम आपणा सर्वांचं मनपूर्वक

0: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती निवेदिका अनघा मगदूम सादर करते विवेक वानखडे।
1: श्रोते हो नमस्कार। अवतीभोवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो आता सांगणार आहे गेल्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात नेमकं काय घडलं। सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी। रत्नागिरी जिल्ह्यात महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं उद्घाटन। आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे केले प्रकाशन, तर विविध शासकीय योजनांच्या लाभाचे थेट जनतेला झाले वाटप। रत्नागिरीतील कृषीविषयक योजनांचा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी घेतला आढावा। विविध केंद्रीय योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या, दिशा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे आणि खासदार नारायण राणे यांचे निर्देश। कामठे घाटासह अपघात प्रवण क्षेत्रात तातडीनं सुरक्षा उपाययोजना करा, रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे निर्देश। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, 19 ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध। मतदार यादी पुनरीक्षणाच्या नावाखाली येणाऱ्या फेक मेसेज पासून सावध रहा। फसवणूक टाळण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचे मतदारांना आवाहन। रक्षाबंधनासाठी रत्नागिरी डाक विभागाची विशेष तयारी, 12 रुपयात आकर्षक राखी पॅकेट उपलब्ध। सीमेवरील सैनिकांनाही राखी पाठवण्याची विशेष सुविधा। सीमेवरील शूरवीर बांधवांसाठी महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या। आषाढी एकादशीच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये वारीचं आयोजन। पावसाचा लपंडाव सुरूच, गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात जिल्ह्यात पावसाचं प्रमाण 7.86% कमी। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून येथील जयेश मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सभापती प्रवीण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद आणि नगर परिषदचे सदस्य उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले,
2: माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि आजच माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची जयंती देखील आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनानं एक उपक्रम आजपासून सुरू करायला सांगितलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान। म्हणजे आपल्याला आठवत असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री होते, ते शासन आपल्या दारी जी संकल्पना होती तीच संकल्पना आम्ही कॅरी फॉरवर्ड केली आणि तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये अशा पद्धतीचे दाखले असतील किंवा विविध खात्यांमधला जो कार्यभार आहे हा सुलभ होऊन लोकांना मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलंय। 2 महिन्यापूर्वी देखील या कार्यक्रमाचं आम्ही जिल्ह्यामध्ये नियोजन केलं होतं, जवळ 27,000 लोकांना याचा फायदा आम्ही मिळवून देऊ शकलोय आणि त्याचाच भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पालकमंत्री म्हणून मी उपस्थित होतो। आता हे 22 तारखेपासून 2 तारखेपर्यंत अभियान जिल्ह्यामध्ये चालेल आणि याची सांगता राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब करणार आहेत।
1: याच कार्यक्रमात पालकमंत्री डॉ सामंत यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिका पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं। पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा आढावा घेतला। यावेळेला फळपीक विमा योजना, मागेल त्याला काजू योजना, आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीसाठी मदत, फळपीक विमा भरपाई, भात आणि नाचणी पीक विमा आवाहन, आंबा काजूसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्प, काजू बोंडू प्रक्रिया उद्योगास चालना, तसंच सिंधुरत्न समृद्ध योजनेतून रायपनिंग चेंबरची उभारणी करण्याबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली। याबाबत बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले,
3: शेतकरी असतील मग त्याच्यामध्ये भात उत्पादक असेल, नाचणी उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक असेल, या सगळ्यांच्या विविध मागण्या राज्य सरकार शासनानं आता निर्णय घेतलेला आहे की पीक विम्याचा हप्ता जो होता तो जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 8,500 होता तसाच्या तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील करण्याचा निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तर विमा संरक्षणाची 15 तारखेपर्यंत जी मुदत होती ती 31 मे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे। नारळ आणि सुपारी हे आता पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे। प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमान मापक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे। कृषी विभागामार्फत अजून एक आपण योजना सुरू केली, ती म्हणजे मागेल त्याला काजूचं झाड। 2,000 हेक्टरवर आपण ही काजूची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करतो, त्याच्या पुढे जाऊन मागेल त्याला नारळाचं झाड ही योजना सिंधुरत्न योजनेतनं सबसिडी देऊन आणण्याचा आमचा विचार आहे। आंबा काजू नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला होता तो

0: ₹98 कोटी आपल्याकडे जमा झालेले आहेत. पीक विम्याचा जो विषय होता ते देखील विम्याच्या संदर्भात ₹88 कोटी मंजूर झाले. 28,000 ते 30,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. पावसाची परिस्थिती आणि आलेलं आपत्कालीन संकट लक्षात घेता भात आणि नाचणी पिकांना जे संरक्षण पाहिजे ते देणं गरजेचं होतं आणि म्हणून ती मुदत देखील 31 जुलैपर्यंत काढण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
1: राज्य आणि केंद्र शासनाच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची प्रशासनानं चोख दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी परस्परांमध्ये उत्तम समन्वय ठेवून काम करावं अशा स्पष्ट सूचना दिशा समितीचे अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या. दिशा समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे तर सहअध्यक्षस्थानी खासदार नारायण राणे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये दिव्यांगांसाठी पंतप्रधान दिव्याशा आणि वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांगांना तातडीनं लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर दिव्याशा केंद्राकरिता जागा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले. कोकणातील रेल्वे सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. तसंच पोयनार धरण पुनर्वसन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. गावठाणमधील ग्रामपंचायत कार्यालयाची कामे वेळेत पूर्ण करावीत. जलजीवन मिशन अंतर्गत सुधारित प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावेत. वार्षिक निधी त्याच वर्षी खर्च होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असं सांगण्यात आलं. कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत त्वरित काढावी. पंतप्रधान पीक विमा योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विषय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील BSNL टॉवर्सची माहिती सादर करून प्रगतीपथावर असलेल्या 20 टॉवर्सचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. दिशा बैठकीमध्ये सहअध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडांची संरक्षक भिंत आणि पायऱ्यांचे काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील अपूर्ण कामे जलदगतीनं मार्गी लावण्यास सांगितले. पीक विम्याचे प्रस्ताव नामंजूर झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलावीत. तसंच घरकुल योजनेचा एकही अर्ज प्रलंबित न राहता तो पोर्टलवर अपलोड होईल अशी व्यवस्था करण्याचे त्यांनी सुचवले. या बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजना, स्वामित्व योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि आयुष्यमान भारत डिजिटल अभियान अशा अनेक महत्वपूर्ण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामथे घाटासह जिल्ह्यातील विविध अपघात प्रवण ठिकाणी तातडीनं आणि प्रभावी उपाययोजना राबवून रस्ते अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशा सूचना संसदीय रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित संसदीय रस्ते सुरक्षा समितीच्या महत्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर आमदार भास्कर जाधव दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. याबाबतची माहिती देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले,
2: परशुराम घाटामध्ये जे काही आज लँडस्लाईडच्या मुळे काही प्रश्न उद्भवले त्याचाही आढावा घेतला. भास्करराव जाधवांनी काही सूचना ऑनलाईनच्या माध्यमातून दिल्या. रस्ता सुरक्षेच्या बाबतीमध्ये किरण सामंतांनी काही सूचना केल्या. माननीय खासदार राणेसाहेबांनी सुद्धा सूचना केल्या. गेल्या वर्षभरामध्ये ज्या त्यांना सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी त्या त्या अधिकाऱ्यांनी केली असल्यामुळे यावेळेला 8% प्रमाण अपघाताचं घटलेलं आहे. पण ते अधिक कसं कमी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली.
1: भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अर्थात SIR अंतर्गत काम पूर्ण करण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोकण, मुंबई आणि इतर काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या विनंतीवरून भारत निवडणूक आयोगानं 15 जुलै 2026 रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर केला अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनोज दल यांनी दिली आहे. 30 जून 2026 पासून जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांच्याद्वारे मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना प्रपत्र अर्थात इन्युमरेशन फॉर्म वाटप आणि संकलित करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. पावसाच्या व्यत्ययामुळे सुधारित वेळापत्रकानुसार आता BLO मार्फत गृहभेटींचा कालावधी 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आलाय. तसंच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना करण्याचे काम 8 ऑगस्ट 2026 पूर्ण केलं जाणार आहे. यानंतर मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्ध सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी केली जाईल. 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखवा

0: दाखल करण्यात येतील, तर दाखल झालेले दावे आणि हरकती निकाली काढणं आणि नोटीस कालावधी 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2026 असा राहणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवार 19 ऑक्टोबर 2026 रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे. याबाबतची अधिक माहिती आपल्याला आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या युट्यूब चॅनलवर मिळू शकेल. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची या संदर्भात विशेष मुलाखत आकाशवाणीनं प्रसारित केली आहे. राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. नागरिकांनी या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असं आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष VY जाधव यांनी केलंय. आपली प्रकरणं लोक न्यायालयात ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपले वकील, संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव RR पाटील यांनी केलंय. लोक न्यायालयात प्रलंबित तडजोड पात्र, फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स, दिवाणीवाद, वाद दाखलपूर्व प्रकरण अंतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकित कर्जबाबतची दाखल पूर्व प्रकरण तसंच नगर परिषद, ग्रामपंचायत थकित घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणं ठेवण्यात आली आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचं हे 21वं वर्ष होतं. टिळक जन्मभूमी स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून, आरती करून आणि गीतेतील अध्यायांचे पठण करून टिळकांना अभिवादन करण्यात आले. यामध्ये शेकडो प्राध्यापक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ कल्पना आठले, डॉ अपर्णा कुलकर्णी, प्राध्यापक सुनील गोसावी, प्राध्यापक मकरंद दामले, उद्योजक भिडे कुटुंबीय, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू असून या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांकडून नागरिकांची डिजिटल फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अज्ञात स्रोतांकडून आलेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशांना अर्थात मेसेजेसना किंवा लिंक्सना बळी पडू नये असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केलं आहे.
1: भारत निवडणूक आयोगाने जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत, म्हणजे ECINET मोबाईल ऍप असेल किंवा सिटीजन सर्व्हिस पोर्टल ऍप असतील, ह्याचा वापर करत असताना काही गोष्टी मतदारांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोग कुठलीही बँक तपशिलाची माहिती मागत नाही किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मागत नाही. त्यामुळे तसा जर कुठला मेसेज आलेला असेल तर त्याला प्रतिसाद देऊ नये, किंवा जर भारत निवडणूक आयोगाच्या नावाने असे फेक ID तयार करून जर कोणी त्याच्यावरती माहिती मागत असेल, OTP मागत असेल, तर ती त्याच्यावरती शेअर करू नये. मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, BLO किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय किंवा भारत निवडणूक आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जी माहिती असेल त्यालाच प्रतिसाद द्यावा.
0: रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं बहीण भावाच्या स्नेहाचे बंध अधिक दृढ करण्यासाठी रत्नागिरी डाक विभागानं यंदाही विशेष तयारी केली. देश विदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राख्या सुरक्षित आणि वेळेत पोहोचाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये 12 रुपये किमतीच्या विशेष रंगीत राखी पाकिटांची विक्री सुरू करण्यात आली. याबाबतची माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली. गेल्या वर्षी रत्नागिरी डाक विभागाच्या माध्यमातून राखी वितरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 18,752 विशेष राखी पाकिटांची विक्री करण्यात आली होती. 28,759 राख्या साध्या टपालाद्वारे वितरित करण्यात आल्या. 7,654 राख्या स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्टद्वारे देशभरात पोहोचवण्यात आल्या. याशिवाय अनेक राख्या परदेशातही यशस्वीपणे पाठवण्यात आल्या होत्या. यंदा नागरिकांना देशातील तसंच परदेशातील कोणत्याही ठिकाणी राख्या पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राख्या लवकर पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या जवानांना राख्या पाठवण्यासाठीही पोस्ट ऑफिस मार्फत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरीतील शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या लेकींनी एक अतिशय हृदयस्पर्शी आणि भावनिक पाऊल उचललं. BCA द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनींनी आपल्या कोमल हातांनी सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या आपल्या गोरखा रायफल्सच्या शूरवीर भावांसाठी राख्या गुंफल्या. जम्मू काश्मीरच्या बर्फाळ, दुर्गम आणि धोकादायक सीमेवर जेव्हा या राख्या पोहोचतील तेव्हा त्या केवळ सुताचे धागे नसतील तर त्यासोबत असलेल्या बहिणींच्या काळजातून आलेला आशीर्वाद, त्यांच्या

0: सुरक्षिततेसाठी केलेली प्रार्थना आणि उबदार प्रेम हा पवित्र भावनेने भरलेला कार्यक्रम नुकताच पार पडला. विद्यार्थिनींनी स्वहस्ते बनवलेल्या या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे यांच्याकडे अत्यंत अभिमानाने सुपूर्द करण्यात आल्या.
1: या उपक्रमाची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांनी दिली. त्या म्हणाल्या,
2: महर्षी कर्वे शिक्षण संस्था रत्नागिरी येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालय येथील NSS युनिटच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी एक उपक्रम राबवला. त्यामध्ये त्यांनी आपल्या सीमेवर जे आपल्यासाठी लढत आहेत त्या सगळ्या सैनिकांच्यासाठी त्यांनी राख्या बनवल्या. राखी पौर्णिमेनिमित्त त्यांना आपल्या बहिणींना नक्कीच भेटता येत नाही, ते तिथे लढत असतात आणि सीमेवर असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी आदरयुक्त असं आणि प्रेमाने त्यांनी राख्या बनवल्या आणि त्या त्यांना आम्ही सैनिक डिपार्टमेंट जे आहे आपल्याकडे त्या डिपार्टमेंटमध्ये आपण त्या नेऊन NSS युनिटतर्फे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या आपल्या NSS CO आहेत श्रुती यादव त्यांनी त्याच्यासाठी मुलींना मार्गदर्शन केलं आणि आमचे संस्थेचे रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्ष श्री रवींद्र देवसर यांचं पण आम्हाला मार्गदर्शन यामध्ये राबलंय आणि त्यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आम्ही ते हा उपक्रम राबवलाय. 100 जवळजवळ राख्या आम्ही बनवल्या होत्या.
0: आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी आणि पूजेला सुरुवात झाली. यावेळी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा जितेंद्र जोशी आणि राधिका जोशी यांना करण्याचा मान देण्यात आला. रत्नागिरी शहरात भव्य वारीचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर अशा काढण्यात आलेल्या वारीत हजारो नागरिकांनी आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
1: मारुती मंदिरच्या या वारीबद्दल माहिती देताना कौस्तुभ सावंत म्हणाले,
3: प्रतिपंढरपूर समजले जाणारे रत्नागिरी येथील विठ्ठल रखुमाईचे मंदिर याची जवळजवळ 300 ते 350 वर्ष ते जुनं आहे आणि त्याची एक ऐतिहासिक परंपरा आहे. असंच 2022 साली आम्ही रत्नागिरीमध्ये ॲडव्होकेट रुची महाजनी यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीचं आयोजन केलं. ही वारी साधारणपणे मारुती मंदिर सर्कल ते विठ्ठल रुक्माई मंदिर इथपर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होते. या वारीचं आयोजन करताना एकच भाव मनामध्ये होता की विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जावं लागतं आणि ती पायी वारी करणं सर्वांना शक्य नसतं. मग अशा सर्व वारकऱ्यांना भाविकांना रत्नागिरीतल्या रत्नागिरीत दर्शन व्हावं ह्या हेतूने आपण ही वारी चालू केली. वारी ही फक्त काही चालण्याची परंपरा नाही, तिथे प्रेम आणि समरसता सेवा आणि भक्तीचा उत्सव आहे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची परंपरेची जाणीव व्हावी, त्याचं जतन व्हावं, समाजात एकतेचा आणि प्रेमाचा संदेश जावा, पुढील पिढीला वारकरी संस्काराची ओळख करून द्यावी हा या सगळ्या मागचा हेतू आहे. आणि आपण सर्वजण जाणता की दरवर्षी आपल्याला ह्या वारीमध्ये खूप चांगला सहभाग सर्व मंडळींचा होत असतो. दरवर्षी लांजामधून वारकरी मंडळी येत असतात. हे 5वं वर्ष आहे आणि खूप वाढता आलेख आहे. दरवर्षी संख्या वाढते, वारकरी वाढत आहेत आणि बाळ गोपाळ सर्व वाढत आहेत. यामध्ये जात पंत भेद असा काही नाही. उच्च नीच श्रीमंत गरीब असा कोणताही भेद मनात न ठेवता सर्वजण ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत असतात आणि अशा नामघोषामध्ये विठुरायाच्या भेटीसाठी सर्वजण विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी जात असतात. रत्नागिरीमध्ये ही जी आपली वारी निघते 5 वर्ष झाली हिला आणि त्याचा खूप चांगला वाढता प्रतिसाद आहे. आपण पुढच्या वर्षी ह्याचं चांगलं नियोजन करू.
0: ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरानं रत्नागिरीचे मुख्य रस्ते दुमदुमून गेले होते. या वारीमध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनीही वारीत सहभागी होत फुगडी घालत विठ्ठल भक्तीचा आणि सोहळ्याचा आनंद लुटला. तर रत्नागिरीतील श्री विठ्ठल नवलाई पावणाई जाकीमिऱ्या येथून सुद्धा यंदा प्रथमच वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा पावसाची सुरुवात उशिराने झाली असतानाच आता पावसाने लपंडाव खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात चालू मान्सून हंगामात 1 जून 2026 पासून 25 जुलै 2026 पर्यंत 14,915.54 mm पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची सरासरी 1,657.28 mm अर्थात 49.26% इतकी नोंदवण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 17,293.28 mm पावसाची नोंद झाली होती आणि सरासरी 1,921.48 mm अर्थात 57.12% इतका पाऊस झाला होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सुमारे 7.86% कमी दिसून येत आहे. श्रोते हो, या होत्या गेल्या आठवड्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडी. अशाच घडामोडी सांगण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत अनघा योगेश मगदुम हिला निरोप द्या. नमस्कार. अवतीभोवती या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं होतं अनघा.

0: मगदूम यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. निवेदिका अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.
2: अवती भवती रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल का रिश्ता या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार नदीम श्रवण.

0: सो निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज।
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक।
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता।
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर।
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त।
6: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार, आता नवीन झुमके,
7: नाही आधी बचत,
6: आधी झुमके।
7: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेंशन फ्री।
6: पण त्या झुमक्यांचं काय?
7: जातेस की देऊ इंजेक्शन?
8: RBI सांगते,
7: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध
1: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया डॉन या चित्रपटासाठी सुनिधी चौहान आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत संगीतकार शंकर एहसान लॉय

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन। आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत। तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची कर वसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत। लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते। ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा। तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता।

0: शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातलं अलका याज्ञिक अभिजित आणि सहकलाकार यांनी गायलेलं इब्राहिम अश्क यांचं हे गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: बालजगत या कार्यक्रमात 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही निसर्गाचे वारसदार।
1: कोण कोण आहे तिकडे?
2: अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे।
1: पण तू कोण आहेस?
2: मी भविष्यातला मुलगा।
1: भविष्यातला?
2: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात। अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं।
0: अवश्य ऐका बालजगत 26 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।
3: श्रोते हो, आज संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यटन, चला फिरायला जाऊया हा कार्यक्रम। निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मीरा खालगावकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। तसंच आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। निर्मिती सहाय्य पौर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते विवेक वान।

खडे। आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। वनिता मंडळ हा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आहे।

कार्यक्रमात आता ऐकूया कल हो ना हो या चित्रपटासाठी साधना सरगम, सुजाता भट्टाचार्य, उदित नारायण, सोनू निगम, शंकर महादेवन आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार शंकर एहसान लॉय.

0: कल हो ना हो या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या रचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
4: सचिन.
3: मम्मी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बालजगत. आज या कार्यक्रमात नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आपण ऐकणार आहोत, आम्ही निसर्गाचे वारसदार. निवेदन रेडिओ सखी सोनाली सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम बालजगत.
2: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.

नमस्कार नमस्कार नमस्कार बालदोस्तांनो, बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बघा ना, पाऊस कसा अगदी माणसासारखा आपल्याशी लपाछपी खेळतोय. कधी येतो, कधी दडी मारतो, कधी अगदी धुवाधार पडतो. हो ना, पाऊस नाहीये म्हणून छत्री न घेता बाहेर पडावं तर हमखास कोसळतो, आणि कधी रेनकोट किंवा छत्री घालून बाहेर पडलं तर अजिबात येत नाही, म्हणजे आपली तो फसवणूकच करतो. हो की नाही? पावसात बाहेर पडताना प्रत्येकजण एक गोष्ट हमखास हातात घेतो, ती म्हणजे छत्री. आपल्या हातात छत्री असते ती साधी, जिला दांडा असतो, कापड असतं, बटण असतं, ती पकडता येते, जी उघडता येते, जी मिटता येते. पण आता मी तुम्हाला एक गमतीशीर गाणं ऐकवणार आहे. त्या गाण्यात अशाच एका छत्रीचं वर्णन केलंय. पण कोणती आहे ती छत्री? ऐकूया या गाण्यातून.

0: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात आता ऐकूया नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली एक नाटिका.
1: निसर्ग आणि मानव यांचा संबंध अत्यंत भावनिक आणि जवळचा असलेला जाणवतो. निसर्गाला आपण आपले पूर्वज मानतो, ज्याने आपल्याला सर्व काही दिले. पण जेव्हा आपण निसर्गाला आपला वारसदार म्हणतो, तेव्हा आपली जबाबदारी पूर्णपणे बदलते. ज्याप्रमाणे एखादा पिता आपली संपत्ती आपल्या मुलाकडे म्हणजेच वारसदाराकडे सोपवतात आणि मुले ती पुढे सांभाळतात, तसेच माणसाला निसर्गाकडून मिळालेली ही पृथ्वी, हवा, पाणी आणि जंगले अत्यंत सुरक्षितपणे आणि चांगल्या स्थितीत पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्या खऱ्या वारसदारांना दिली पाहिजे. आज आपण निसर्गाचे केवळ मालक नसून ट्रस्टी म्हणजे रक्षक आहोत. आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलांची कत्तल केली. सिमेंटची जंगले आणि वाढते प्रदूषण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. जर आपण निसर्गाचा हा वारसा नष्ट केला तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी फक्त प्रदूषित हवा आणि टंचाई उरेल. थोडक्यात सांगायचे तर निसर्ग टिकला तरच मानवाचा खरा वारसदार टिकेल. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. याच विषयावर आधारित बालजगत या कार्यक्रमासाठी नवनिर्माण हायस्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक नाटिका, आम्ही निसर्गाचे वारसदार. पात्र परिचय: अथर्व, श्लोक वळवी, ओमकार, अनुज करकरे, सई आणि निवेदिका. स्वरा मोहिते. आजोबा: श्लोक अलकुंटे. भविष्यातला मुलगा: श्वेत जाधव. शिक्षक: सार्थक चव्हाण. बाबा: अथर्व कोकरे. आई: तीर्था नाखरेकर. या नाटिकेचं लेखन केलं आहे सोनाली सावंत यांनी आणि मार्गदर्शन नवनिर्माण हायस्कूलच्या संचालिका सीमा हेकशेट्टे यांनी.

ऐकलत का मित्रांनो, कोकणात पाऊस सुरू झाला की धरती नव्या हिरवाईने नटते, डोंगर धुक्याची शाल पांघरतात, ओढे नद्या धबधबे पुन्हा जिवंत होतात. पहिला पावसाचा मातीचा सुगंध मन भरून टाकतो. शेतकरी नव्या आशेने आकाशाकडे पाहतो आणि लहान मुलं पावसात चिंब भिजून आनंद साजरा करतात. पण हा निसर्ग कायम असाच राहील का? पुढच्या पिढीलाही अशी

हिरवीगार धरती मिळेल का, की झाड फक्त पुस्तकात उतरतील आणि नद्या केवळ नकाशावर? याच विचारातून जन्माला आली आहे आजची नाटिका, आम्ही निसर्गाचे वारसदार।

0: अरे वा, पहिला पाऊस चिंब चिंब भिजवणारा.
1: सईताई अथर्व, पहिला पाऊस पडल्यामुळे डोंगर हिरवे झालेत.
0: सईताई चल आपण पावसात खेळायला जाऊया का?
2: हो चल ना अथर्व, बघ ना मातीचा वास किती छान येतोय, हाच तो मृदगंध. चल पावसात खूप भिजूया.
3: काय रे मुलांनो, पावसाची मजा सुरू दिसते.
0: होय आजोबा, तुम्ही पण लहान असताना आमच्यासारखे पावसात खेळायचात का?
3: अरे अथर्व, आमच्या लहानपणी तर पाऊस म्हणजे उत्सव असायचा. पहिला पाऊस पडला की आम्ही सगळे मित्र नदीवर जायचो, पाळ्यात उड्या मारायचो आणि आंब्याच्या बागेतून फिरायचो.
2: मग आजोबा, तेव्हा एवढी झाडं होती का?
3: अगं सई, डोंगरभर जंगलं होती. उन्हाळ्यातही ओढ्यात पाणी असायचं, गावागावात विहिरी भरलेल्या असायच्या.
1: मग आजोबा, मग उन्हाळ्यात पाणी कमी का पडतं?
3: अरे ओंकार, कारण झाडं कमी झाली, डोंगर उघडे पडले, पाऊस पडतो पण पाणी जमिनीत मुरत नाही.

0: नमस्कार, ठळक बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यात विविध गावांमध्ये वृक्षारोपण मोहिमांना सुरुवात झाली असून विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत। गुहागर तालुक्यातील नरवण गावात नदी पुनरुज्जीवन कामामुळे परिसरातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचं जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दमदार आगमन। शेतकरी राजा सुखावला, लावणीच्या कामांना वेग।
1: ऐकलं का मुलांनो, लोक एकत्र आले तर नदी सुद्धा पुन्हा जिवंत होऊ शकते, मोकळा श्वास घेऊ शकतो।
2: आई बाबा, नदी मरते कशी?
1: अरे अथर्व, जेव्हा आपण तिच्यात कचरा टाकतो, गाळ सचू देतो, तिची काळजी घेत नाही तेव्हा।
2: आई तू पण सांग ना।
3: आणि जंगलं कमी झाली की पावसाचं पाणी वाहून जातं, जमिनीत मुरत नाही।
4: आई बाबा, अथर्व, मागे एकदा मी रील बघितली होती, त्यात असं सांगितलं होतं की लातूर गावाला ट्रेनने पाणी नेलं होतं।
1: हो खरं आहे सई, म्हणून पाण्याची किंमत कळायला दुष्काळ पडायची वाट बघू नये, वेळीच हाताला वळण लावावं।

0: अरे ओमकार, उचलते प्लास्टिकचं पाकिट.
1: राहू दे ना गताई, कोणीतरी साफ करेल. आजोबा सांगा ना हिला.
2: अरे ओमकार, आज तू एक पाकिट टाकलंस, उद्या दुसरा टाकेल, मग नाले तुमतील, पाऊस आला की गावात पाणी साचेल.
3: ओमकार, हेच प्लास्टिक समुद्रात गेलं की मासे, प्राणी व अन्य जीव ते खातात.
1: आई, म्हणजे त्यांचा जीव धोक्यात येतो.
3: हो, आपण केलेली छोटी चूक अनेक जीवांना त्रास देऊ शकते.
1: आई बाबा, माझं चुकलंच, माफ करा. आता मी कधीच कचरा टाकणार नाही. अरे बापरे, किती वाजले, चला शाळेत जाऊया.
4: अरे ते बघ, शिक्षक आले.
5: मुलांनो, आज आपण पर्यावरण आणि आपली जबाबदारी याच्यावर चर्चा करणार आहोत.
0: सर, उन्हाळ्यात दरवर्षी एवढं गरम का होतं?
5: कारण पृथ्वीचं तापमान वाढतंय, झाडं कमी झाली, प्रदूषण वाढलं.
4: सर, मग आता आपण काय करू शकतो?
5: वृक्षारोपण करू शकतो, पावसाचं पाणी साठवू शकतो, नदी ओढे स्वच्छ ठेवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो.
1: सर, आपण एवढंच केलं तर खरंच फरक पडेल का?
5: एक थेंब मिळून सागर होतो, एक बीज मोठे होऊन वृक्ष होतो, एक माणूस बदलला की समाजाला बदलायची सुरुवात होते. आज प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप दिले जाईल, ते फक्त लावायचं नाही, ते जगवायचं सुद्धा.
4: सर, मी लावलेल्या माझ्या झाडाचं नाव मी सह्याद्री ठेवणार. सविताई, तू पण झाड लावलेस ना, त्याचं नाव तू काय ठेवणार?
6: मी माझ्या लावलेल्या झाडाचं नाव चांदणी ठेवणार.
1: सविताई, अथर्व, माझं झाड मोठं झालं की त्यावर पक्षी येऊन घरटी बांधतील.
5: आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल, झाड लावणं हे सोपं असतं, पण ते जगवणं ही खरी जबाबदारी असते.

0: उद्या आपण स्वच्छता मोहीम राबवणार आहोत. फक्त शाळा नाही, नदी किनारा, मंदिर परिसर व मुख्य रस्ताही स्वच्छ करायचा आहे.
1: सर, मोठी माणसंही येणार आहेत का?
0: हो, आपण सुरुवात करायची, मग गाव आपोआप जोडला जाईल.

0: अरे सही ताई, आणि ओमकार हे बघा इथे किती प्लॅस्टिक पडलंय.
1: हो बघा ना, नदीतही प्लॅस्टिक, कचरा आणि बाटल्या पडल्यात.
2: काही हे बोललं का, आपणच घाण करतो आणि मग म्हणतो नदी खराब झाली.
3: शाबास मुलांनो, अशीच कामं केली तर गाव सुंदर राहील. आमच्या लहानपणी तर नदी म्हणजे देवासारखी होती, कोणी त्यात कचरा टाकायचा विचारही करायचा नाही.
4: बघा थोड्याच वेळात किती कचरा आणि घाण जमा झाली आहे.
5: आता आपण गोळा केलेला कचरा इकडे तिकडे न टाकता विल्हेवाटीसाठी पाठवूया.
6: लक्षात ठेवा मुलांनो, स्वच्छता मोहीम एक मोहीम नसून ती एक सवय असते.

त्या रात्री अथर्व खिडकीत बसून पावसाकडे पाहत होता. आजोबांचं बोलणं, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि नदीकिनाऱ्याची स्वच्छता हे सगळं त्याच्या मनात चाललं होतं आणि विचार करता करता त्याला झोप लागली.

0: कोण आहे तिकडे? अरे अथर्व, घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे.
1: पण तू कोण आहेस?
0: मी भविष्यातला मुलगा.
1: भविष्यातला?
0: हो, ज्या काळात पाऊस वेळेवर पडत नाही, जिथे नद्या कोरड्या आहेत, जिथे पाण्यासाठी भांडण होतात.
1: नाही, आमच्या कोकणात तर खूप पाऊस पडतो. नदी नाले भरभरून वाहतात आणि जगबुडी आणि वाशिष्ठी सारख्या नद्यांना पूर देखील येतो.
0: अरे अथर्व, पाऊस पडायचा पण जंगलं तोडली गेली, डोंगर उघडे झाले, पाणी साठवलं नाही, नद्या गाळ्याने भरल्या आणि सगळं पाणी समुद्रात वाहून गेलं. तुला माहिती आहे का, आमच्याकडे रोज टँकर येतो. काही ठिकाणी लहान मुलांना परिस्थितीमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन रांगेत उभं राहावं लागतं.
1: मग झाडं?
0: फक्त काही भागांमध्ये.
1: पक्षी?
0: फार कमी.
1: आणि कासव?
0: समुद्रातल्या प्लॅस्टिकमुळे अनेक कासव मरून गेले.
1: मग आता आम्ही काय करू?
0: आजपासून झाडं लावा, पाणी जपा, नदी स्वच्छ ठेवा, कचरा फेकू नका, कारण तुम्ही जसं निसर्ग ठेवाल तसंच भविष्य आम्हाला मिळेल.

0: आई बाबा,
1: काय झालं रे अथर्व?
0: मला खूप भयंकर स्वप्न पडलं की भविष्यातल्या मुलगीकडे पाणीच नव्हतं.
2: स्वप्न असला तरी इशारा खरा आहे अथर्व.
3: मग आपण आतापासूनच बदल घडवायचा.
4: सईताई, आपल्या शाळेत एक विद्यार्थी एक झाड अशी मोहीम सुरू करूया.
1: घरात पाण्याची नासाडी थांबवूया.
5: आपल्या घराच्या छतावरनं पावसाचं पाणी साठवण्याची

0: ची व्यवस्था करूया
1: आणि प्रत्येक महिन्याला स्वच्छता मोहीम राबूया.
2: काही दिवसांनी शाळेच्या मैदानात मुलांनी लावलेली रोपं डोलत होती. नदी किनारा स्वच्छ दिसत होता आणि प्रत्येकाच्या मनात एक नवा विचार रुजला होता.
3: आपल्या पूर्वजांनी आपल्याला हिरवीगार धरती दिली,
4: ती पुढच्या पिढीकडे तशीच द्यायची आहे.
0: स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि नटलेला निसर्ग
1: ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

0: पाण्याचा थेंब जपूया, हिरवीगार धरती ठेवून भविष्य सुंदर घडवूया.
1: सैताई आणि ओंकार, मी माझं झाड मोठं करेन.
2: मी पाण्याची नासाडी होऊ देणार नाही.
3: सैताई अथर्व, मी कधीच इकडे तिकडे कचरा टाकणार नाही.
0: आम्ही निसर्गाचे वारसदार, वारसा हा निसर्गाचा, आपण सारे राखूया, पुढच्या पिढीसाठी धरती हिरवी ठेवूया.
2: निसर्ग हा आपली मालमत्ता नाही, तो मागच्या पिढीकडून आपल्याकडे आलेला विश्वास आहे. चला
0: एक झाड लावूया, एक थेंब जपूया, एक नदी स्वच्छ ठेवूया आणि अभिमानाने म्हणूया, आम्ही निसर्गाचे वारसदार. एक झाड लावूया, एक थेंब जपूया, एक नदी स्वच्छ ठेवूया आणि अभिमानाने म्हणूया, आम्ही निसर्गाचे वारसदार.
4: कशी वाटली तुम्हाला ही नाटिका? आवडली असेलच. पात्र परिचय: अथर्व, श्लोक वळवी, ओंकार, अनुज करकरे, सई आणि निवेदिका, स्वरा मोहिते, आजोबा, श्लोक अलकुंटे, भविष्यातला मुलगा श्वेत जाधव, शिक्षक सार्थक चव्हाण, बाबा अथर्व कोकरे, आई तीर्था नाखरेकर. या नाटिकेचं लेखन केलं होतं सोनाली सावंत यांनी, मार्गदर्शन केलं होतं नवनिर्माण हायस्कूलच्या संचालिका सीमा हेगशेट्टे यांनी.
5: काय बालदोस्तानो, ही नाटिका तुम्हाला आवडली ना? ही नाटिका आपल्याला खूप काही सांगून गेली, हो ना? बालदोस्तानो बघा ना, आपल्या हातातून खूप काही जाणतेपणी अजाणतेपणी घडत असतं, पण काही चांगल्या सवयी या लहानपणापासूनच लावायच्या असतात. म्हणूनच आपल्या वस्तू जागेवर ठेवणं, रस्त्यावर किंवा घरात कुठेही केरकचरा न करणं, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवणं, ह्या सगळ्या सवयी आपण लहानपणापासूनच आपल्या अंगी बाणवायला हव्यात, हो ना? या नाटिकेत ना अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या होत्या. बालदोस्तानो, कार्यक्रमात आता ऐकूया आणखीन एक पावसाचं गाणं.

0: चला तर मग बालदोस्तांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
1: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत.
2: बालजगत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. निवेदन केलं होतं रेडिओ सखी सोनाली सावंत यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत आपली आवड, श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम.

आपल्या आवडत्या सर्व रसिक श्रोत्यांना आमचा सस्नेह नमस्कार. श्रोतो, आजच्या कार्यक्रमात तुम्हा

सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकतंच म्हणजे 23 जुलै रोजी प्रसारण दिन आपण साजरा केला. आकाशवाणीनं आपली गौरवशाली प्रसारणाची 99 वर्ष अविरत सेवेची पूर्ण केली आणि त्यानिमित्तानं ज्या ज्या श्रोत्यांनी आम्हाला शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी देखील खूप साऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या म्हणून आणि तसंच आपल्या पसंतीची गीतं ऐकण्यासाठी व्हॉट्सअपद्वारे आणि ईमेलद्वारे तसंच पत्राद्वारे श्रोत्यांनी आम्हाला कळवले. माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त श्रोत्यांची गीतं आजच्या कार्यक्रमात सहभागी होतील, त्याचबरोबर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही प्रतिक्रिया मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यातली महत्त्वाची एक प्रतिक्रिया जी आहे ती आहे विद्या साळवी रत्नागिरी यांनी पाठवलेली. त्या म्हणतात, मी आकाशवाणीचे सकाळच्या सभेची नियमित श्रोता आहे, पण गमतीचा भाग हा की मी सकाळी 8:05 आकाशवाणी ऐकते, म्हणजे ऑफिसला जायला गाडीला 8:05 स्टार्टर मारते आणि आकाशवाणी सुरू करते. सर्व बातम्या झाल्या की त्या सभेतील पुढील कार्यक्रम सुरू होतात, तोपर्यंत भाटे झरीविनायक मंदिराच्या येथून पुढे जात असते. पावसला ऑफिसला पोहोचते तेव्हा कधी कधी इतकी लिंक लागते की तो कार्यक्रम पूर्ण ऐकून होईपर्यंत मी गाडीतून उतरूच नये असं मला वाटतं. मग ऑफिसमध्ये गेल्यावरती ऑफिसमधील माझे सहकारी स्टाफ मला विचारतात, मॅडम आज काय इंटरेस्टिंग ऐकलत आज, आणि मग मी ऐकलेल्या कार्यक्रमाविषयी त्यांना माहिती देते, त्यावर आम्ही चर्चा करतो. आकाशवाणीचे कार्यक्रम मी नियमितपणे ऐकत असल्याने माझ्याकडे सांगायला खूप चांगली माहिती आणि विश्वसनीय अशी माहिती असते, ती मी सर्वांना सांगते. त्यांनाही ती ऐकायला खूप आवडते आणि मलाही सांगायला खूप आवडतं. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत येतानाही आकाशवाणी सुरूच असते. माई, अण्णा, सदू आणि त्याची बायको लक्ष्मी ही माझ्यासोबत असतात बरेचदा सोबतीला. त्याकरता आकाशवाणी रत्नागिरीला मनपूर्वक धन्यवाद. आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आम्हीही आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या कार्यक्रमाबद्दलच्या अशाच प्रतिक्रिया आम्हाला पाठवत रहा. म्हणजे आकाशवाणीचा जो विचार आहे, आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे जी माहिती आहे ती आपण आपल्याबरोबरच सगळ्यांना शेअर करता, यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आता आजच्या कार्यक्रमातलं पहिला व्हॉट्सअप जो मेसेज आहे तो आहे रिंगणी छत्तीसगड इथून दिनेश वर्मा, करुणा वर्मा आणि वर्मा परिवार या श्रोत्यांचा. या श्रोत्यांना ऐकायचं आहे अभिमान या चित्रपटातलं किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत, संगीतकार SD बर्मन. तेव्हा ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं अभिमान या चित्रपटातलं हे गीत.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: कार्यक्रमातलं पुढचा अभिप्राय आणि गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. हे निवेदन आलंय रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून. रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवाल, दिनांक 26 जुलै 2026, सकाळी 8 वाजता नोंद केलेला. या अहवालानुसार जगबुडी नदी खेड भरणापूल इथं इशारा पातळी 5 मीटर,

धोका पातळी 7 मीटर आणि सध्याची पातळी 5.10 मीटर इतकी आहे. तेव्हा सावधानता बाळगूया आणि सतर्क राहूया. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर नद्या म्हणजेच वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी या नद्यांची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे आणि तशा त्या वाहत आहेत. त्यामुळे जगबुडी नदी वरून जी इशारा पातळीवरून वाहत आहे त्या संदर्भात नागरिकांनी सावधानता बाळगणं आवश्यक आहे. निवेदन संपलं. श्रोत्यो, आता विविध कार्यक्रमासंदर्भातल्या आलेल्या प्रतिक्रिया त्या आता मी वाचून दाखवतो. शनिवार दिनांक 25 जुलै रोजी प्रसारित इंद्रधनुष्य कार्यक्रमाबद्दलची ही प्रतिक्रिया आहे. अतिशय सुंदरपणे कार्यक्रम सादर झाला. निर्मिती आणि निवेदन खूपच छान. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राला साजेसा दर्जेदार कार्यक्रम ऐकायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमात दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारीचं वर्णन आणि प्रतिक्रियांवर आधारित विशेष रूपक अवघी वारी अवघा विठ्ठल भक्तीचा अखंड सोहळा याचं लेखन केलं होतं डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं अनघा मगदूम यांचं आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. तसंच दिनांक 23 जुलै सकाळी 9:30 इंद्रधनुष्य यामध्ये प्रसारण दिनाच्या निमित्ताने प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोनकर यांची मुलाखत प्रसारित झाली. त्याविषयी श्याम कुलकर्णी जे आमचे नियमित श्रोते आहेत जत सांगली इथून यांची प्रतिक्रिया मुलाखत खूपच छान झाली, अत्यंत उपयुक्त अशी माहिती या चर्चेतून मिळाली. अनेक प्रसारमाध्यमातून मराठी भाषा वापरत असताना कोणती काळजी घ्यावी हे सोदाहरण अनिकेत कोनकर यांनी सांगितले. खूप सुंदर मुलाखत असा त्यांनी आपल्याला अभिप्राय पाठवलाय. श्याम कुलकर्णी आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण नियमित अशा प्रतिक्रिया पाठवत असता या प्रतिक्रियेबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ओम श्रोता रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड इथून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओंकार गायकवाड आणि साई गायकवाड या श्रोत्यांनी कळवलेल्या गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आहे बेताब या चित्रपटातलं. गायलंय लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार राहुलदेव बर्मन. तेव्हा ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं बेताब या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतो, आजच्या या कार्यक्रमासाठी भरपूर साऱ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातलीच एक प्रतिक्रिया आता वाचून दाखवतो आहे. ओंकाराच्या नादातून सृष्टीची निर्मिती, त्याच अनाहत नादातून नृत्य, नाट्य, संगीताचा उगम झाला. माणसाला कोणताही छंद, कला अवगत नसेल तर त्याचं जीवन नीरस आणि बेचव होईल, कारण शिक्षणाचा उपयोग जगण्याची साधनं मिळवण्यासाठी होतो, परंतु कला ही माणसाला जगण्याचं बळ देतं, जगणं समृद्ध करते. जगभरातील माणूस नृत्य, नाट्य, गायन, चित्रकला, वाचन, क्रीडा अशी कोणती ना कधी कोणती आवड जोपासतो. मराठी माणूस, विशेषतः कोकणी माणूस, नाट्यवेडा. त्याच्या रक्तातच नाट्यकला प्रवाहित आहे. ज्यांना योग्य मार्गदर्शन आणि नशिबानं संधी मिळते, ते कलाकार म्हणून व्यावसायिक नाटकं, सिनेमा, सिरियलमध्ये चमकतात. खेड्यापाड्यात राहणारा, शेतात राबणारा कष्टकरी असा कोकणी माणूस, त्याच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, त्याची कलाही प्रकाशात यावी, त्याच्या पाठीवर जाणकार व्यक्तींनी शाबासकीची थाप द्यावी, या सदहेतूने मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेने नटश्रेष्ठ कैलासवासी रमेश भाटकर उत्सवी नाट्यस्पर्धांचं आयोजन गेल्या 2 वर्षापासून सुरू केलं आहे. या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने नाट्य परिषद रत्नागिरीचे सन्माननीय अध्यक्ष समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही स्पर्धा, त्याचा उद्देश आणि अवघ्या 2 वर्षात मिळालेला प्रतिसाद याबाबत इंदुलकर यांनी या मुलाखतीतून छान प्रकाश टाकला. ही सविस्तर प्रतिक्रिया कळवली आहे वामन जोग, आमचे नियमित श्रोते रत्नागिरी येथून. आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमाबद्दलची त्यांनी पाठवलेली एक प्रतिक्रिया आहे, तसंच सुधीर करमरकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया. आत्ताच मुलाखत ऐकली. मुलाखत इतकी छान झाली की आपण घरच्या किंवा कुटुंबातल्या एखाद्या माणसाशी बोलत आहोत असं वाटलं. एक उत्कृष्ट नर्तिका, गायिका, उत्तम कीर्तनकार आणि त्याचबरोबर कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या एका उत्तम कलाकाराची ओळख या मुलाखतीतून सगळ्यांना झाली. आपल्याजवळ इतकं चतुरस्त्र कलाकार आहेत हे या मुलाखतीतून लक्षात आलं. विचारलेले प्रश्न इतके छान होते की त्या प्रश्नांच्या उत्तरातून त्या जोशी मॅडमचा प्रवास सहज आणि सुंदरपणे उलगडत गेला. खूप मोकळी आणि अनौपचारिक संवाद असलेली अशी ही मुलाखत छान वाटली. कोणत्याही कलाकाराला आपलं मन मोकळं करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रश्नांचा या मुलाखतीमध्ये समावेश होता. ही सुधीर करमरकर रत्नागिरी यांनी पाठवलेली प्रतिक्रिया. इंद्रधनुष्य मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी प्रसारित झालेली वैष्णवी जोशी यांची ही मुलाखत घेतली होती रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे यांनी. धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. श्रोते हो, आता ऐकूया हे गीत. हे गीत त्याची पसंती पाठवली आहे श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, जत सांगली.

इथून तसंच नसवाला चौक मलकापूर जिल्हा बुलढाणा इथून संजय पाटील, उषा पाटील आणि कुटुंबीय यांनी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे लगान या चित्रपटातलं हे गीत. हे गीत गायलं आहे उदित नारायण, अलका याज्ञिक सहकलाकार, तसंच सुखविंदर सिंग आणि किशोरी यांनी. तेव्हा ऐकूया लगान या चित्रपटातलं हे गीत.

0: आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यो, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोत्यो, आता नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला रूपक तालात निबद्ध राग बहादुरी तोडी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. त्यांना सातसंगत अशी आहे, तबला साथ नारायणराव इंदूरकर यांची आणि हार्मोनियम साथ केली आहे बबन मांजरेकर यांनी. तेव्हा ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग बहादुरी तोडी.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला रूपक तालात निबद्ध राग बहादुरी तोडी आत्ताच आपण ऐकला. त्यांना सत्संगत अशी होती तबला साथ नारायणराव इंदुरकर यांची, तर हार्मोनियम साथ केली होती बबन मांजरेकर यांनी. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 26 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच. आपल्याला मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
0: अगदी.
1: तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे. ते असं नाही आहे की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते. काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की

0: आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, रविवार दिनांक 26 जुलैला जरूर ऐका कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत एसटी प्रवर्गातून रीनीट यूजी 2026 परीक्षेत राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण याच्याशी केलेली बातचीत.
1: बुद्धिमत्ता मला तर वाटतं की ज्याची त्याची शेवटी कॅपॅसिटी असते, पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं सातत्य असणं गरजेचं आहे. कारण की जरी म्हणजे आपली कॅपॅसिटी कमी असेल तरी जर सातत्याने रोज अभ्यास करत राहिलो तर मग काहीही करणं अशक्य नाही.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतो, यानंतर म्हणजे 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच लगेच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हा अनुवाद तसंच मन की बात हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

कोरियल पर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे.

आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्त्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानं

त्यांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत.

त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते.
त्यामुळे

योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणत 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बागं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बातमध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिकशास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्र हो,
सरकारकडून

हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाऊल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरं करणार आहोत. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो.

0: यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार माय गव्हवर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बातमध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. हा मराठी अनुवाद पुन्हा प्रसारित करण्यात येईल रात्री 8 वाजता.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्य म्हणजे चढ उतार, सुख दुःख, हार जीत असं दोन्ही स्वरूपाचं असतं. आणि म्हणूनच दुःखात असताना निराश व्हायचं नसतं. मी जिंकणार आहे, मी स्वतः सक्षम आहे असं सतत मनाला सांगून मनाला खंबीर बनवायचं असतं. आणि एकदा का असं मन खंबीर झालं की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणं जमतं, किंबहुना ते जमवता येतं. मैत्रिणींनो, आपण म्हणतो पण हे फार सोपं नसतं. यासाठी प्रचंड जिद्द, मनाची कणखरता अतिशय आवश्यक असते. आणि अशाच वेळी मनात असं एखादं गाणं येतं.

मैत्रिणींनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत खरंच एक सुंदर वाट जिला दिसली आणि त्या वाटेवर जाऊन परिस्थितीशी झुंज देऊन यशाचा किनारा गाठलाय. मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या मैत्रिणीचे पती अमित चांदोरकर यांच्या अकाली निधनानंतर अस्मिता चांदोरकर ज्या पूर्वाश्रमीच्या आहेत शीतल मुळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लहान मुलाचं संगोपन कसं करायचं, घर कसं चालवायचं, मुलाचं भविष्य कसं घडवायचं असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. मात्र त्यांनी परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. अत्यंत काबाड कष्ट करत दिवसरात्र मेहनत केली आणि घराची जबाबदारी पेलली. मुलाच्या शिक्षणात सुद्धा कोणतीही कमतरता पडू दिली नाही. संसाराची आणि मुलाची जबाबदारी सांभाळताना शीतल यांचं स्वतःचं शिक्षण खूप मागे सुटलं होतं. जवळपास 23 वर्षाचा मोठा खंड पडला होता आणि कायद्याचा कठीण अभ्यास करणं सोपंही नव्हतं. पण मैत्रिणींनो, मनात असलेली जिद्द, कायदेतज्ञ होण्याची इच्छा आणि कुटुंबाकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळे त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयात पाऊल ठेवलं. अनेक आव्हानांचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे आपली वकिलीची पदवी त्यांनी सन्मानाने प्राप्त केली आहे. आणि मैत्रिणींनो, विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आर्यन याने सुद्धा याच वर्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करत मास्टर शेफ बनण्याकडे यशस्वी पाऊल टाकलंय. आई आणि मुलगा दोघांनीही एकाच वर्षी मिळवलेलं हे दुहेरी यश, याबद्दल या मायलेकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच असं म्हणता येतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय आणि वेळ याचं बंद

0: बंधन पडत नाही. मैत्रिणींनो, आज आपण अस्मिता चांदोरकर अर्थात पूर्वाश्रमीच्या शीतल मुळे यांना आज आमंत्रित केलंय. चला तर मैत्रिणींनो, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांची ही यशोगाथा. शीतलताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल तुमचं आणि तुमचा मुलगा आर्यन याचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी सांगितलं की तुमची जी कहाणी आहे, एका खडतळ प्रवासातून तुम्ही यशस्वी मार्गाकडे निघालेले आहात, तुम्ही आणि अर्थात तुमचा मुलगा सुद्धा. सुरुवातीला सांगा, तुमचं माहेर कुठलं, शिक्षण काय झालंय?
1: रत्नागिरीतलंच. माझी आई शिक्षिका होती, माझे वडील प्रायव्हेट नोकरीला होते. माझं शिक्षण सगळं आई शिक्षिका असल्यामुळे कळझोंडी या गावात झालं. पहिली ते चौथी माझं शिक्षण तिकडेच.
0: अच्छा.
1: आणि पाचवीला मी पटवर्धन हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही बहीण भावंड आम्ही दोघंही पटवर्धनलाच जात होतो.
0: बर.
1: पाचवी ते दहावी पर्यंत माझं सगळं शिक्षण पटवर्धन हायस्कूललाच झालं. दहावी माझी 96 सालात झाली. त्याच्यानंतर 11वी 12वी गोपटेला झालं. आणि 12वी नंतर माझा भाऊ जेव्हा इंजिनिअरिंगला गेला त्यावेळेस मग मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. मग आम्ही दोघंच तिथे राहायचो मुंबईला.
0: अच्छा.
1: आई नोकरी आणि बाबा नोकरीला असल्या कळल्यामुळे ते रत्नागिरीतच होते. मग आम्ही दोघंच मुंबईमध्ये असायचो. त्याच्यामुळे माझं शिक्षण पुढे थांबलं कारण भावाची जबाबदारी माझ्यावरती आली. मग काय नोकरी शोधायला सुरुवात केली. नोकरी झाली माझी 12वी नंतर. मी मुंबईमध्ये जॉब केले. चाललं होतं व्यवस्थित होतं. बालपण पण एकदम मजेशीर आनंदात गेलेलं होतं कारण चार भावांची एकटी बहीण म्हटल्यानंतर जरा लाडातच होते.
0: बरोबर.
1: त्यामुळे फार आनंद होता.
0: अच्छा.
1: असं काही जास्त खडतर असं नाही गेलं. छान होतं एकंदरीत.
0: आणि मग आता म्हणालात तसं की 12वी नंतर तुम्ही शिक्षण थांबवलं.
1: शिक्षण थांबवलं म्हणजे कसं, तिकडे मुंबईमध्ये गेल्यानंतर आईला तेवढं शक्य नव्हतं की दोघांची शिक्षण करणं. त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट कोर्स केले कम्प्युटरचे वगैरे.
0: अच्छा.
1: भावाचं त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. आईला त्याला सपोर्ट केला मी आणि तो इंजिनियर झाला. त्याच्यानंतर मग काय, तिथपर्यंत मी चांगला जॉब करत होते त्यामुळे मी परत शिक्षणाचा विचार नाही केला की करायचा हवंय आपल्याला. 12वी झालंय, चांगला जॉब आहे, ठीक आहे, चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्यामुळे समाधानी होते असं हे नव्हतं.
0: अच्छा.
1: व्यवस्थित चाललेलं.
0: परत रत्नागिरीकडे कशाल?
1: लग्न झालं 2004 सालामध्ये. त्याच्यानंतर मग मी रत्नागिरीत आले.
0: अच्छा.
1: हा, 2004लाच नाही आले, 2008ला मी रत्नागिरीत आले. तिथपर्यंत मी नोकरीच करत होते मुंबईत. 2005ला माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर तो जवळजवळ 4 वर्षाचा होता. मग तो तिकडे प्रायमरीला जायला लागल्यावर मग सगळ्यांचे बाबा बघितल्यावर मला पण माझ्या बाबांकडे जायचंय. त्याचे बाबा इकडेच होते रत्नागिरीमध्ये. मग काय करायचं डिसिजन घेतला. ठीक आहे म्हटलं, आता जाऊया रत्नागिरीत. तो सारखा बाबा बाबा करतोय म्हटल्यानंतर मग रत्नागिरीत जाऊया आणि तिथे सेटल होऊया.
0: अच्छा.
1: 2008 सालात मी रत्नागिरीत आले. मग तो इथे शाळेत जायला लागला प्रायमरीला. त्याच्यानंतर मग चालू झालं वैवाहिक आयुष्य इकडचं. तिकडे काय माहेरी असतेपर्यंत आपल्याला त्रास नसतो सगळ्यांचा. सासरी आल्यानंतर मग चालू झाल्या जबाबदाऱ्या, मुलाचं शिक्षण, नवरा, घरातल्या जबाबदाऱ्या सगळं चालू झालं. मग इथे आल्यानंतर कोचिंग क्लासेसला मी जॉबला लागले. तिकडे मी छान क्लासेसमध्ये होते. त्याच्यानंतर मग जबाबदाऱ्या हळूहळू 2-3 वर्ष मी तिथे जॉब केला. भाऊ माझा अमेरिकेला गेला त्याच्यामुळे मग आई एकटी राहिली. मग परत त्याला मी मुंबईत पाठवला. मग त्याचं शिक्षण सगळं तिकडे झालं. 2री ते 6वी तो तिकडे होता
0: मुलगा.
1: हा, मुलगा आईकडे, आई बरोबर एकटा कारण आई तिकडे शिफ्ट झाली रिटायरमेंट नंतर. मग त्याचं शिक्षण तिकडे चालू होतं. मी इकडे, मग माझे मिस्टर इकडे. मग अशी दर आठवड्याला मी मुंबईत जाऊन त्याची चौकशी, आईची चौकशी अशी करत करत चालले होते दिवस. मग 2014मध्ये माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं. 6 दिवस कोमात होते. 7व्या दिवशी ते गेले. आता करायचं काय, फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आली. करणार काय, कारण नेमके ज्या दिवशी ऍक्सिडेंट झालं त्या दिवशी मी नेमकी इथे नव्हते, मी पुण्यात होते. माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यासाठी मी गेले होते. मग कळलं मला ज्या वेळेस की ऍक्सिडेंट झाले, मला फोन आला की असं असं झालंय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी पुण्यात आहे. तर मला असं कल्पना नव्हती एवढी की एवढं मेजर ऍक्सिडेंट झालं असेल म्हणून. कारण कसं झालं, कधी फास्ट गाडी चालवणं हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी असं समजत होते की जस्ट हात वगैरे पाय वगैरे मोडला असेल. पण नाही, जेव्हा मी आले आणि जी भयान परिस्थिती मी बघितली ते फार मला म्हणजे मी हादरूनच गेले की असं वाटलंच नव्हतं मला की एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल. हे टोटल

0: कोलॅप्सच झाले मी, आता पुढे काय करायचं. सहा दिवस मी कसे तरी ढकलले, सातव्या दिवशी काय शेवटी देवाच्या मनात होतं तेच झालं. ते गेले, म्हटलं आता करायचं काय, फार मोठं आहे. मग पोलीस केस आणि ह्या त्या सगळ्या चालू झाल्या, ऍक्सिडेंट. जवळजवळ हे गेल्यानंतर मी 13व्या दिवशी जी बाहेर पडले होते ना, ती 10 वर्ष केस लढत होते. 2021 माझी केस क्लिअर झाली. 2021 सालापर्यंत मी दर 4 दिवसांनी, दर 8 दिवसांनी कोर्टामध्ये, दर 8 दिवस कोर्टामध्ये. सपोर्टला कोणी नाही, मी एकटीच. एवढं टेन्शन आलेलं की काय मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात एवढा मोठा घडलाय की आपण त्याला तोंड कसं द्यायचं. मुलगा माझा 4थीत होता त्यावेळेस, त्यालाही काही समजत नव्हतं, पण आई होती त्याच्यामुळे त्याची जबाबदारी तिने पेलली होती, त्याच्यामुळे मी इकडे करू शकले सगळं. मग चालू झाल्या केस, केसवर केस, तो समोरचा आरोपी हजर नव्हता, ते टेन्शन. अशी गेली 10 वर्ष झाली, केस चालू आहे चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या लॉयर होत्या, तिवरेकर मॅडम, त्यांनी मला फार सपोर्ट केला. त्यांनी त्याला पकडून आणणं, एवढं समन्स काढणं, या सगळ्या गोष्टी भरपूर भरपूर त्यांनी मला मदत केली. अशा तऱ्हेने कोर्ट केस 2021 साली ऑक्टोबरमध्ये क्लिअर झाली. त्या 10 वर्षात मी वकिली काय असते हे शिकली. की खरंच आपण खूप मागे आहोत, ज्या माणसांना काहीच कळत नाही ते परिस्थिती मला शिकवलं की वकील कोर्टात आपल्याला काय सांगतात काय नाही हे सामान्य माणसाला कळणं फार कठीण असतं. ते अनुभव मी घेतले. त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, आपण पण वकीलच व्हायचं. त्या 10 वर्षांनी मला शिकवलं की वकिली काय असते आणि खरंच लोकांना आपली गरज आहे. म्हणून मग मी तेव्हा मनाशी ठरवलं की आपण वकील व्हायचं.
1: अच्छा.
0: मग ऑक्टोबर 2021 माझ्या केसचा रिझल्ट लागला आणि डिसेंबरमध्ये मी लॉची सीईटी दिली, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मी. त्याचा अभ्यास सुद्धा कसं, घरची जबाबदारी सगळ्या गोष्टी सांभाळत तेवढं शक्य होत नव्हतं. माझा भाऊ आहे, मानलेलाच भाऊ आहे, तो माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा होता. तू कर म्हणाला, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग अभ्यास मी कसा केला सीईटीचा, खेडला माझा नंबर लागला होता.
1: अच्छा.
0: घरडाला. मग आम्ही सकाळी इथून 5:30 वाजता निघालो. काहीच नॉलेजच नव्हतं सीईटी काय असते, अभ्यास कसा करायचा, जस्ट जनरल नॉलेज मोबाईलवरती अभ्यास करून वाचलं, त्याच्यावरती मी परीक्षा दिली. त्याच्यात मला 100 पैकी 87 मार्क मिळाले. मला वाटलंही नव्हतं की मी पास होईन, म्हणजे मला हेच नव्हतं, अपेक्षाच नव्हती. मग त्याचे कॅप राऊंड चालू झाले. कॅप राऊंडला मी रत्नागिरीतलं एकच कॉलेज घातलं होतं, कारण ह्याचं शिक्षण, शाळा सांभाळून, याला सांभाळून सगळं करायचं म्हटल्यानंतर 2 कॅप राऊंडला माझं नावच लागलं नव्हतं. म्हटलं आता काय माझं नाव लागत नाही, संपले म्हटलं चान्स नाही. मग 3रा कॅप राऊंडला माझं रत्नागिरी कॉलेजला नाव लागलं.
1: अच्छा.
0: मग ऍडमिशन, मग सगळी प्रोसिजर सगळ्या झाल्या, मग जूनमध्ये आमचं कॉलेज चालू झालं.
1: तर अशा प्रकारे तुम्ही जो मधला 23 वर्षाचा गॅप होता तो भरून काढला आणि आता म्हणालात तसं की मनाने खंबीर झालात आणि तिथली जी 10 वर्ष तुम्ही केस लढताना जी परिस्थिती सगळी बघितलीत त्यावरून एक तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा वकील व्हावं आणि अशा अनेक लोकांची मदत करावी.
0: हो, कारण ती गरजच आहे आता समाजाची.
1: बरोबर.
0: कारण समाज एवढा पुढे गेलेला आहे ना की आपण स्त्रिया असं मागे राहतो, पण स्त्रियांनी खरं तर खरंच खूप पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. स्त्रिया जर अशा घरात राहिल्या, म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा घरातच राहतात, तसं न करता स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं हे मला मनातून कुठेतरी वाटलं. म्हणून मी म्हटलं आपण किती वर्ष कोणावरती अवलंबून राहायचं, आपल्याला कुठे ना कुठेतरी उभं राहायचंच आहे. म्हणून जिद्द मनाशी ठरवली आणि उभी राहिले.
1: अच्छा. आणि अशा पद्धतीत तुम्ही ऍडमिशन घेऊन म्हणजे प्रत्यक्ष या कोर्सला सुरुवात
0: केली.
1: पण मग आता कसं असतं, कॉलेज म्हटलं की एक ते लाईफ किंवा ते वय हे ठराविक वेगळं असतं.
0: तोही
1: थोडस मला
0: वाटतं ना, कारण कसं झालं, जस्ट 12वी होऊन आलेली मुलं आणि आपण त्याच्या 42 वर्षाच्या आपण त्याच्यामध्ये स्टुडंट असलो, किंवा थोडस ऑकवर्ड वाटतं थोडे पहिले 6 महिने असं वाटलं. पण माझा स्वभाव तसा नाहीये, सगळ्यांना असं मिळून मिसळून घेण्याचे, त्यामुळे मुलं सगळी एकरूप झाली असं त्यांनी मला वेगळं नाही टाकलं की तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला कसं इन्व्हॉल्व्ह करून घेऊ असं वगैरे नाही केलं. सगळे बोलत होते माझ्याशी व्यवस्थित. ती 5 वर्ष माझी फार, म्हणजे मी कॉलेज लाईफ जे सोडलं होतं 12वीनंतर ते मी एन्जॉय केलं
1: पुन्हा एकदा.
0: हा, पुन्हा एकदा एन्जॉय केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वयाचं बंधन नाहीये की आपण कुठलंही एन्जॉय, कॉलेज जर सोडलंय आणि आपण एन्जॉयमेंट करायची

0: राहिली आहे तर ती आपण तिथे पूर्ण करून घेतली. मी माझी राहिलेली एन्जॉयमेंट.
1: अच्छा.
0: हा, खूप छान वातावरण होतं 6-5 वर्ष माझं. काही त्रास नाही झाला. माझे सगळे शिक्षक चांगले होते. सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला. अभ्यास फार जरा थोडासा कठीण गेला पण केलं, जिद्दीने केलं, काही वाटलं नाही तेवढं मला.
1: नेमक्या काय अडचणी आल्या तुम्हाला अभ्यास करताना?
0: अडचणी म्हणजे कायद्याशी आपला काहीच संबंध नाही.
1: बरोबर.
0: काय आपण करणार?
1: बरोबर.
0: मग लायब्ररीत बसायचं, पुस्तकं वाचायची, घरातला संसार सांभाळून रात्री अभ्यासाला बसायचं, रोज वाचन करायचं, काही अडलं तर शिक्षकांना विचारायचं, गुगलला विचारायचं. असं करत करत सगळं समजून घेत पहिली 2 वर्ष फार मजेत गेली. त्याच्यानंतर 3र्या वर्षी जेव्हा खरंच कायदे चालू होतात त्यावेळेस मात्र मग सगळ्यांची बंबेरी उडते. मग ते करत शिक्षकांनी सांगून कसं समजावून घेऊन व्यवस्थित सगळं चाललं होतं. म्हणजे अभ्यास मी माझा दिवसभर जरी मला वेळ नसला मिळत तरी मी रात्री कंपल्सरी अभ्यास 2 तास तरी करत होते.
1: अच्छा.
0: की नाही बाबा, आपल्याला करायचंच आहे, आपल्याला पास व्हायचंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे.
1: बरोबर.
0: तसं मी केलं.
1: घर, तुमचा मुलगा, सासरची लोक आणि शिक्षण, ह्याचा सगळ्याचा समतोल कसा साधला?
0: सासरचं तसं काही मला पाठबळ नाहीच आहे, कारण माझे मिस्टर गेल्यानंतर त्यांनी पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली, माझ्याकडेही फिरवली, माझ्या मुलाकडेही फिरवली. त्याच्यामुळे सासरी असा काहीच मला हे झालेला नाही. माझी आई आणि माझा भाऊ माझ्या पाठीमागे खंबेर उभे राहिले. त्यांनी मला फार सपोर्ट केला की तू कर, आम्ही आहोत. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. जास्त माझी आई सपोर्टिव्ह, आणि विशेष खास सांगायचं तर सोनाली सावंत वहिनी आणि माझा तो मित्र दीपक मोहिते, म्हणून त्यांनी मला खूप म्हणजे खूप म्हणजे कोर्टाची एक बाजू आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे मला त्यांनी व्यवस्थित सांभाळून आणलं. त्याच्यामुळे ते खंबीर पाठीशी उभे असल्या कारणामुळे मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही वाटली की मी आज हे टाकलंय तर मग मी ते कसं पूर्ण करू. तर ते बघत होते ती. त्यावेळेस मी माझा अभ्यास करायची. म्हणजे एक्झामच्या वेळेस त्यांनी मला कुठल्याच गोष्टीत डिस्टर्ब नाही केलं. तू तुझा अभ्यास कर, पास व्हायचंय आपल्याला चांगल्या मार्कानी, त्यामुळे तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. तसा मी अभ्यास केला आणि दरवर्षी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले.
1: अरे वा. तुम्ही म्हणालात तसं की परिस्थिती कोणालावरती सांगून येत नाही आणि येते तेव्हा एकदम अशी आघात करते तशी तुमच्यावरती ती झाली. आणि अशा वेळी स्वतःला सावरणं, मुलाला वाढवणं कसं साधलं?
0: खरं तर हे गेल्यानंतर ते शक्य नव्हतं, कारण हा इथे नव्हताच, तो आईकडे होता. त्याच्यामुळे त्याला तेवढी परिस्थितीची झळ पोचू दिली नाही, मी तेवढी वाटली नाही. पण माझ्यावरती जो प्रसंग आला, म्हणजे जवळजवळ मी सांगते तुम्हाला, मी 7 महिने झोपले नव्हते, माझा डोळ्याला डोळाच लागायचा. करणार काय, हे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या जवळजवळ 13 दिवसानंतर मी बाहेर पडले त्याच्यात. रोज पोलीस स्टेशनला जाणं, कोर्टात जाणं, त्या पेपर्स आण, तो पेपर्स आण, हे आणा, ते आणा, हे करे करेपर्यंत अक्षरशः म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये असं वाटायचं मला. पण करणार काय, परिस्थिती आली आहे. मग माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कोर्स येतो एक हॅपीनेस म्हणून, तो म्हणाला तुला जो त्रास होतोय म्हणजे तो बघतोय मला. म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं. म्हणाला तुझी अवस्था बघून मला असं वाटतं की तू हा कोर्स करावा.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी तो कोर्स केला. तो कोर्स जेव्हा मी केला ना तेव्हा मी मनाने खूप खंबीर झाले, खूप खंबीर झाले. म्हणजे काय परिस्थिती असते हे गुरुजींनी मला शिकवलं की आपण त्याला फेस कसं करायचंय. ते केल्यानंतर मी स्ट्रॉंग झाले, एकदम एकदम स्ट्रॉंग झाले. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी कुठे कमी पडतीये किंवा मला ह्या गोष्टी जमणार नाहीयेत, नाही. आणि मी माझ्या मुलाकडे बघून खंबीर झाले की नाही, मला त्याला वाढवायचंय.
1: बरोबर.
0: कोणी नसलं तरी आपण त्याला करायचंय. माझ्या आईने मला ऑप्शन पण दिले, तू दुसरं लग्न कर. मला नाही करायचंय, मला माझ्या मुलाला वाढवायचंय. सगळ्याच गोष्टी काय लग्न करून साध्य होत नाहीयेत. बरं, मी लग्न जरी केलं तरी त्याला चांगलं कोणीतरी वडील म्हणून मिळणं फार गरजेचं होतं.
1: बरं.
0: कारण आधीच वडील गेल्याचा आघात आणि त्याच्यात परत आणखीन ह्या गोष्टी, तो विचारच केला नाही मी. तो आणि मी हेच माझं जग होतं. मग मी 6वीला त्याला रत्नागिरीत आणला. आईकडनं आईला म्हटलं आता बास मी एकटी राहणं फार झालं, आता तू तुझ्या मुलासोबत राहा, मी माझ्या मुलासोबत राहते. मग त्याच्यातच माझं सकाळी जॉब करणं, 10 ते 6 जॉब. त्याला पटवर्धनला गुरुकुलला घातला होता, त्यामुळे त्याला सकाळी 7 वाजता सोडणं, त्याचे डबे करणं, म्हणजे विश्व माझं तेच झालं होतं पूर्ण. संध्याकाळी आणणं, त्याचा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या.
1: मुलाचं शिक्षण आणि तुमचं शिक्षण असं एकत्रित हे चालू होतं, तर ते कशा पद्धतीने चालू ठेवलं? आर्थिक गणित कशी सुटली?
0: आर्थिक गणित म्हणजे मी माझं हे मिस्टर गेल्यानंतर, तो माझा मित्र जो आहे, त्याच्या सोबतीने मी माझं स्वतः

0: चं हॉटेल चालू केलं होतं. म्हणजे आधी घरातून डबे वगैरे देतच होते, कारण काहीतरी करणं गरजेचं होतं. केस चालू झाल्यानंतर मम्मी माझा जॉब, कारण ते 3-4 दिवसांनी मला रजा कोण देणार सारख्या, मम्मी माझा जॉब सोडला. म्हटलं मरू द्या, आपण स्वतःचं काहीतरी चालू करूया. म्हणून मग मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं. मेहनत फार केली मी, म्हणजे इव्हन तुम्हाला सांगते मी लोकांच्या घरच्या पोळी भाजीची कामं सुद्धा केली आहेत, कारण त्याला वाढवायचंय, आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, त्याचं शिक्षण आहे. म्हटल्यानंतर ते सगळं केलं. आणि सपोर्ट माझ्या आईचा आणि भावाचा, त्यांनी मला फार मदत केली. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठी काही मदत घेतली नाही, पण त्याच्या शिक्षणासाठी माझ्या भावानी मला फार हे केलं. तो त्याची बाजू बघत राहिला म्हणून मी माझं शिक्षण कम्प्लीट करू शकले.
1: बरोबर. हा, दोघही एकत्र अभ्यास करत होतात.
0: तो त्याचा, मी माझी, माझं मी रात्रीच.
1: बरोबर.
0: आणि त्याला असं जबरदस्ती करून मी कधी अभ्यासाला बसवलंच नाही. आणि त्याचं माझं नातं असं हे नाहीये की एक स्ट्रिक्ट आई आणि स्ट्रिक्ट असं मुलगा, तसं नाहीये. दोघांचंही फ्रेंडली रिलेशन आहे. म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी तो मला सांगतो की दिवसभरात जे काही करतोय तो ते सगळं सांगतो मला. कुठली गोष्ट सांगत नाही असं नाहीये. म्हणजे मुलांना जी परिस्थिती शिकवते ना, ती परिस्थिती त्याला शिकवून गेली की आपल्या आईने काय आपल्यासाठी केलं हे त्यांनी बघितलं, कष्ट बघितले त्यांनी माझे, संघर्ष बघितला. आणि त्याच्यातून तोच मोठा झाला. म्हणजे त्याला ती समज आली की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तो शिकला. मला शिकवावं नाही लागलं त्याला. आणि आजी आहे संस्कार करायला, त्यामुळे आजीशी त्याचं जास्त पटतं. माझं जरी जास्त पटत नसलं तरी त्याचं जास्त पटतं आजीशी. हा, तो लाडका आहे तिचा.
1: मानसिक स्थैर्य तुम्ही म्हणालात की मित्राच्या मदतीने तुम्ही ते मिळवलं होतं, पण हे सगळी धावपळ करताना आपण किती म्हटलं तरी आपलं शरीर दमत
0: असतं ना. दमत
1: त्यासाठी काय केलं?
0: त्यासाठी असं काही हे नाही, पण स्वतःच्या काळजी. आजारी पडायची, भरपूर आजारी पडायचे, पण आजारी पडून सांगणार कुणाला, कोणाला त्रास देणार? आई पण त्याची जबाबदारी घेते, म्हटल्यानंतर तिला हे करून जमणार नाही. मग आपण स्वतःच असं करत जायचं, सहन करायचं सगळ्या गोष्टी करत करत करत. पण शक्यतो असं मला गुरुजींनी एवढं स्ट्रॉंग केलं ना की मी कुठल्या गोष्टीत खचले नाही, की आज माझ्यावर ही वेळ आलीये मग मी काय करू. ते मार्ग मला मिळत गेले की नाही आपल्याला हे असं नाही असं करायचंय, तर ते मी त्या ह्याच्यातून शिकत गेले. म्हणजे म्हणते ना, परिस्थिती माणसाला शिकवतं. ते खरंच मला म्हणजे सार्थ आहे की परिस्थिती आपल्याला शिकवते. सगळ्या गोष्टी मला परिस्थितीने शिकवल्या की आपण त्याच्यावर मात कशी करायची. रडत बसून काय होणार आहे? काहीच नाही. किती रडणार आपण? त्याला पण काहीतरी मर्यादा आहेत की नाही. असं करत करत करत करत तो एकदा 10वी झाला आणि मी श्वास सोडला माझा की मी सुटले आता. म्हणजे ठीक आहे, 11वी 12वी शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी पण असा कधी मला त्रास नाही दिला, कधी शाळेतून कंप्लेंट आली आहे किंवा काय असं कधीच नाही केलं. म्हणजे इतर मुलं जी येतात खोडकर असतात, खोडकर प्रचंड होता, पण असं हे नाही केलं. त्यांनी मला त्रास कुठल्याच गोष्टीचा दिला नाही.
1: समजूतदार.
0: हा, समजूतदार. तो नॅचरल त्याच्याकडनं, म्हणजे परिस्थितीने त्याला शिकवला तो. खूप चांगलं हे, म्हणजे ते एक माझा नशिबाचा चांगला भाग होता की माझ्या मुलांनी मला समजून घेतलं. फार त्रास नाही दिला.
1: खरंय. आणि अशा पद्धतीत तुम्ही 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केलात.
0: 5 वर्षाचा.
1: तुमचा मुलगा सुद्धा, मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याने सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय.
0: तो तर म्हणजे तो स्टेट लेवल प्लेअर आहे स्विमिंगचा.
1: अरे वा.
0: आणि त्याचं एम आधी फार वेगळं होतं.
1: अच्छा.
0: तो करणार होता NDA. म्हणे मी एअरफोर्स किंवा इंडियन नेव्ही जॉईन करणार. एवढं त्याचं 12वी पर्यंत म्हणजे अगदी फिक्स होतं की मी हे करणारच. 12वी झाल्यानंतर अचानक मला सांगतो, मम्मी मी NDA नाही करणार आहे, मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. म्हटला तो क्वेश्चन मार्क होता फार मोठा माझ्यासाठी. तर मामा म्हणाला ठीक आहे, त्याला करायचंय ना हॉटेल मॅनेजमेंट, करू देत. त्याची आवड झाली आहे ना, मग करू देत. थोडी मी विरोधात होतेच, पण ठीक आहे. म्हटलं त्याला आवड निर्माण झाली आहे तर तो करतोय, करू दे. तर ते म्हणतात ना, जेनेटिक गुण येतात. आई हॉटेल चालवते, आईच्या हाताला चव आहे, तर तोही त्या ह्याच्याकडे वळला. तर ते मला म्हणतात आई हॉटेल चालवते म्हणजे मुलगा पण त्या क्षेत्रात गेला. म्हटलं हे मी त्याला शिकवलेलं, त्याचं त्यांनी ठरवलंय की काय क्षेत्र निवडायचं. ते केलं 3 वर्ष त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या. पास झाला व्यवस्थित.
1: कुठे होता शिकायला?
0: कॉलेजला. हो, रत्नागिरीतच. आणि आता दोन्ही, म्हणजे माझ्या आधी 1 महिना त्याचा रिझल्ट लागला आणि माझा 1 महिन्यानी लागला. त्याचे शिक्षक पण सगळे चांगले आहेत. केलं त्यांनी म्हणजे आवडीने केलं. आणि आता ते पुढच्या शिक्षणासाठी

0: तो गोव्याला गेलाय. म्हणजे बारजॉकी जो कोर्स येतो म्हणजे कॉकटेल मॉकटेल्स जे बनवतात त्याच्यासाठी तो पुढच्या शिक्षणासाठी गेलाय गोव्याला. ते तो आवडीने करतोय म्हणजे हे त्यांनी केलं पूर्ण. हे फार महत्वाचं आहे त्यांनी तो क्षेत्र निवडलं आणि ते पूर्णत्वास नेलंय.
1: बरोबर.
0: आता तो करतो. आता त्याची स्वप्न फार मोठी आहेत. मला क्रूजवर जायचंय, मला बाहेरच्या देशात जायचंय, मला खूप असं हे करायचंय. ठीक आहे, तू तुझ्या हिमतीवर कर आणि मामाचा सपोर्ट आहे, आजीचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तो पुढे जातोय.
1: बरोबर. एवढ्या सगळ्या संघर्षातून, मानसिक ताणतणाव असतील या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून जिद्दीने तुम्ही वकील झालात आणि तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला. काय आनंद होता?
0: आनंद म्हणजे काय असतं, परिस्थिती जेव्हा म्हणजे एखाद्याला आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्या अहंकारावरती गोष्ट येते ना तेव्हा वाटतं की आपण काहीतरी करावं. म्हणजे लोकांनी मला खूप हिणवलं, काय करणार आहेस तू, म्हणजे अशी पण बोलणार, काय मोठी वकील होणार आहे, काय अभ्यास करणार आहे, काय जमणार आहे. ती जिद्द मनात ठेवली आणि उभी राहिली. नाही म्हटलं, आपल्याला लोकांना करून दाखवायचं आहे
1: आणि ते दाखवलं.
0: हा, दाखवलं. इव्हन घरातले सुद्धा होते, घरातले इतर नातेवाईक होते की ज्यांनी काय करणार आहे, नवरा गेलाय, कोण पाठीशी उभं राहणार आहे, काहीच नाही करू शकत आहे. म्हणजे इव्हन मी सगळे नातेवाईक माझ्या रत्नागिरीत आहेत, मी कुणाकडेही जात नाही, कुणाकडेही जात नाही आवडत मला जायला. कारण जेव्हा माझे मिस्टर गेले त्यावेळेस मी बघितलं कोणी नव्हतं माझ्याजवळ. 6 दिवस मी हॉस्पिटलला एकटी होते, कोणीच नव्हतं. वेळ आली की माणसं आपली कोण आहेत आणि कोण नाही हे कळतं.
1: अगदी खरं.
0: त्या परिस्थितीने मला शिकवलं, काही कोणाचे कोणी नातेवाईक आपले नसतात, आपल्यालाच आपलं करायचंय. त्या जिद्दीने मी केलं. आणि ज्या दिवशी मी म्हणजे माझा रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा मी सांगते की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मला टायफॉइड झाला होता आणि संध्याकाळी माझा रिझल्ट लागला. संध्याकाळी रिझल्ट लागला माझा, तो आत्ता मी म्हणते मित्र दीपक मोहिते, तो पत्रकार आहे स्वतः. तर त्यांनी माझा रिझल्ट बघितला, तो म्हणाला जिंकलंस, सगळ्या गोष्टी जिंकल्यास, फर्स्ट क्लासनी पास झाले, 64% मार्क्स मिळाले. म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला एवढे, म्हणजे एक पेपर मला कठीण गेला होता, बाकीच्या पेपरच्या स्कोर प्रमाणे मला, म्हणजे मला असं वाटलं होतं की मी अगदी 40-45% येईल, तर नाही, 64% मार्क्स मिळाले. माझ्यापेक्षा जास्त त्याला आनंद झाला आणि तो तिथेच रडायला लागला की आनंदाचे अश्रू आहेत फार. म्हणजे मी हेच झालं, खूप समाधानी झाले की स्वामी पाठीशी होते म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले.
1: अशा परिस्थितीमध्ये ठरवून एखादं ध्येय वाटत

0: ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
1: आणि कसं होतं, एकदा संसाराच्या व्यापात लागलेली स्त्री मग आपली स्वप्न विसरून जाते.
0: तेच होतं ना, म्हणून म्हटलं किती दिवस आपण दुसऱ्याचा विचार करणार. ते आपला विचार करतात का, हा विचार करा ना कधीतरी. तुम्हाला कधी स्वतःहून कोणी विचारायला येतं का की बाबा तुला काय पाहिजे, तुला काय हवंय, तुला काय करायचंय? कधीच येत नाही कोणी विचारायला.
1: मला सांगा शीतलताई की शिक्षणामुळे नेमकं काय साध्य होऊ शकतं किंवा तुम्ही काय मिळवलं?
0: खरं सांगू समाजामध्ये समाजातला जो मान आहे तो वेगळाच, कारण काळा कोट जेव्हा अंगावरती येतो त्यावेळेसचं जे फिलिंग आहे ते फार म्हणजे न बोलण्यासारखं आहे, म्हणजे शब्दात अनुभव हे सांगताच येत नाहीये. माझी चपराक फक्त सगळ्यांना एवढीच बसली की ज्यांनी मला हिणवलं होतं ना त्या सगळ्यांना, आणि मी मुद्दामून सांगितलं की मी पास झाली आहे.
1: बरोबर
0: आहे, आणि ते सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाले. ज्यांनी ज्यांनी मला हे केलं त्यात सगळ्यांना मी हे चपराक लावून दिली आहे की मी करू शकते, मी काय, मी माझ्या मुलाला सांभाळून मी हे सगळ्या गोष्टी केल्या. हे फार माझ्यासाठी मोठं होतं, म्हणजे मी स्वतःवरती विश्वासच, म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मला वाटलंच नव्हतं की मी हे सगळं केलंय. मग सगळी 5 वर्ष माझ्या डोळ्यासमोर गेली की नाही आपलं चीज झालं. खूप हेवा वाटला, माझा हेवा स्वतःला वाटला की नाही मी करू शकले आणि केलं मी.
1: स्वतःच्याच नजरेमध्ये कुठेतरी आपली मान उंचावलेली असते.
0: हो, कारण परिस्थिती किती कठीण गेली, काय केलं, किती वेळ मी म्हणजे अक्षरशः अशी पुस्तकं घ्यायला पण कधी कधी पैसे नसायचे. मग काय करायचं, थोडे दिवसांनी मग लायब्ररीतली घ्या, आपलं स्वतःचं नोट्स काढा, स्वतःचे प्रश्न तयार करा, असा अभ्यास केलाय मी. त्या मेहनतीचं कुठेतरी म्हणजे इव्हन खरं सांगते आत्ता माझे जे ज्युनियर आहेत त्या माझ्या वया घेऊन अभ्यास करतात. हे आहे, म्हणजे मी देते त्यांना की करा तुम्ही, सपोर्ट आहे. शिक्षकांनी पण तेवढीच मला मदत केली, म्हणजे काय अडलं काय नाही 10 वेळा विचारलं तरी सांगितलं त्यांनी मला, तेवढं केलंय. एवढं सांगते की स्त्रियांनी शिकावं, मागे राहू नका.
1: खरंय, एक कॉन्फिडन्स आला शिक्षणामुळे.
0: हो, फार. वकील म्हणून वक्तृत्व तर म्हणजे मी बोलायला सुद्धा घाबरत होते, असं कधी स्टेज डेअरिंग माझ्याकडे नव्हतंच, पण वकिली पेशा आणि कॉलेजचं जे शिक्षण असतं आपलं त्याच्यामध्ये एक बोलण्याचा कॉन्फिडन्स किंवा उभं राहण्याचा कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी शिकवतात. मिळतात ते शिकायला आपल्याला. म्हणजे इव्हन मी सांगते कॉलेजमध्ये मी म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं आहे यावर्षी, लास्ट वर्षी दरवर्षी मिळवली प्राईज, पण एज असल्यामुळे थोडंसं हे वाटतं ना, तर मग नाही, यावर्षी मला 6 प्राईज आहेत कॉलेजमध्ये. कोलाज मेकिंगमध्ये आहे, पेंटिंगमध्ये आहे, बऱ्याच रांगोळीमध्ये आहे. हां, हे मिळालं म्हणजे स्टेजवरती आपल्याला जाऊन आपल्या शिक्षकांच्या हातून आपला सत्कार होतो हे फार मोठं वाटतं. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना ज्या स्पर्धा हे होतं ते करणं वेगळं, आणि आत्ता या वयात या गोष्टी सगळ्या करून आपल्याला प्राईज मिळतं आणि आपण स्टेजवरती उभं राहतो हे फार महत्वाचं हे होतं.
1: आणि मला वाटतं अशा वेळी आपल्यातलं जे एक मूल असतं
0: ते
1: जाणीव होते.
0: म्हणजे 5 वर्षात मी माझं जे कॉलेज लाईफ जे विसरले होते, म्हणजे 12वी पर्यंत जी मजा केली मी, म्हणजे ती या 5 वर्षात, त्याच्यानंतर जी राहिलेली सगळी मजा 5 वर्षात केली असं म्हटलं तरी कुठे काय कमी पडणार नाही.
1: बरोबर आहे,
0: खूप छान हे झालं.
1: म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणाने तुम्हाला तुमचं एक छान लाईफ
0: म्हणजे विसरले होते सगळ्या गोष्टी या परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये, ते मी 5 वर्षात फार एन्जॉय केलं. म्हणजे मी मुलाला सुद्धा सांगते की काय आहे आपल्या आयुष्यात, जे आपलं आहे आज आलंय छान जगायचं आणि पुढे व्हायचं, टेन्शन आयुष्य भरायचीच आहेत. तोही तसाच जगतोय आणि मी तशीच जगते, त्यामुळे यापुढेही तसंच आम्ही दोघं राहू, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये.
1: आपण सतत म्हणतो की आनंद घ्या आनंद घ्या, तर मग तो प्रत्येक गोष्टीत अशा पद्धतीने घेता येतो की तुम्ही शिक्षणातून सुद्धा असा छान,
0: इव्हन छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो आपल्याला की नाही हे असं नाही, म्हणजे मी आणि तो, म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फिरायला जातो दोघंही, म्हणजे असं हे नाहीये चल मम्मा आपण जाऊया, आम्ही दोघंही कुठे वाटेल तिकडे. खाणे हा आमचा आवडता विषय दोघांचाही, त्यामुळे दोघंही कुठेही काही वाटलं आज इकडे चांगलं खायला मिळतं तर आम्ही तिकडे दोघंही जाऊन खातो, त्यामुळे असं नाही. जे आहे आनंदाचे दीक्षण आहे दोघं ते सगळे जगतो आम्ही.
1: काय बात आहे. आज मागे वळून पाहताना कुणाचे आभार मानावेसे वाटतात?
0: विशेष आभार माझे आई, माझा भाऊ सोनाली सावंत वहिनी, आणि माझा जो खंबीर पाठीमागे उभा जो राहिला आहे दीपक मोहित आहे. त्यांनी मला जगायला, म्हणजे एक मित्राचं जे कर्तव्य असतं, मित्र म्हणा भाऊ म्हणा काय असेल ते,

0: मैत्रिणीच्या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्यात. म्हणजे माझ्या पाठीमागे कोर्टामध्ये असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक तारखेला माझ्या सोबत जाणं, मानसिक स्थितीत म्हणजे जेव्हा ढास होती तेव्हा खूप सपोर्ट देणं, हे काम त्यांनी केलंय आणि त्याचे फार विशेष आभार आहेत. म्हणजे आयुष्यात मी जे काही वकिली करू शकले त्याच्या सपोर्टमुळे आणि तो पाठीमागे खंबीर उभा होता त्याच्यामुळे मी करू शकले, त्याचे फारही म्हणजे खूपच त्यांनी मला. आणि सोनाली वहिनींचे सांगायचं तर या 3 वर्षामध्ये त्यांनी मला खूप म्हणजे आर्थिक मदत असू दे किंवा काय मॉरली असू दे किंवा काही त्या सगळ्या गोष्टीत माझ्या पाठी, शीतल तू कर मी आहे, शीतल तू कर मी आहे, बघू काय करायचं, बरोबर आहे, हे त्यांनी मला शिकव. म्हणजे
1: मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी आहे हा हे जे शब्द आहेत ना
0: हेच फार महत्वाचे असतात, की नाही तू कर मी आहे, पुढे तू हो आम्ही आहोत मागे, हेच बोलणं खूप महत्वाचं असतं. कोण सख्खं बोलतं आपल्याला सांग,
1: एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला त्याने मिळतो
0: खूप
1: केवळ त्या दोन शब्दांमुळे.
0: म्हणजे एखादं टेन्शन असेल ना, ठीक आहे आज नाही झालं ना उद्या होईल, पण होईल, पण तू पुढे हो, तू मागे हटू नकोस, तू कर आम्ही आहोत ना, तू कर,
1: बरोबर.
0: हा हे माझा मुलगा पण मला काय सांगतो, मम्मा कशाला टेन्शन घेतेयस, सगळ्या गोष्टी होणार आहेत, किती दिवस राहिलेत, थोडासा वेळ, एकदा आपण स्टेबल झालो की आपलं सगळंच होणार आहे. मुलगा जेव्हा खंबीर आईच्या मागे उभा असतो ना त्यावेळेस जे फिलिंग आता मला येत आहे ते फार म्हणजे फारच हे आहे.
1: खरंय, आणि इतकी वर्ष तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही सगळी केलेली जी फाईट होती सगळ्या परिस्थितीशी, त्याचंच मला वाटतं हे
0: पण. आणि त्याचा स्वभाव पण फार असा, म्हणजे परिस्थितीने त्याला खूप शिकवलं, म्हणजे तो खूप समजूतदार, हट्ट केला त्यांनी माझ्याकडे नाही असं नाही, पण त्याला समजून सांगितलं ना की आज नाही आपल्याला जमणार, आपण पुढे मागे करू, त्यांनी ऐकलं माझं, असं मला त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीसाठी की नाही मला आत्ताच पाहिजे, मला हेच हवंय, मला तेच हवंय, असं कधीच त्यांनी केलं नाही, समजून घेतलं.
1: अजून पुढे शिकायचंय?
0: हो शिकणार. यावर्षी मला शक्य नाही झालं कारण आजारी होते मी, माझी एल एल एम एंट्रन्स होती ती मला देता नाही आली कारण डॉक्टरनी मला डिस्चार्ज नाही दिला. इवन मी डॉक्टरांना हे पण सांगितलं, डॉक्टर मी सकाळी जाते आणि दुपारी परत येऊन ऍडमिट होते, तरी डॉक्टर म्हणाले नाही म्हणून, तुला कंपल्सरी टेस्ट आहे म्हणजे आहे. मग आता पुढच्या वर्षी एल एल एमला आता माझं चाललं होतं की गुजरात युनिव्हर्सिटीतून मरीन लॉ करायचं, पण सध्या आर्थिक बाजू तेवढी स्ट्रॉंग नाहीये, बघू पुढे मागे विचार करीन, नाही तर पुढच्या वर्षी आपलं क्रिमिनॉलॉजी आहेच कॉलेजमध्ये, पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार. आणि माझं ध्येय मी ठरवून चालली आहे की आपल्याला एक चांगला लॉयर आणि चांगली व्यक्ती, म्हणजे मी माझ्या मुलालाही हेच शिकवते की आपल्याला चांगलं माणूस म्हणून जगायचंय.
1: क्या बात आहे.
0: आपल्याला पैसा किंवा प्रॉपर्टी हे जास्त महत्वाचं नाही आहे, आपण आपला माणूस, म्हणजे पुढच्या माणसानी हाक मारली तर आपण त्याच्यासाठी उभं राहायचंय, जशी आपल्यासाठी आत्ता हे जे उभे राहिले तसं आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहायचंय. पैसा काय आज आहे उद्या आहे नाहीये, आपण उभं राहणं हे फार महत्वाचं.
1: शीतलताई पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या मुलाचं खूप खूप अभिनंदन करते मी, आणि तुमचा हा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास हा मला वाटतं अनेकांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणार आहे. तुम्हाला पुढच्या यशस्वी आणि खूप छान आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात.

0: प्रेरणा देणार आहे. तुम्हाला पुढच्या यशस्वी आणि खूप छान आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची यशोगाथा आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता पूर्णिमा साठे यांनी. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ताच आपण संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची मुलाखत ऐकली आणि त्यातून एक गोष्ट कळली, ती म्हणजे मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्याचा दृढ निश्चय असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी मार्ग हा नक्की सापडतो. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही स्वप्न असतात. काही स्वप्न सहज पूर्ण होतात तर काहींसाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण या प्रवासात आपल्याला साथ देते ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही एखाद्या जादूसारखी असते. ती आपल्याला निराशेतून आशेकडे, भीतीतून आत्मविश्वासाकडे आणि अपयशातून यशाकडे घेऊन जाते. अनेक वेळा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, पण मन खंबीर असेल तर परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो. आपल्या या मैत्रिणीने अस्मिता चांदोरकर यांनी

सुद्धा खडतर संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढत इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सिद्ध केलं, हो ना?

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत.

0: पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
1: अलकनंदा पाध्याय यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचं 1:05 झाली. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. श्रोते हो, आज संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रोते हो, मराठी रसिकांना भास्कर चंदावरकरांची सख्या रे घायाळ मी हरणी, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, बांधले मी बांधले यासारखी गाणी पटकन आठवतात. आणि आठवतं घाशीराम कोतवाल या नाटकाचं आगळं वेगळं संगीत. असं म्हणतात की चंदावरकरांनी फक्त या एकाच नाटकाचं जरी संगीत केलं असतं ना, तरी त्यांचं नाव अजरामर झालं असतं. इतकी अद्भुत आणि विलक्षण कामगिरी त्यांनी या नाटकाला संगीत देताना केली आहे. तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एक डाव भूताचा या चित्रपटातील गीत श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत.

श्रोतेहो, जगातल्या विविध संगीत प्रवाह आणि प्रकारांचा त्यांचा गाढा अभ्यास आणि आधुनिक कलांचा प्रचंड व्यासंग होता. पंडित रविशंकर, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि पंडित उमाशंकर मिश्रा यांच्याकडून सतारवादनाचे धडे त्यांनी गिरवले. चित्रपट आणि संगीताचे ते शास्त्रशुद्ध मांडणी करणारे अभ्यासक आणि संशोधक होते. 500 संगीत आणि भारतीय संगीत यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी यावर जगभर व्याख्यानेही दिली. चंदावरकरांनी संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले. त्यांनी केलेल्या नृत्यनाटिकांचं संगीतही खूप गाजलं. कार्यक्रमात आता ऐकूया आकृत या चित्रपटातील गीत, रवींद्र साठे आणि केशव बडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संत तुकाराम महाराजांची रचना आहे. ऐकूया हे गीत.

श्रोते हो आजच्या गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकतो आहोत. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. मराठी, हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमधले चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. निष्णात सतारवादक असल्याने पंडित चंदावरकर त्यांनी लावलेली चाल इतर संगीतकारांप्रमाणे हार

हार्मोनियमवर न वाजवता सतारीवर वाजवून दाखवत. अनेक दिग्गजांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत साज चढवला. आता ऐकूया सरीवर सरी या चित्रपटातील गीत साधना सरगम यांच्या स्वरात. गीतकार गजेंद्र अहिरे.

श्रोते हो, घाशीराम शिवाय तीन पैशांचा तमाशा, गिरीबाला, येरे येरे पावसा, आषाढ का एक दिन या नाटकांनाही त्यांनी संगीत दिलं. जपानी भाषेतलं मीवा आणि जर्मन भाषेतलं नागमंडल ही नाटकंही भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केली. चंदावरकरांच्या अफलातून सांगीतिक प्रतिभेचा अजून एक आविष्कार म्हणजे नक्षत्राचे देणे हा काव्य संगीताचा कार्यक्रम. कविवर्य आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित हे रंगमंचीय सादरीकरण म्हणजे त्यांनी शब्दसंगीताला दिलेली अनमोल देणगी म्हटली जाते. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सामना या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुळकर, संगीतकार भास्कर चंदावरकर.

प्रमाद संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकली. त्यांच्या स्मृतींना आजच्या कार्यक्रमात आपण उजाळा दिला. भास्कर चंदावरकर यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली.

श्रोते हो या गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल बातम्या, राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्याआधी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर शहीदांना आदरांजली। पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू। आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं। शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता। कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं।
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था। उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया। आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ।
0: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली। एक यात्रा, एक राष्ट्र, एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे। कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला

भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न, त्यातून तयार होणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार असून त्यानिमित्तानं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली असून विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेटगनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे. सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगडमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे असं त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत पुरात 66 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. 6 जिल्ह्यातल्या 274 निवारा शिबिरांमध्ये सुमारे 19,000 बाधितांनी

0: आसरा घेतला आहे. अमेरिकन सैन्यानं सुमारे 2 आठवड्यांनंतर इराणवरचे हवाई हल्ले थांबवले असून संघर्ष थांबवण्यासाठी राजकीय प्रयत्नांना चालना दिली आहे. अमेरिकेनं काल रात्रभर कोणतीही मोठी लष्करी कारवाई केली नसल्याचं इराणनंही म्हटलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र होर्मुझच्या समुद्रधनीतील परिस्थिती अद्याप गंभीर असून इराणच्या शेजारी आखाती देशांमध्ये सुरक्षेबाबत असुरक्षितता कायम आहे. झिम्बाब्वेबरोबरच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला भारताचा 3रा आणि अखेरचा सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासात राबवलेल्या शोधमोहिमांमध्ये शस्त्रसाठा तसंच अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. काही सशस्त्र दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू आणि झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा 3रा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी तातडीने आढावा घेत संबंधित यंत्रणांना दोषी आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी वानमथी सी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच विशेष तपास पथकाकडून प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती घेत आरोपीने घरात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंतच्या प्रत्येक घटनेची बारकाईने नोंद करून सबळ पुरावे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध सर्व तांत्रिक पुरावे संकलित करून न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या प्रकरणाचा जलद गतीने निकाल लागून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सामूहिक गटशेती, कृषी प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनावर भर द्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथे आयोजित बळीराजा सन्मान सोहळ्यात केले. पोकरा योजनेअंतर्गत उपलब्ध विविध योजनांचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच बोर आणि धाम प्रकल्पाच्या कालवा वितरण प्रणालीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य अमृत महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. बच्छराज धर्मशाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री डॉ भोयर यांनी सर्वसामान्य नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. हिंगणघाट नगर परिषदेने शहराच्या विकासासाठी प्राधान्यक्रम निश्चित करून नियोजनबद्ध विकास कामे हाती घ्यावीत असे निर्देश पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी जनसंवाद कार्यक्रमात दिले. शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाकडून करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत इंदिरा गांधी पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची पालकमंत्र्यांनी पाहणी करून कामाचा दर्जा राखत निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सुमारे 48,90,000 रुपयांच्या या कामामुळे सेवाग्रामच्या पर्यटन आणि ऐतिहासिक महत्वाला अधिक चालना मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत वर्धा जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती नोंदवली असून कारंजा तालुक्यातील ढगा हे गाव विदर्भातील 100% काम पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे. जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार पडताळणी

मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. दुसरीकडे मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका बीएलओ विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून प्रशासनाने शिस्तीचा संदेश दिला. जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी व्हिजन 300 कोटी वृक्ष अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. सामाजिक संस्था, वनविभाग आणि नागरिकांच्या सहभागातून वृक्ष संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा वाढवण्यासोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय यांसारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत असे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञान संशोधन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उत्पादन वाढ साधण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री डॉ भोयर यांनी मंत्रालयात सत्कार करून त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे कौतुक केले. त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

0: शेतकऱ्यांचा पालकमंत्री डॉ भोयर यांनी मंत्रालयात सत्कार करून त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे कौतुक केले. त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प अशा विविध उपक्रमांमुळे शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वर्धा ते शेगाव आणि वर्धा ते शिर्डी या नवीन एसटी बस सेवा सुरू झाल्याने साईबाबा आणि गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक सुविधा अधिक सक्षम झाली आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. वाचक स्वर स्वाती सोनपेठकर यांचा.
1: दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला मंजू दिवाडकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात साने गुरुजी यांची रचना ऐकूया. बाळ चावरे यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
2: भारतीय शास्त्रीय संगीतात म्हणजेच कर्नाटक संगीतातील एक महत्वाचं नाव म्हणजे दैवी गाण्याची देणगी लाभलेल्या MS अम्मा ज्यांचं 2004 साली निधन झालं, त्यांचं चरित्र साकारण्याचा प्रयत्न सुस्वर लक्ष्मी सुब्बू लक्ष्मी या पुस्तकाद्वारे सुनील परांजपे यांनी केलेला आहे. MS अम्मांचं सर्वोच्च योगदान म्हणजे त्यांनी 15व्या शतकातील थोर संगीतकार अन्नमाचार्य यांच्या रचना म्हणजेच कृती पुनर्जीवित केल्या. अशा शब्दांमध्ये सुनील परांजपे यांनी आपले मनोगत मांडताना मुख्यत्वे माधव जोशी या मित्रांनी या पुस्तकाच्या निर्मितीची आवश्यकता व्यक्त केली. त्याच्यापासून संपूर्ण पुस्तकाच्या समग्र निर्मितीत वेगवेगळ्या माणसांचं पुस्तकांचं महत्त्वपूर्ण योगदान नमूद करून त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केलं आहे. कर्नाटक संगीतातील दीपस्तंभ असलेल्या प्रतिभावान MS यांना लहानपणी कुंजम्मा संबोधलं जायचं. त्यांची 13व्या वर्षीच पहिली रेकॉर्ड निघाली आणि मोठ्या संगीत सभांमध्ये त्या गाऊ लागल्या. अगदी लहानपणापासून कुंजम्मा यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीपासून त्यांचा रियाज, त्यांना संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी देण्यात आलेलं विविध प्रकारचं शिक्षण, आपल्या आईकडून मिळालेला संगीताचा वारसा, त्यांचे पहिले गुरु, त्यांच्या वडिलांविषयीची माहिती इत्यादीतून देवकन्या कुंजम्मा या पहिल्या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे. एक स्वातंत्र्य सैनिक, गायक, पत्रकार आणि चित्रपट निर्माता असलेले T. Sadashivam या आपल्या पतीच्या आठवणी या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. सुप्रसिद्ध गायक पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली त्याविषयीच्या आठवणी पंडित नारायण व्यास यांचे सुपुत्र पंडित विद्याधर व्यास यांनी जागवल्या आहेत. अम्माजी स्वतःच आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासत असत ही अत्यंत महत्त्वाची आठवण राधा विश्वनाथन या त्यांच्या मुलीनं जागवली. सेवा सदनम, शकुंतला, सावित्री, मीरा इत्यादी MS अम्मा यांचे गाजलेले चित्रपट आणि त्यातील गाजलेल्या त्यांच्या गाण्याविषयीच्या आठवणींची माहिती MS अम्माजी आणि चित्रपट या प्रकरणात विस्तृतपणे दिलेली आहे. लहानपणीच्या अम्माजी, त्यांचे आई वडील, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, अल्लादिया खान, बडे गुलाम अली खान, सरोजिनी नायडू, लता मंगेशकर इत्यादींबरोबरचे फोटो MS अम्माजींची लोकप्रिय स्तोत्र संदर्भसूची या पुस्तकात महत्त्वाची भर घालतात. भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित झालेल्या पहिल्या भारतीय महिला MS अम्माजींबद्दल अनेकांनी आदरपूर्वक लिहिलं आहे. त्यापैकी भारताचे पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं एकच वाक्य मी वाणगी दाखल इथं उद्धृत करते. I am always inspired by 2 women. One is my mother and other is mother of music, the great

0: लेट एम एस सुब्बुलक्ष्मी. अम्माजींनी परोपकारी वृत्तीनं केलेली सेवाभावी संस्थांना मदत आणि त्यासाठी त्यांना मिळालेला रॅमन मॅक्सेसे पुरस्कार, देवीदासी प्रथेला त्यांनी कसं जुगारलं, जागतिक संगीत महोत्सव, एडिनबरो स्कॉटलँड युनायटेड नेशन्सचा न्यूयॉर्क येथील कार्यक्रम, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी अत्यंत प्रेमळ असलेल्या सुस्वर लक्ष्मी सुब्बुलक्ष्मी हे चरित्रात्मक पुस्तक वाचकांनी जरूर वाचावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं सुनील परांजपे यांच्या सुस्वर लक्ष्मी सुब्बुलक्ष्मी या व्यक्तिचित्रणाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे शेळ्या मेंढ्यातील फॉल्स गिड आजार. याचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण हे वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या माशा आणि डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यामध्ये काही माशा या चावा घेणाऱ्या असतात तर काही शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अंडी घालून उपद्रव करणाऱ्या असतात. या माशांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये विविध आजारांची बाधा होण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये उपद्रव करणाऱ्या विविध माशांपैकी नाकामध्ये बाधा करणाऱ्या इस्ट्रस ओव्हिस या प्रजातीच्या माशांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्या मेंढ्यांमध्ये आजार निर्माण होतो. इस्ट्रस प्रजातीच्या मादी माशा शेळी मेंढीच्या शरीरावर न बसता किंवा न चावता तोंडाच्या समोर हवेत उडताना काही सेंटीमीटर अंतरावरून नाकामध्ये किंवा काही वेळा डोळ्यामध्ये सुद्धा पहिल्या अवस्थेतील अळ्या सोडतात. या अळ्या नाकामध्ये पुढे पुढे संक्रमण करतात. नाकाच्या सायनसमध्ये पोहोचल्यावर अळ्यांची दुसरी व तिसरी अवस्था यांची वाढ त्यावेळच्या हवामानाप्रमाणे काही आठवडे ते काही महिन्यांमध्ये होते. जेव्हा वातावरण उष्ण बनायला सुरुवात होते तेव्हा तिसऱ्या अवस्थेतील अळ्या नाकातून बाहेर पडायला सुरुवात होते. या अळ्या नाकातून बाहेर पडल्यानंतर साधारणपणे चौथ्या आठवड्यात प्रौढ माशी होतात आणि पुन्हा फलनानंतर मादी माशा नव्यानं पहिल्या अवस्थेतील अळ्या नवीन शेळ्या मेंढ्यांच्या नाकामध्ये सोडायला सुरुवात करतात. नाकामध्ये गेलेल्या अळ्या मोठ्या कालावधीपर्यंत वास्तव्य करतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बाधा जनावरांना होऊ शकते. या माशांच्या प्रादुर्भावामुळे शेळ्या मेंढ्यांच्या नाकातून रक्तमिश्रित किंवा पूमिश्रित स्त्राव बाहेर येतो. अळ्यांच्या नाकातील हालचालीमुळे आणि चाव्यामुळे बाधित शेळ्या मेंढ्यांना शिंका येतात, त्याचबरोबर खोकलाही येतो. शिंकताना बाहेर पडलेल्या स्रावाबरोबर पिवळसर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या अळ्याही मिळतात. शिंका आणि खोकल्यानं बेजार होऊन श्वसनाला त्रास होतो, त्यामुळे बाधित पशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादकता कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन बाधित पशूंमध्ये श्वसन संस्था आणि इतर आजारांची लागण होते. नाकातील अळ्यांच्या चाव्यामुळं प्रादुर्भावामुळं तसंच तोंडासमोर घोंगावणाऱ्या माशांमुळं बाधित पशूंचं चरण्याकडे लक्ष लागत नाही, उपासमार वाढते आणि त्यामुळे शरीर यष्टी खालावते. काही वेळा नाकातील इस्ट्रस माशांच्या अळ्या विसंगतपणे नाकातून पुढे सायनसची हाडं त्याचप्रमाणे कवटीच्या हाडांना इजा करून मेंदूमध्ये सुद्धा प्रवेश करतात. या माशांच्या अळ्यांनी मेंदूस इजा केली तर अशा बाधित मेंढ्यांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येतात. मेंदूस झालेली इजा ही प्राणघातक ठरू शकते. अशा प्रकारच्या मेंदूच्या बाधेला फॉल्स गिड असं म्हणतात. या आजारामध्ये बाधित मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये चालताना तोल जाणं, अडखळत चालणं, चक्कर येणं, निर्जीव वस्तूवर डोकं आणि नाक घासणं आणि गोल गोल फिरणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून मंडळी, शेळ्या मेंढ्यांना चरावयाला सोडताना त्यांच्या भोवती माशांचा प्रादुर्भाव आहे की नाही याचं नेहमी निरीक्षण करावं. माशा तसंच इतरही काही परजीवींचा प्रादुर्भाव आढळून आला तर गोठा तसंच शेळ्या मेंढ्या असतील त्या परिसरात पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषधांची फवारणी करून घ्यावी. कळपातील एक किंवा अधिक शेळ्या मेंढ्यांमध्ये नेझल बॉट माशांच्या प्रादुर्भावाची लक्षणं दिसून आली तर कळपातील इतर निरोगी शेळ्या मेंढ्यांकडे माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपचार पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत. तर मंडळी, अशा प्रकारे शेळ्या मेंढ्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात आढळणाऱ्या फॉल्स गिड या आजाराचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपण आपल्या उत्पादनामध्ये सातत्य राखू शकू. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.

कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात आज आपण ऐकलीत शेळ्या मेंढ्यातील फॉल्स गिड आजार याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण IVF तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का त्याबद्दल आज सांगा.
2: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्वाचं आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणे. आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की IVF आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात, ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाईट मॉडिफिकेशन करायला हवंय. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका. वेट जास्ती असलं तर वेट लॉसकडे लक्ष देणं, आपला BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडा योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
1: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
2: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फील्ड IUI किती आहे त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं. तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे, सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो, काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा, आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन प्रोसिजर आहे, म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे.
1: श्रोते हो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच अधिक माहिती आपण उद्याच्या भागात घेणार आहोत. नमस्कार.
0: IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीवरून श्रोते दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विराज आठले. सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
3: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 स्थापन झालेली एक संस्था आहे. त्याचे CEO हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दूल केळकर हे आहेत. 2017 हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते. आणि ही फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की या पक्ष्यांचं जे संख्या आहे तर ही कुठेतरी कमी होताना दिसते. आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड. या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराय आहेत जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील. अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं. दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय. तर ह्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो. तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येत आहे. तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
2: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणाल की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
3: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला. आज आपल्याकडे सोलार बेस्ड CCTV कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो. याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात, जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खातायत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत. या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं की धनेशांना आपण जंगलाचे शेतकरी असं जे म्हणतो तर त्यांच्या विष्ठेमधनं ज्या काही बिया गोळा होतात त्याचा पण आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्याचा पण आपण अभ्यास करतोय. नेमकी कुठल्या प्रकारची फळं आहेत किंवा ती आपल्या भागात किती प्रमाणात अवेलेबल आहेत या सगळ्याचं पण आपल्याला हे कळतं. आणि हे सगळं अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ज्या ढोल्या आहेत किंवा काही अशा जागा आहेत की तिथे त्यांना खूप कमी प्रमाणात फळांची उपलब्धता आहे. ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रजाती आहेत, ह्या प्रजाती जर का निसर्गामध्ये परत लावल्या तर त्याच्याद्वारे भविष्यात त्यांना कुठेतरी खाद्य निर्मिती आणि ज्या काही ढोली आहेत या निर्माण होतील आणि त्याद्वारे मग त्यांच्या संवर्धनात आपण हातभार लावू शकतो.
2: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
1: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: विमर्शिनी संतोष यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं. राग सावेरी आणि ताल होता मिश्र चापू. त्यांना व्हायोलिन साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. आजचा दिवस देशाची लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. एक यात्रा एक राष्ट्र एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडे नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतोय. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभरात सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी दिली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी. या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळालाय. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले. एक पेड माँ के नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि सर्वांचं मन जिंकावं अशा शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: मुझे देश की युवा शक्ति पर बहुत गर्व है. यह देखकर खुशी होती है कि भारत में ओलंपियाड्स और हैकेथॉन्स का कल्चर निरंतर बढ़ रहा है. मुझे विश्वास है कि देश के अधिक से अधिक युवा ऐसे फोरम्स में अपना इंटरेस्ट दिखाएंगे और भारत का परचम भी लहराएंगे.
0: येत्या 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होत असून सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आल्याचं ते म्हणाले. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली तसंच विक्रीचा आकडा 8000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत. व्होकल फॉर लोकलनुसार

स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. युवा वर्गानं कौशल्य विकासाच्या वाढीकडे विशेष लक्ष द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूरमध्ये कौशल्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पदवी आणि रोजगार क्षमता यात मोठा फरक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. युवा वर्ग योग्य कौशल्याअभावी रोजगार मिळवू शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारनं कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपण महाराष्ट्रातच राहणार आहोत असं बातमीदारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर परिसरात वेगानं वाढत असलेल्या विविध उद्योगांना या केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ मिळू शकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेतंय असं ते त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील या निमित्तानं आनंदोत्सव साजरा केला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारलाय. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलंय असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लखनौमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक पदयात्रा काढण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले. झिम्बाब्वे बरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारेमध्ये होणार आहे. संध्याकाळी 4:30 खेळ सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी.

0: 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, दुपारचे 3:32 आणि 32 सेकंद झाले आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी आपलं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतात। आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

नमस्कार, मी राजश्री आगाशे, ऐकूया काही ठळक घडामोडी. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज आदरांजली वाहतोय. कारगिल युद्ध स्मारकावर झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशामधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं कौशल्य केंद्राचं उद्घाटन झालं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले.

0: होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्न त्यांनी विचारलेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:02:45 झाली आहेत. गीतसंध्यामध्ये आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकूया कृष्णा कॉटेज या चित्रपटातील निलेश मिश्रा यांचं गीत. श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

आता ऐकूया कर्ज या चित्रपटातील संजीव दर्शन यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक यांच्या स्वरात.

उदित नारायण यांच्या आवाजातील हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. वीर जरा या चित्रपटाकरता संगीत होतं मदन मोहन यांचं. आता ऐकूया दिल परदेसी हो गया या चित्रपटातील सावन कुमार यांचं गीत. अलका याज्ञिक उदित नारायण यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. हे गीत होतं मुझसे शादी करोगी या चित्रपटातील समीर यांचं. संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर युववाणी ह्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यटन चला फिरायला जाऊया याचं निवेदन केलं आहे मीरा खालगावकर यांनी. निर्मिती सहाय्य ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे आणि सादर करते विवेक वानखडे. तर युववाणी ऐकूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या अगदी दिल के करीब असलेला असा विषय, महाराष्ट्र आणि मॉन्सून ट्रिप्स. पावसाळ्यात ओलं चिंब भिजत फिरायला गेलो नाही तर तुम्ही पावसाळ्याची मजाच अनुभवली नाही असं नक्की म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्राला एकापेक्षा एकदम भारी अशी निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. धुवाधार धबधबे आणि उंचच उंच डोंगरांनी महाराष्ट्राला चौफेर वेढलेला आहे. आणि अशाच जर तुम्ही पावसाळ्यात काही निसर्गरम्य अशा ठिकाणी भेट दिली नाहीत तर तुम्ही पावसाळ्याची खरी मज्जाच अनुभवली नाही असं नक्की होईल बरं. तेव्हा टेन्शन नका घेऊ. कुठली ठिकाणं हे गुगल सर्च करण्याआधी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन युअर फेवरेट प्रोग्राम युवाणी विथ आकाशवाणी. चला तर लगेच जाणून घेऊया काही ठिकाणांबाबत जिथे

तुम्ही जाऊ शकता आणि पावसाळ्याचा अगदी मनसोक्त आनंद अनुभवू शकता. ही ठिकाणं आहेत काही प्रमुख शहरांच्या जवळची महाराष्ट्रातलीच. पहिलं ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे कोलाड. मुंबईजवळ वसलेलं कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेने समृद्ध असं ठिकाण आहे. इथे तुम्ही पिकनिक, कॅम्पेनिंग, कॅनोईंग अशा मजेदार ॲक्टिव्हिटीजचा आनंद नक्की घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या गुहा, किल्ले, ट्रेक आणि धबधब्यांचा मोहक सौंदर्याचा आनंदही घेऊ शकता. बरं, इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, कॅनोईंग, किल्ले पाहणं, धबधबे बघणं, त्याचा अनुभव घेणं, बनाना बोट चालवणं, कॅम्पिंग अशा अनेक गोष्टी करू शकता. इथली पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणं म्हणजे ताम्हिणी घाट धबधबा, भिरा धरण, घोसाळा किल्ला, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, तळाचा किल्ला, कुडामांडाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा. यानंतरचं ठिकाण आहे इगतपुरी. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे इगतपुरी. इगतपुरी हे पावसाळ्यात पुण्याजवळ भेट देण्यासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि नियमित शहरी जीवनापासून विश्रांती घेण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. याशिवाय अनेक किल्ले आजूबाजूच्या परिसरात वसलेले आहेत, त्यामुळे इतिहास आणि शिल्पकलाप्रेमींना ते नक्कीच साथ घालतात. इथे करण्याच्या गोष्टी म्हणजे ट्रेकिंग, किल्ल्यांना भेट देणं, मंदिरांना भेट देणं, प्रेक्षणीय स्थळं पाहणं, उद्यानांना भेट देणं. इथली प्रमुख आकर्षणाची स्थळं आहेत कॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाटदेवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा. फ्रेंड्स, मी तुम्हाला आजचा विषय सांगितल्यावर काही पहिल्या ठिकाणांपैकी एक असलेला आता पुढचं ठिकाण आहे. तुमच्या मनात जे पहिलं ठिकाण आलं असेल ना, हा पहिलं, दुसरं, तिसरं असेल बहुधा, त्यापैकी एक हे पुढचं ठिकाण, महाबळेश्वर. मुंबई आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांजवळ सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे महाबळेश्वर. या प्रदेशातील शांततापूर्ण वातावरण दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतं. निसर्गाचा अनुभव लुटण्यासोबतच पर्यटकांना इथली ऐतिहासिक स्थळं आणि किल्लेही पाहता येतात. या व्यतिरिक्त घोडेस्वारी, शिकारी अशा अनेक मजेदार ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. इथे शिकार बोट स्वारी करू शकता तुम्ही, ट्रेकिंग, घोडेस्वारी, हिल स्टेशन एक्सप्लोअर करू शकता, धबधबे बघू शकता, पक्षी निरीक्षण किंवा अगदी ग्रुप पिकनिक जिथे तुम्ही अगदी छान वातावरणात रिलॅक्स करू शकता. इथली काही प्रमुख आकर्षणाची ठिकाणं आहेत ती म्हणजे वेण्णा लेक, विसन पॉइंट, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन, टाउन बाजार, लिंगमला फॉल्स, तापोला, राजापुरी, कॅनॉट पीक. यानंतर अजून एक तुमच्यासाठी ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे कर्नाळा. रायगड जिल्ह्यात वसलेलं कर्नाळा हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या काळात हा प्रदेश हिरवाईने भरलेला असतो आणि तुम्ही विविध वनस्पती आणि जीवजंतूंचं अन्वेषण नक्कीच इथे करू शकता. बरं, या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे भारतीय वन्यजीव एक्सप्लोअर करू शकता. याशिवाय हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक या ठिकाणी प्राचीन मंदिरं देखील पाहू शकता. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे कर्नाळा किल्ला ट्रेक, ग्रुप आउटिंग, कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणं, ट्रेकिंग. इथली काही प्रमुख आकर्षणं अशी आहेत जसं की कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, शिव मंदिर, भवानी मंदिर. या आणि अशा अनेक ठिकाणी तुम्ही तुमचा वीकेंड नक्कीच प्लॅन करू शकता. अजून काही दिल के करीब ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन आकाशवाणी. कुठेही जाऊ नका, मी परत येते या एका म्युझिकल ब्रेक.

आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरीने. आणि दोस्तो, रत्नागिरी आहे म्हटल्यावर कोकणातली टॉप 10 का होईना, पण मी काही ठिकाणं अगदी हँड पिक्ड विथ लव्ह म्हणतात तशी तुमच्यासाठी घेऊन आले बरं. कोकण म्हटलं आणि पावसाळा की लगेच थम्सअप हे येतच, नाही का? तेव्हा लगेच पट्ट दिशी तुमची ट्रिप बुक करा बरं, हा विकेंड कोकणातच. पहिलं ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे गणपतीपुळे. पावसात समुद्र आणि हिरवाईचा सुंदर संगम, आ हा हा हा, आय कॅन जस्ट फील इट. खरंच नक्की एकदा तरी भेट द्यावी, आणि तीही पावसाळ्यात असेल तर स्वर्गच. गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे तुम्हाला सांगायला नकोच, पण तरीही फ्रेंड्स, पावसाळ्यात इथला समुद्र, ओलसर वाळू आणि हिरवी टेकडी अगदी अप्रतिम दिसते. हा अहो, काय नाही पाहायचं हे विचारा. समुद्र किनारा तर अगदी वेड लावून टाकणारा आहे. मंदिर परिसरात अगदी शांततापूर्ण वातावरण आणि पावसाळ्यातील किनारी नजारा, सूर्योदय सूर्यास्त फोटोग्राफी तर तुमच्या टॉप लिस्ट वरती आहे.

यानंतर दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे आंबोली घाट. धुक्यात हरवलेला स्वर्ग कुठला असं जर कुणी विचारलं तर उत्तर एकच, आंबोली घाट. पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी 10 सुंदर ठिकाणं जर मी निवडायची म्हटली तर

स्पॉटसाठी आंबोली हे नेहमी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, पावसातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर अजून एक पर्यटन

फोटोग्राफी स्पॉटसाठी आंबोली हे नेहमी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, पावसातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर अजून एक पर्यटन स्थळ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ते म्हणजे देवकुंड धबधबा. ट्रेक आणि निसर्गप्रेमींसाठी देवकुंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बरं, रेन फोटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल ना, तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि हो, पूर्ण आठवड्यातल्या दगदगीच्या जीवनानंतर तुम्हाला जरा रिलॅक्स व्हायचं असेल ना, तर हे घेऊन आले मी तुमच्यासाठीचं पुढचं डेस्टिनेशन. पावसात शांत समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बीच वॉक, स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव तर इथे तुम्ही मनमुराद घेऊ शकता आणि शांततेचा मुक्काम तर दापोली तुम्हाला नक्कीच देईल. पीस ऑफ माइंड साठी आत्ताच दापोलीला टिक करा.

भाई, कोकण म्हटलं आणि रत्नांच्या खाणीत आलं नाही असं कसं होईल? रत्नागिरीचा समुद्र, इतिहास आणि इथले खाद्यपदार्थ नक्की अनुभव घ्या. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी, कारण आता हा पावसाळा तुम्ही मिस केलात ना तर मग डिरेक्ट पुढच्या वर्षीसाठी थांबावं लागेल. रत्नागिरीतले समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळं आणि स्थानिक कोकणी खाद्यांची तर आत्ता रेलचेल आहे. तेव्हा पावसाळ्यामध्ये रत्नागिरीला नक्की भेट द्या. तुम्हाला जर अध्यात्माची जास्त आवड आहे पण त्याचबरोबर सुंदर असा शांतपूर्ण निसर्ग अनुभवायचा आहे तर कुंकेश्वर हे तुमच्यासाठी नक्की परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. समुद्र किनाऱ्यावरचं हे सुंदर मंदिर पावसात अधिक आकर्षित वाटतं. शांत वातावरण, समुद्र किनारा आणि हातात फोन आणि छान अशी फोटोग्राफी, आहा. ह्यानंतरचं डेस्टिनेशन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. जर तुम्हाला पावसाळ्यातील एकदम वेगळा समुद्र अनुभवायचा असेल तर तारकर्ली हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जरी वॉटर ॲक्टिव्हिटीज कमी असतील तरी पावसाळ्यातील तारकर्लीचा हा वेगळाच अनुभव मिळतो. आणि हो, कपल ट्रिप्ससाठी हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे. बरं फ्रेंड्स, इतिहास आणि पावसाचं सौंदर्य असं एकत्र हवंय का? चलो दे दिया. पुढचं डेस्टिनेशन आहे विजयदुर्ग किल्ला. किल्ला आणि समुद्र एकत्र अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. हिरवाई आणि पारंपरिक कोकण हे जर अगदी तुम्हाला अनुभवायचं असेल तर तळ कोकणातलं म्हणजेच आमची वाडी सावंतवाडी हिला नक्की भेट द्या. तिथले तलाव, स्थानिक बाजार, निसर्ग तुम्हाला नक्की खुळ करेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी एक याआधी तुम्हाला शांततेसाठी ठिकाण दिलंय पण कोकणातली ठिकाणांची यादी खरंच सांगू का न संपणारी आहे. पण तरी त्यातल्या त्यात अजून एक ठिकाण जे तुमच्यासाठी शांत समुद्र किनाऱ्याची सफर घडवून आणेल ते म्हणजे गुहागर. कमी गर्दी, स्वच्छ वातावरण आणि रिलॅक्स ट्रिप अशी तुम्हाला जर अनुभवायची असेल तर गुहागर हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी.

फ्रेंड्स, पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी छान आणि सुंदर ठिकाणं तर मी तुम्हाला सांगितली, पण कुठेही फिरायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा की बाहेर पडायच्या आधी हवामान तपासा. अतिवृष्टी असल्यास प्रवास पुढे ढकला. सुरक्षित ड्रायव्हिंग करा. घाट रस्त्यावर सावधानगिरी बाळगा. आणि आवश्यक अशा वस्तू नक्की ठेवा बरं. रेनकोट, छत्री, पॉवर बँक, अतिरिक्त कपडे, मेडिकल किट अजिबात घ्यायला विसरू नका. आणि हो, स्थानिक नियमांचं पालन करा. तिथल्या निसर्गाला अनुभवा आणि हो, जपासुद्धा. एक छोटीशी कॅरी बॅग, कॉटन बॅग नक्की उपयोगी पडेल. खाल्लेल्या वस्तू तिथेच न टाकता तुमच्याबरोबर घेऊन जाऊन तुमच्या घरी टाकल्यात, तुमच्या स्टेकेशनवरती जर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्यात, तर खरंच हे तुमचं एक छोटंसं पाऊल नक्कीच फरक पडणार आहे. तेव्हा शक्य होईल तेवढा कचरा निसर्गात कमी करा आणि इको फ्रेंडली ट्रीप नक्की घडवून आणा. फ्रेंड्स, मी तुम्हाला छान छान ठिकाणं तर सांगितली, पण याच सारखी किंवा यापेक्षाही एकदम भन्नाट अशी ठिकाणं तुम्हाला माहिती असेल जिथे तुम्ही पावसाळ्यात नक्की आनंद द्विगुणित करू शकता तुमचा, तर ती ठिकाणं आम्हालाही कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा आनंद घेता येईल. कसं सांगते ना, आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या FB आणि इन्स्टा पेजवर जाऊन आमच्या या कार्यक्रमाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या आवडीचं किंवा माझ्याकडून मिस आउट झालेलं असं ठिकाण तिथे टाईप करा आणि मग आपल्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत ते पोहोचेल, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येईल. आणि हो, आजचा हा कार्यक्रम ऐकून जर तुम्ही एक पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, पावसाळी ट्रिपवर निघाला असाल, तर एक सेल्फी काढून आम्हाला नक्की टॅग करा बरं, आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या या सुंदर नोटवरती तुमचा इथेच निरोप घेते. पण तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटले आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9405573485. त्याचबरोबर आमचे हे सगळे कार्यक्रम आमच्या YouTube चॅनल आकाशवाणी रत्नागिरीवरती उपलब्ध आहेत. आणि हो, आमच्या या कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटर हँडल आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.

आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर. सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुरेश वाडकर, पुरुषोत्तम बेर्डे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत एसटी प्रवर्गातून रीनीट यूजी 2026 परीक्षेत राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण याच्याशी केलेली बातचीत.
1: बुद्धिमत्ता मला तर वाटतं की ज्याची त्याची शेवटी कॅपॅसिटी असते, पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं सातत्य असणं गरजेचं आहे. कारण की जरी म्हणजे आपली कॅपॅसिटी कमी असेल तरी जर सातत्याने रोज अभ्यास करत राहिलो तर मग काहीही करणं अशक्य नाही.
0: तर श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलो हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र. श्रोते हो विविध रंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी कायम ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 6:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत, यामध्ये आज आपण ऐकणार आहात भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे यांच्याशी, या बालमैत्रिणीशी स्वप्नादेव यांनी साधलेला संवाद, तसंच बालमित्र रुद्र कोंडावर याचं कथा सादरीकरण. तर ऐकत रहा आकाशवाणी. सुरुवातीला 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.

बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बालदोस्तांनो, काल संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळ्यांनी आनंदानं आषाढी एकादशी साजरी केली आणि आपल्या विठुरायाच्या चरणी प्रार्थनासुद्धा केली. तेव्हा आषाढी एकादशीचं औचित्य साधत आपल्याकडे काही बालदोस्त मंडळी आली होती आणि त्यांनी विठुरायाच्या चरणी एक सुंदर असं भक्तिगीत सादर केलं. त्यांची नावं आहेत स्वराली मये, मिहिरा गोसावी, मैथिली भाटवडेकर, विजेत्री बारहाते, अस्मी पोफळी, अनुष्का जोशी, प्रत्युष कुलकर्णी आणि ओम पोफळी. चला तर ह्यांच्या गोड स्वरात आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.

0: वा क्या बात है, आपल्या बालदोस्तांनी सादर केलेलं भक्तिगीत अप्रतिमच होतं. आणि आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची. बालदोस्तांनो, बालमित्र रुद्र कोंडावार आपल्यासाठी घेऊन आला आहे एक सुंदर अशी कथा. चला तर आपण ऐकूया.
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्रहर्षल नेहा कोंडावार. आज मी तुम्हाला एक गमतीशीर बोधकथा सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे रुसलेलं पोट. श्रेया नावाची एक गुणी मुलगी असते. तिला मैदानी खेळांची खूप म्हणजे खूपच आवड असते. रोज संध्याकाळी अभ्यास करून ती एकदा का आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला गेली की चांगली 2 तास मैदानावर खेळत असे. तिचे आई बाबा तिला जेवायला बोलवून बोलवून दमायचे. जेव्हा फारच अंधार झाला किंवा सगळेच घरी गेले तेव्हा कुठे श्रेयाला घर आठवायचं आणि नाईलाजाने ती घरी वापस येत असे. जेवून थोड्या वेळ पुस्तक वाचून ती झोपत असे. तर अशी ही श्रेया अभ्यासात हुशार आणि मैदानी खेळांमध्येही खूप पुढे. पण हल्ली ना श्रेयाला जेवणात सतत दूध गुळपोळी नाही तर पोळीचा लाडू हेच पाहिजे असे. फार फार तर ती वरण भातच खायची. बाकी काही म्हणजे काही नको असायचं. हां, समोर चिवडा किंवा भाकरवडी दिसली तर त्याच्यावर मात्र ता मारायची. पण आईने डब्यात दुधी भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी

0: चिकू असं काही दिलं तर आपला डब्बा मित्रमैत्रिणींबरोबर वाटून द्यायची आणि त्यांच्या डब्यातलं चमचमीत स्वतः खायची. आईबाबा तिला घरचे वेगवेगळे चवींचे पदार्थ करून द्यायचे, पण एक नाही की दोन नाही, श्रेयाचं एकच, नको मला लाडूच हवाय. या सगळ्यामुळे तिची जी माता तिच्यावर खूपच खुश होती. काय म्हणून काय विचारताय, जिबेलाच तर सतत गोड सटर फटर हे आवडतं ना. ती नेहमी श्रेयाला तेच मागायची आणि श्रेया पण नेहमी तेच खायची. ह्या सगळ्यामुळे पोटाला वैताग आला होता. कंटाळून एक दिवशी पोट जिबेला म्हणतं, काय ग तेच तेच सतत गोड माझ्याकडे ढकलत राहते, काही तर वेगळं पाठव, शरीराची चांगली वाढ कशी होईल. त्यावर जीभ तोंडाचं चंबू करून म्हणते, ए नाही रे मला गोडच खूप आवडतं, मी तेच मागणार, मला नाही बुवा भाज्या वगैरे आवडत. पोट तिला किती समजवतं पण जीभ काही तिला दाद देत नाही. पोट ठरवतं आपण श्रेयाशी पण बोलून पाहू. रात्री झोपताना पोट श्रेयाला गुडगुडू गुडगुडू गुडगुडू असा आवाज काढून दाखवतो. मग नंतर चक्क पोटाने श्रेयाला हाक मारली असते. श्रेया म्हणते, काय रे पोटा आता तू पण जिभेसारखं माझ्याशी बोलायला लागला. पोट म्हणतं, काय करू काहीच उपाय उरला नव्हता, मी जिभेला किती समजलं की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते, पण जीभ काय माझं ऐकत नाही, खूप रात्र झाली होती. म्हणून श्रेयाही म्हणते, हो उद्या पाहू ना. दुसऱ्या दिवशी ती हा विषय विसरूनही जाते, पण तिला काही जाणवतं आपलं पोट रुसून बसलंय म्हणजेच फुगून बसलंय. ती हा विषय दुर्लक्ष करते. तिला वाटतं की संध्याकाळी धावलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. ती धावते, रोजच्यासारखं दूध गोड पोळी खाते, पण पोट मात्र तसंच, अजूनच जड वाटायला लागतं तिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या खेळाच्या ताईनी म्हणजेच अमृताताईनी शाळेत लवकर बोलवलं असतं. आज श्रेयाला सायकलवरून शाळेत पोचायला चांगला अर्धा तास उशीर झाला असतो. शाळेत पोचल्यावर सगळे तिला विचारतात, काय ग श्रेया आज एवढा उशीर कसा झाला, काय बरं नाही आहे का. श्रेया वेळ मारून न्यायला काहीतरी कारण सांगते. थोड्याच वेळात अमृताताई सगळ्यांना म्हणते, मुलांनो आजपासून 3 आठवड्यांनी आपला खेळाचा दिवस असणार आहे. सगळे आनंदाने म्हणतात, हुर्रे. पण श्रेयाला तर प्रचंड आनंद होतो, कारण की धावणं हा तिचा सगळ्यात आवडता प्रकार असतो आणि त्याच्यात स्पर्धा ती थोडी मागे हटणार होती. थोड्याच वेळात सगळे मैदानावर सरावासाठी जातात. साडे माडे 3 म्हटल्यावर सगळ्यांना धावायचं सुरुवात करायची असते. श्रेया पोटाचं रुसून बसणं विसरून धावायची सुरुवात करते, पण नेहमी पहिली दुसरी येणारी श्रेया आज सगळ्यात मागे राहते. हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच असतो. श्रेया तर रडायलाच लागते. अमृताताई तिला शांत करते आणि म्हणते की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते आणि शरीराला ताकद मिळते. श्रेया म्हणते, हो असं नक्कीच होईल. अमृताताई म्हणते, नक्कीच होईल. घरी गेल्यावर श्रेया आईला फळं मागते आणि रात्री जेवताना पोळी भाजी खाते. यांनी तर तिच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला असतो. रात्री झोपताना ती पोटाला म्हणते, आता मला समजलं तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता असं रुसू नकोस ना रे, उलट मला तुझी मदत पाहिजे स्पर्धा जिंकायला. काहीच दिवसात श्रेयाला तिच्या धावण्यात फरक दिसायला लागतो आणि ती सरावाती थकत नसते. स्पर्धेच्या दिवशी तिला एवढं हलकं आणि प्रसन्न वाटत असतं. ती एवढी चांगली पळते की तिचा दुसरा नंबर येतो आणि एक छानसं बक्षीसही मिळतं. सगळ्यांनाच आनंद होतो, पण सगळ्यात जास्त आनंद अमृताताईला होतो. श्रेया अमृताताईना आनंदाने मिठीच मारते आणि पोटाला धन्यवाद म्हणते आणि जिभेला सांगते, तुझा असतो रोजचा चटपटीत खाण्याचा हट्ट, पण हिरव्या पालेभाज्यांनीच तर शरीर बनतं घट्ट. धन्यवाद.
1: वा, रुद्रकोंडावरनं सांगितलेली गोष्ट सुंदरच होती. आणि आता भरतनाट्यम पारंगत काया खोबरा घडे या बाल मैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकूया.
2: गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय आपली बाल मैत्रीण काया खोबरागडे हिला. ती उत्तम भरतनाट्यम करते

0: आज आपण तिच्याशी गप्पा करून तिच्या विषयी आणि भरतनाट्यम विषयी बातचीत करूया. काया, तुझं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी विचारते, तुझा थोडक्यात परिचय सांगशील का?
1: नमस्कार, माझे नाव कायमतीन खोब्रागडे आहे. मी सेंट विन्सेंट पलोटी स्कूलमध्ये शिकते, 6वी कक्षामध्ये. अजून मला भरतनाट्यम नृत्य खूप आवडतो. मी 11 वर्षाची आहे. अजून 3 वर्षापासून मी भरतनाट्यम करत आहे.
0: वा, खूपच छान. काया, तुला भरतनाट्यमची आवड कशी काय निर्माण झाली?
1: लहानपणीपासून मला नृत्य पाहायला खूप आवडायचे.
0: अच्छा.
1: त्याच्यासोबत भरतनाट्यमचे जे वेशभूषा आहेत, त्याचे मूव आहे, स्टेप्स आहेत, ते मला पाहण्यात खूप आकर्षक वाटत होते.
0: अच्छा.
1: तर त्याच्याने माझ्यामध्ये आवड निर्माण झाली.
0: वा, खूपच छान. तसंच तू भरतनाट्यम शिक्षण कोणाकडे घेते आहेस आणि तू तुझ्या गुरूंबद्दल काय सांगू इच्छिते?
1: मी गेली 3 वर्षापासून श्री प्रमिला उन्नीकृष्णनकडे भरतनाट्यम शिकत आहे. अजून ती माझी गुरु आहेत. तिने मला भरतनाट्यम शिकवलं आहे 3 वर्षापासून. अजून तिने मला खूप सारी गोष्टी शिकवली आहेत की आपल्यावर संयम ठेवायचं, हार्डवर्क करायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचं, अभ्यासात पण लक्ष द्यायचं, भरतनाट्यम पण करायचं.
0: खूपच छान सांगते आहेस. आणि तू किती वर्षापासून भरतनाट्यम शिकते आहेस काया?
1: मी गेली 3 वर्षापासून भरतनाट्यम शिकत आहे, अभ्यासाबरोबर ते पण करते मी.
0: अरे वा. आणि भरतनाट्यम करताना किंवा भरतनाट्यम शिकताना सुरुवातीला तुला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या?
1: सुरुवातीला मला हातापायात थोडं झालं की कसं करायचं. मी विचारलं दीदी आणि मॅमला की कसं करायचं. तिने सांगितलं आतापर्यंत मी चांगलं करते, अजून मला कॉम्प्लिमेंट पण भेटतात.
0: अरे वा. आणि तुझा रोजचा सराव, तुझी रोजची प्रॅक्टिस कशी असते?
1: शाळेतून आल्यानंतर पहिले मी गृहपाठ करते. अच्छा. त्याच्यानंतर थोडा वेळ भरतनाट्यमला देते, परत थोडा वेळ गृहपाठ करते, मग झोपून जाते.
0: अरे वा, म्हणजे भरतनाट्यम आणि होमवर्क, शाळेचा अभ्यास तू मस्त मॅनेज करते आहेस. आणि त्याचप्रमाणे शाळेचा अभ्यास आणि भरतनाट्यम यांचा बॅलन्स, यांचा समतोल तू कसा काय राखतेस?
1: पहिले मला वाटत होता की भरतनाट्यममुळे अभ्यासामध्ये मी कमी होणार, अजून झाले पण होते मदत. पण मग मला समजलं की दोघंही खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. भरतनाट्यम पण करणं इम्पॉर्टंट आहे, स्टडीज पण इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटलं की जेवढा वेळ आपण भरतनाट्यमला देतो तेवढाच याला अभ्यासाला पण द्यायला पाहिजे. अजून आता अभ्यासात पण मी छान आहे, भरतनाट्यम मी छान आहे.
0: खूप छान गोष्ट आहे काया, की तू इतक्या लहान वयात दोन्ही मॅनेज करते आहे आणि तुला ते समजलं सुद्धा की अभ्यास पण तेवढाच करायचा आहे आणि भरतनाट्यम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आता असं विचारावंसं वाटतं की तू अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला?
1: खूप सारे कॉम्पिटिशन केले आहेत मी.
0: अच्छा.
1: त्याच्यात पहिल्यांदा मी पुण्यात गेलती.
0: हां.
1: त्याच्यात आम्ही 2 ग्रुप केलते.
0: हा.
1: अजून त्याच्यामध्ये पण आम्हाला वाटलं की पहिल्यांदा येतं कसं करायचं, पण आमची मॅम खूप सपोर्टिव्ह होती. तिने सांगितलं की करा, नथिंग हॅपन्स. तर आम्ही केलो. त्याच्यानंतर आम्ही गेलतो रायपूरला.
0: बरं.
1: तिकडे आम्ही 3 डान्स केलतो, एक क्लासिकल, फोक आणि सेमी क्लासिकल. तो पण आमचा चांगलाच होता. त्याच्यानंतर आम्ही गेलतो उज्जैनला. तिकडे मी पहिल्यांदा सोलो केलतं, तो पण एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. अजून एक सेमी क्लासिकल गेलतं.
0: बरं.
1: त्याच्यानंतर वर्धेला गेलतो, त्याच्यामध्ये दुसरीदा मी सोलो केलं. अजून 2 ग्रुप केलं.
0: हा.
1: ती सगळ्यात मला फर्स्ट भेटला होता.
0: वा, खूपच छान. खूप खूप अभिनंदन तुझं. तर तू जेव्हा बाहेर गेली कॉम्पिटिशन्स करता, तर तुझ्या बरोबर कोण कोण होतं? अजून
1: माझे दीदी होती काही.
0: हा.
1: अजून जे माझ्यासोबत शिकतात ते होते.
0: हा.
1: सोबत एव्हरी कॉम्पिटिशन मध्ये आमचे मॅम पण येते.
0: अच्छा.
1: आणि
0: पेरेंट्स. बरोबर. आणि तुला मिळालेल्या पुरस्कारांपैकी कुठला पुरस्कार तुझ्यासाठी सगळ्यात विशेष आहे, सगळ्यात स्पेशल आहे?
1: तसं तर सगळेच मला खूपच स्पेशल वाटतात.
0: बरोबर.
1: पण तुम्ही विचारते पर्टिक्युलर 2 मी सांगते.
0: हा.
1: एक आहे रायपूर मधील, अजून एक आहे वर्धा मधील.
0: हा. आणि ते पुरस्कार कोणते होते?
1: तर रायपूरमध्ये आम्हाला ग्रुपमध्ये भेटलेला होता पहिला, फर्स्ट प्राईज. त्याच्यानंतर अजून एक केलतो, त्याच्यात सेकंड. अजून फोक सांगितलं, त्याचा थर्ड. मग वर्ध्यात मी

0: जसं सांगितलं, दुसऱ्यांदा सोलो केलं, त्याच्यात मला फर्स्ट प्राइज भेटला होता, अजून ग्रुपमध्ये पण फर्स्ट भेटला.
1: वा, खूपच कौतुक आहे तुझं काय. आणि आता तू इतके बाहेर स्टेजवर परफॉर्म केलं आहे, सादर केलेले आहेत प्रोग्राम्स, तर तुला ते करण्यापूर्वी कुठली भीती वाटली होती का?
0: आधी मला वाटायची की काही मिस्टेक झाली तर कोणी काय म्हणणार, कसं लोक सोचणार, पण मग मला समजलं की आपल्याला परफॉर्म करणं महत्वाचं आहे, बाकी सगळं सोडायला
1: बरोबर,
0: फक्त परफॉर्म करा या.

0: आला. मी मेहनत करायला लागली पहिलेपासून जास्त, अजून अभ्यासामध्ये पण मला आता बदलाव दिसत आहे.
1: कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं तुझं,
0: फोकस लेवल वाढलं.
1: वा, खूपच छान सांगते आहेस. काय तुझे आई वडील तुझ्या या प्रवासात, भरतनाट्यमच्या प्रवासात कशी मदत करतात तुला?
0: माझे आई वडील मला खूपच सपोर्ट केलं आहे, मोटिवेट केलं आहे. जेव्हा जेव्हा मला वाटलं मी नाही करू शकतील, त्यांनी म्हटलं काय नाही होत, वी आर विथ यू, वी विल हेल्प यू एव्हरी टाईम. ते माझ्यासोबत आहेत. माझे वडील ज्यांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली, आता ते शेतकरी आहेत. पहिले ते फर्निचरचे सांभाळायचे, जे ते असायचं. अजून माझी आई जे पलोटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते, ते पण इथे आलती, ते पण मला खूपच मदत करते. दोघांची आभारी आहे. जेही मी काही आहे आता, ते त्यांच्यामुळेच आहे.
1: वा, खूपच छान. आणि तुला तुझ्या गुरूंकडून तुला सगळ्यात महत्त्वाचा कोणता धडा मिळाला?
0: मला जे माझे गुरु शिकवतात ते सगळंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण जे तिने शिकवलं आहे ते आहे मेहनत.
1: हो,
0: हार्डवर्कने सगळं मिळेल. तुम्ही जर तुम्हाला काही बनायचं आहे, त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे. त्याच्यानेच तुम्ही आपला पॅशन जे तुम्हाला आहे ते अचीव्ह करू शकता. त्याच्यामुळे काहीच नाही होऊ शकतं.
1: अगदी बरोबर. काया, शाळेतले शिक्षक आणि मित्रमैत्रिणी जे तुझे आहेत, तुझे फ्रेंड सर्कल, तुझ्या यशाकडे कसे बघतात?
0: शाळेतले शिक्षक तर मला खूपच सपोर्ट करतात, खूप कॉम्प्लिमेंट देतात. त्याच्यासोबत माझे मित्रमैत्रिणी जे आहेत, बेस्ट फ्रेंड्स, अनाविया, मेहरीन, माहीब, ईशर, कॉकब, सगळेच मला खूपच सपोर्ट करतात. जेही काही मिनी परफॉर्म केला आहे, सांगतात तुने कितना अच्छा किया है, ये वो, तेरे एक्सप्रेशन्स सगळे म्हणतात. जे काही काम क्लासमध्ये झालेलं आहे सगळं सांगतात, एक्सप्लेन करतात. अजून खूप मोटिवेटिव्ह आहेत.
1: तुझ्या बोलण्यातून पण तुझे एक्सप्रेशन खूप छान दिसतात आहे अगदी. आणि त्याचप्रमाणे काया, तुला कुठला नृत्य प्रकार किंवा सादरीकरण सगळ्यात जास्ती आवडतं?
0: तसं मी जे भरतनाट्यम करते ते मला खूप आवडतो. त्याच्यासोबत आज आम्ही नवीन मोहिनीअट्टम लावलाय त्याच गुरुकडून, तो पण मला खूप आवडतो. त्याच्यासोबत ओडिसी हा मला खूप आवडतो, कारण की जेही मूव्स आहेत, जे त्यांचा प्रकार आहेत त्या डान्सला परफॉर्म करायचा, तो मला खूपच आनंदी वाटतो पाहायला.
1: वा, नृत्य करताना तुला आनंद पण मिळतो, खूपच छान वाटतंय. काय आता असं विचारावं असं वाटतं की भरतनाट्यम ज्यांना शिकायचं आहे त्या मुला मुलींना तू काय सांगशील?
0: माझ्याप्रमाणे भरतनाट्यमनी तुम्हाला खूप काही भेटते. पहिली तुम्हाला भेटते तुमची हेल्थ.
1: बरोबर.
0: जे आहे, जे लोक त्यांना वाटते ते फ्लेक्झिबल नाही आहेत, ते लोक खूप लेझी आहेत, त्यांच्यामध्ये खूप सुधार येतो. सोबत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, फोकस सगळं वाढतो. तर तुम्हाला भरतनाट्यम लावायला पाहिजे, करायला पाहिजे.
1: बरं, आणि भविष्यात तुला कोणतं कोणतं स्वप्न पूर्ण करायचे आहेत?
0: भविष्यात तर मला डॉक्टर बनायचं आहे, अजून लोकांना खूप मदत करायचं आहे कमी पैशात, असं माझं स्वप्न आहे. त्याच्यासोबत मी भरतनाट्यम नाही सोडणार. मी त्याला करणार जेव्हापर्यंत मी आहे, तेव्हापर्यंत माझ्यासोबत भरतनाट्यम राहणारच आहे.
1: खूपच छान सांगतेस काया. काया, तू आज आकाशवाणीला आली, तर आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव तुला कसा वाटतोय?
0: आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव मला खूपच चांगला वाटतंय. लहानपणीपासून मी आपले आजोबांसोबत रेडिओवर खूप सारा, खूप जे लोक म्हणतात ते ऐकत होती, स्टोरीज ऐकत होती, तर माझं पण मन होतं की मी हे करू, मी पण येऊ रेडिओवर. तर माझी मम्मी जेव्हा आली तिने सांगितलं मी भरतनाट्यम करते, आता मी म्हणताय तर तो खूपच आनंद वाटतो मला.
1: अरे, तुझ्या चेहऱ्यावरून पण खूप आनंद दिसतोय. आणि काया, जाता जाता आपल्या बाल श्रोत्यांना काही संदेश देशील का?
0: जाता जाता मी आपल्या मित्रमैत्रिणींना हेच संदेश देणार. तुम्हाला जेही काही आवडतो करायला, तुम्हाला स्केटिंग, बॅडमिंटन, कराटे, जेही काय आवडतं तर तुम्ही ते करा. भरतनाट्यम सोबत मी कराटेही करते.
1: अच्छा.
0: ते पण मला खूप आवडते.
1: आता
0: माझ्या घराच्या जवळच आहे क्लास, ते पण मी करते. तर माझं म्हणणं आहे की काही एक वर तुम्ही डिपेंडेंट नको राहा. नाही जमत आहे सोडा, काही दुसरं करा, पण स्किल इम्पॉर्टंट आहे करणं.
1: क्या बात है, तुला इतक्या लहान वयात इतकं सगळं समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे काया. काया, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहो. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण

भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बाल मैत्रिणीशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद ऐकलात. आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.

0: आणि याबरोबरच आजचा गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिकाताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. नमस्कार. ही
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 6:55 आणि 42 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज रात्री 8 मन की बात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन. कीर्तनकार आहेत भगवंतराव सोळंकी. रात्री 8:30 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप. रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, यामध्ये विदुषी वर्षा अगरवाल यांचं संतुरवादन. उद्या सोमवार 27 जुलै 2026 सकाळी 5:53 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल. 6:05 मंगल प्रभात, 6:40 कृषीवाणी, यामध्ये हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याचं वाचन करतील ऋचा गदरे. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये IVF याविषयी समजून घेऊया. गायनेकोलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ज्ञ आणि इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी बातचीत. 6:50 परिसर, यामध्ये धनेश पक्षाचा अधिवास आणि संवर्धन, वक्ते विराज आठले. हे दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राने. सकाळी 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 7:40 श्वास हेल्थ केअर. 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेदा. 7:50 भावधारा. उद्या सकाळी 8:40 डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात NEET 2026 परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यात प्रथम देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण याची मुलाखत. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12 वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्ता

पत्र 1:40 आणि भावधारा, दुपारी 2:30 आणि नादब्रह्म, सायंकाळच्या सभेत 5:02 आणि गीतसंध्या, 5:30 आणि युववाणी, सायंकाळी 6:10 आणि गीतबहार, 6:35 आणि लोकसंगीत, 7:15 आणि वृत्तविशेष, 7:30 आणि माझा आवार माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण, रात्री 8:00 8:15 आणि हिंदी सुगम संगीत, 8:30 आणि संसद समीक्षा, आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून 9:15 आणि स्पॉटलाईट, 9:30 आणि पब्लिक स्पीक, 10:00 रजनीगंधा, 10:30 आणि नादब्रह्म, यामध्ये उस्ताद निषाद खान यांचं सितारवादन, राग चांदनी कल्याण. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, तर ही होती रूपरेषा आमच्या आज तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं, विजयासाठी 193 धावांचं लक्ष. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळी वेगळी मानवंदना दिली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136 भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
1: कहीं कुआं और बावड़ियों को फिर से जीवन दिया जा रहा है. बंद पड़े बोरवेल अब ग्राउंड वाटर रिचार्ज का माध्यम बन रहे हैं. साथियों, मध्य प्रदेश के सीधी जिले में करीब 1500

0: चार तालाब बनाए गए हैं। नरसिंहपुर में अमृत सरोवरों को संवारा गया है। महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है।
1: पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे। अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले। क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला। येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे। त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे। येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं। देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला। मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं। देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते। सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट विलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं। घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं। प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं। करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते। आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते। धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली। ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता। बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला। काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले। 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे। त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले म्हणाले। दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे। आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे। दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनात

0: निवडीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला. पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनिक काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके.
5: नाही, आधी बचत.
4: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
5: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन.
6: RBI सांगते,
4: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
7: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
8: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
7: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
9: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
9: हो.
3: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
9: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती. आणखी नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली मोठी. आता जाग बाई.
6: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
10: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत ST प्रवर्गातून रीनीट UG 2026 परीक्षेत राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण या

0: त्याच्याशी केलेली बातचीत.
1: बुद्धिमत्ता, मला तर वाटतं की ज्याची त्याची शेवटी कॅपॅसिटी असते, पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं सातत्य असणं गरजेचं आहे. कारण
0: अच्छा.
1: की जरी म्हणजे आपली कॅपॅसिटी कमी असेल, तरी जर सातत्याने रोज अभ्यास करत राहिलो तर मग काहीही करणं अशक्य नाही.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलो हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात शासकीय योजना, ज्येष्ठ अधिकारी, मंत्री, त्याचप्रमाणे अनेक कलाकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर आपल्या भेटीला येत असतात.
2: हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
3: तेव्हा श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 9405573485.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा।
1: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे।
0: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे।
1: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, आमचं घर आमचं शेत। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात राष्ट्रीय कीर्तन। कीर्तनकार आहेत भगवंतराव सोळंकी।

0: नमस्कार रसिकश्रोते हो, नमस्कार. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 4 श्रावण शके 1948 अर्थात 26 जुलै 2026. आजच्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय कीर्तन. कीर्तनकार आहेत भगवंतराव सोळंकी.
1: सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण.

श्रोता सज्जन परमेश्वराच्या कृपेने थोर संतांच्या सहकार्याने तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी कीर्तन रूपी करिता निवडलेला क्षणाक्षणातून थोर महात्म्यांनी थोर थोर पुरुषांनी सदैव आपल्या राष्ट्राच्या हिताकरता व्यर्थ आयुष्य न घालविता एका क्षणाक्षणाला मोलाची किंमत दिली. कारण संत महात्मे विश्वची घर भासुनी स्वतः आपल्या आचरणात आणत राष्ट्र उन्नती करता आपल्या आयुष्याचा एक क्षणही फुका जाऊ नये याची जाण ठेवत होते. मनुष्य क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया हो आपणास तरुण जायचं आहे म्हणून आयुष्याचा एक एक क्षण फुकात न जाता याची जाण ठेवत जाणे हे आपलं कर्तव्य आहे. हा निवडलेला अभंग तुकारामांच्या गाथेमधून असून मंडळी प्रसार भारती आपल्या सेवेच्या माध्यमातून ग्राम जागृतीचं राष्ट्र जागृतीचं विकास कार्य धडाडीनं उन्नतीवर विकासावर नेत आहे आणि आपल्या ग्रामीण कलावंतांना सहभागी करत आहे. तत्पूर्वी क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू असं म्हणावं लागेल की आपणावर आपल्या सर्व प्रसार भारती केंद्रांचे सर्व उपकारच म्हणाले हरकत नाही. आता यात ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान म्हणजे ज्ञानाचं खातं सांभाळावं ज्ञानोबारायानं, वैराग्याचं खातं सांभाळावं तुकोबारायानं, भक्ती प्रेमाचं खातं सांभाळावं नामदेव रायानं, गुरु शिष्याचं खातं सांभाळावं निळोबारायानं, दाशत्वाचं खातं सांभाळावं मारुती रायानं, दाशीचं खातं सांभाळावं जनाबाईनं, पती सेवेचं खातं सांभाळावं सीतेनं. वाक्य पुन्हा एकदा ऐका. मारुती सारखा ब्रह्मचारी नाही, महाराष्ट्रासारखा सौंदर्यशाली भाग नाही, गरुडासारखा भरारी मारणारा नाही, माणसासारखा दुसरा देह नाही. म्हणून या आपल्या नरदेवाकडून या

अमरस घडलं पाहिजे ही अमरत्वाची सेवा राजा शिवाजी, शाहू महाराज, ज्योतिराव फुले, रमाबाई आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी राजे, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलालजी नेहरू, राजमाता इंदिरा गांधी, त्यांचे कर्तव्य दक्षता व एकनिष्ठ राष्ट्रप्रेम यांच्या या थोर महात्म्यांच्या कार्याचा आपणास मंडळी विचार घेणं आजच्या काळाची गरज आहे. आपणास यासाठी या महामानवांनी पुनरूपी जन्मात यावं हेच आपणास जर वाटत असेल तर आपणास मागणी एक तुझं प्रति आहे.

सारखा दुसरा पवित्र देह नाही, त्यासाठी राष्ट्रहिता करता क्षणाक्षणाचा विचार करून पांडुरंगाकडे मागणं मागाचं आहे। मागणे एक तुझं प्रति आदेशील तरी पाय पांडुरंगा या संताची विनवी हेच मत दे, आणि तुझे काय मागू देवा, राष्ट्र उद्धाराची मागणी करायला पाहिजे। थोर महापुरुषांनी आपणास मंडळी दर्शवलेलं आहे की राष्ट्र उद्धारतच माणूस स्वतःसाठी करतं याला काही महत्व नाही। वाक्य पुन्हा एकदा, स्वतःसाठी करेल याला काही महत्व नाही, पण परमार्थासाठी काय करतो याला महत्व आहे। म्हणून आपणास विचार करायला पाहिजे, मागणीपूर्वी तीन गोष्टी ध्यानात ठेवाव्या, मागणाराकडे ती गोष्ट असावी। पहिला पॉईंट, मागणाराला त्या गोष्टीची गरज असावी ज्याच्याकडे आहे, त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी, जो मागतो त्याच्याकडे ती गोष्ट असते आणि असावी, यावर निवृत्ती महाराजाचं प्रमाण आहे। ते कडकडीच्या भावनेनं सांगतात, हुंडा कोणी मागावा ज्याची बायकोला दोन टाईम भाकर घ्यायची चालत नाही त्यानं, यावर वंदनीय राष्ट्रसंतांनी लिहून ठेवलेलं आहे, मोठ्या गोड शब्दात लिहिलं आहे। बापाचा

भीक मागतो तो भिकारी असतोच यात शंका घ्यायचं कारण नाही. नो डाऊट इट्स अबाउट इट. भीक मागण्यापूर्वी ती गोष्ट मुलीच्या बापाकडे पाहिजे, म्हणजे मागण्यापूर्वी ती गोष्ट असावी आणि मागणाऱ्याच्याकडे आहे त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी. नीड ऑफ द थिंग. मागणाऱ्याच्याकडे ती गोष्ट असावी ज्यांना मागायची आहे, ज्यांना द्यायची आहे त्यापासून त्याचं काहीतरी भलं व्हावं. राष्ट्रोद्धारा स्वतःसाठी, परमार्थासाठी आणि राष्ट्राच्याही उन्नती विकासासाठी त्याचं काहीतरी घडलं पाहिजे या उद्देश नीड ऑफ द थिंग. आणि यांच्याकडे आहे त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी. अदरवाईज उदाहरणार्थ आंधळ्याला रस्ता जसं विचारणं मूर्खपणा ठरेल, जसं मुख्याच्या ताब्यात माणिक देणं जसा गाढवपणा ठरेल, बैऱ्याला अभंग सांगणं जसा मूर्ख शिरोमणीचा कळेश ठरेल, तसंच माणसासारखं न जगता माणसात राहणं हा एक गाढवपणा ठरेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंडळी माणसं वेगळी, पहा माणसं वेगळी, माणसासारखं जगणं वेगळं, यासाठीच वंदनीय राष्ट्र संतांनी माणसाची भीक मागितली. काही पैसे मागितले नाहीत, काही धन मागितलं नाही, काही राजवैभव मागितलं नाही किंवा कोणती सत्ता मागितली नाही. काय मागितलं? माणूस मागितला. माणसामुळेच सगळं काही घडू शकते, माणसाकडेच सगळी उन्नती आहे, माणसाकडेच सगळा विकास आहे. म्हणून माणूस द्या मज

चला ना हो, सुराज्य घ्यायचं आहे, राज्य सुराज्य घ्यायचं आहे, स्वराज्य झालेलं आहे, सुराज्य घ्यायचं आहे, म्हणून गरज राष्ट्रसंतान माणूस मागतला। भीक कोणी मागावी ज्याच्याकडे नाही त्यानं, आणि भीक कोणी द्यावी ज्याच्याकडे आहे त्याने, यात संशय घेणं शक्यच नाही। तसा हुंडा कोणी मागा स्टँडर्ड माणसानं, भिकारी म्हणणं चांगलं होणार नाही। हुंडा स्टँडर्ड भिकाऱ्यानं मागाव। आता शहरातली गोष्ट म्हणजे अलग आहे, शहरात बरेच हुंड्याच्या बाबतीत बोलल्या जाते, हुंड्याच्या बाबतीत सगळंच आहे आंधळ्यासारखं आहे। आंधळे हे जन बघवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो देवा। एक आंधळा आले एस टीहून, आले दोन चार जण चांगले सुशिक्षित होते, आणि आंधळे बसले, आंधळ्याला एक पैसा द्या, आंधळ्याला एक पैसा द्या, आंधळ्याला एक पैसा द्या, या पैशाप्रमाणे आंधळ्यानं पैसा मागितला। आता देणारा खोटाच देणारा होता, पहा देणाराने खोटाच पैसा दिला। तो आंधळा चटकन लगेचच त्याच्याकडे गेला, म्हणे महाराज हा पैसा खोटा आहे, म्हणे तू आंधळा आहे ना? नाही म्हणे मी आंधळा नाही, म्हणे हा इथला आंधळा, म्हणे शिनेमाले गेला। आता यातला आंधळ कोण आहे, कोण आहे, ह्या हे आपल्याला समजणं अत्यंत जरूरी आहे। ते प्रत्येक बाबतीत असलंही समजा कदाचित आपलं आंधळपण, तर ते बोट आपलं निवडून चालते एका अंगठीचं, आणि तेही दुसऱ्याची ते परत मिळणार नाही। स्वतःच्यासाठी करतो याला काही महत्व नसून, समजा दुसरा समाजासाठी करतो याला महत्व आहे। एका जणाच्या पोटात दोन अंगठ्या होत्या, आणि तो बाजारात भाजीला गेला, आणि एका गरीब बाईले भाजीवाल्या बाईले विचारायला लागला, दोन अंगठ्या असताना हे भाजी काय भाव आहे, ते वांगे काय किलो दिले, सांबार काय भाव आहे। आता त्या बाईलाही माहीत होतं, कारण गरीब बाई पोट भरणारी, भाजीपाल्यावर जीवन जगणारी बाई, की या भावाले कोणती बिमारी झाली, कारण बिमारी होती त्या अंगठीची, त्यानेही ओळखलं। त्या बाईच्या दंडात दोन तोळबंद्या होत्या, त्या दोन तोळबंद्या घेऊन ती बाई म्हणे वांगी 4 रुपये पाव, भेंडी 5 रुपये पाव, म्हणून किती

कोणी केला? गड आला पण सिंह गेला, आपणास माहित आहे मंडळी, गड आला पण सिंह केला. कारण क्षणाचा विचार तानाजी मालुसरे यांनी केला. तानाजी मालुसरेच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं. रायबाचं लग्न असल्या कारणानं रायबाच्या लग्नाची धावपळ चालली होती. जिकडे तिकडे आनंद आनंद दिसत होता. वाद्य गगनभेदी निनादत होते. मंगलवाद्य सनया चौघडे वाजत होते. तानाजीच्या

साहेबाच्या लग्नाची गडबड जोरात चालू होती. जोरात गडबड चालू असताना ओहळे सोहळे पुरवणे जाणे, नवऱ्या मुलाला हळद वगैरे लावून, आता त्या नवऱ्या मुलाच्या बाबतीत सगळी मंडळी विचार करत होती की आज शिवाजीराजे सुद्धा या प्रसंगाला येणार आहेत, आज शिवाजीराजे सुद्धा या प्रसंगाला, लग्न प्रसंगाला येणार आहेत. पण लगेच हा प्रसंग घडताना तिथं एक लखोटा

सुद्धा या प्रसंगाला येणार आहेत. आज शिवाजीराजे सुद्धा या प्रसंगाला, लग्न प्रसंगाला येणार आहेत. पण लगेच हा प्रसंग घडताना तिथं एक लखोटा घेऊन सरदार आला आणि सरदाराने लखोटा तानाजीच्या हातामध्ये दिला. झालं काय? वेगळंच घडलं. मनात ज्या भावना होत्या त्या भावना मारल्या गेल्यात आणि गडावर सध्याच्या सध्याच निघायला पाहिजे असं तर काही लिहिलं नव्हतं. राजांनी लिहिलं होतं की तुम्ही रायबाच्या लग्नाची तयारी करा, पण आम्हाला स्वतः गडावर राय गड घेण्यात जावं लागणार आहे, करिता आपणास लखोटा देता आमचं लग्नाला येणं होणार नाही या संदर्भातून. पण तानाजीस दुःख एवढं वाटलं, इतकं दुःख वाटलं कारण राष्ट्रप्रेम होतं. तानाजी होते ते, तान होती ऐसी लागी.

लगन होती राष्ट्रप्रेमाची, राष्ट्राविषयी दुःख होत. आपलं तसं नाही होणार, आपलं होणार आहे कसं चढ

आजी हो गडावर गेल्यानंतर तिथं लढायला सुरुवात झाली. लढता लढता तानाजी धारातीर्थी पावले. शिवाजी राजाला दुःख झालं. मंडळी गड आला पण सिंह गेला. शिवाजी राजाच्या तोंडून सर्व आपल्या सैनिकांना शब्द निघालेत.

0: महाराज, वंदनीय राष्ट्र संत तुकड़ू जी महाराज की जय।
1: आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकलत राष्ट्रीय कीर्तन। कीर्तनकार होते भगवंतराव सोळंकी। श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमातून आता निरोपाची वेळ झाली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।

पांडुरंगा तू सगळं काही दिलेलं आहे पण गड आला पण सिंह गेला कारण सिंहाचा शावा होता तानाजी ताना म्हणत होते. म्हणून यासाठी मंडळी आपणास राष्ट्र सेवेच्या साठी थोडं झटावं लागणार आहे. तेवढंच नाही तर यासाठी एकजूट करावं लागणार आहे, एकात्मिता जागावा लागणार आहे. यासाठी एक आहे का उठा रे वीर.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवादाचा मराठी अनुवाद, याचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहोत.

0: वाजून 59 मिनिटं झाली आहेत.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही. आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे. हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्या समोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प

अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी

संधि मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच
लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे.

या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो, तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी, तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी, आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या

गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरीरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे.
बांबूपासून बनवले।

लावलेलं आणि तीन तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाऊल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

0: मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार MyGov वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण वासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:28 आणि 28 सेकंद झाली आहेत. आनंद घेऊया लोकसंगीताचा.

फ. मु. शिंदे यांच्या गीताला संगीत होतं अली सईद यांचं. जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: काही 9:30 आपण ऐकणार आहोत एसटी प्रवर्गातून रीनीट यूजी 2026 परीक्षेत राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेल्या भावेश चव्हाण याच्याशी केलेली बातचीत.
1: बुद्धिमत्ता मला तर वाटतं की ज्याची त्याची शेवटी कॅपॅसिटी असते, पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं सातत्य असणं गरजेचं आहे. कारण की जरी म्हणजे आपली कॅपॅसिटी कमी असेल तरी जर सातत्याने रोज अभ्यास करत राहिलो तर मग काहीही करणं अशक्य नाही.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र. श्रोते हो, यानंतर 8:35 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यू. बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका. आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर 35 पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्याच्या उद्देशानं तंत्रज्ञान विशेषज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केला जाणार आहे. परीक्षा व्यवस्थेसंदर्भात उद्या संसदेत नवीन विधेयकही मांडलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे आज ही माहिती दिली.
3: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा.
2: इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल, गुप्तचर संस्थेचे माजी संचालक तपन डेका, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीणा, IIT चेन्नईचे व्ही कामकोटी यांचा या कार्यगटात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन सारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

0: आजची जैन जी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथे विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपर फुटीविरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष लखनौमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले यांनी सांगितलं. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळीवेगळी मानवंदना दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताटकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले की भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान यावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाटणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले.
1: अपना आग्रह दोहराता हूँ, इस बार गणपति पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें. आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
0: क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी आणि हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं